101.5 MHz वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 9 भाद्रपद शके 1948 अर्थात 1 सप्टेंबर 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळची 5:58 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारणास आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, संगीत बाळ बर्वे यांचं।

जगदीश खेबूळकर यांचं गीत आपण ऐकलत. स्वर आणि संगीत सुधीर फडके यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा हा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात पारंपरिक गीत. संगीत दिलाय विलसपुवा पाटील यांनी.

भीमसेन जोशी यांचा होता। श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात परत एकदा संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि संगीत सुद्धा परत एकदा श्रीनिवास खळे यांचंच।

लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमातील शेवटचं हे गीत आहे आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे आणि संगीत वसंत देसाई यांचं. ऐकूया ही देशभक्तीपर रचना.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या जगदीश खेबुळकर यांच्या गीताबरोबरच मंगल प्रभात भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाले आहेत. श्रोत्यांनो, आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 विचार पुष्प या कार्यक्रमात श्रीमा माटे जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर च वी जोशी यांचं असेल आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं असेल. 6:45 आरोग्यमदान संपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून अनुक्रमे सहक्षेपित केले जातील.

दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55 सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 7:40 प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान

आम्ही प्रसारित करू, त्यानंतर 7:55 परत एक प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा प्रसारित केला जाईल. सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 लोकसंगीताचा आनंद आपण घ्या. सकाळी 10 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा काव्य प्रवास याविषयी कवी गझलकार नितीन राजेंद्र देशमुख मुक्काम बेलोरा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैया लाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आणि सकाळी 11 स्मृतिगंध या कार्यक्रमात अभिनेते ऋषी कपूर यांच्या आठवणींना उजाळा आपण देणार आहोत. दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. या कार्यक्रमांमध्ये सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. तर श्रोत्यांनो असे असतील आमचे आजचे कार्यक्रम.

आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या सकाळी, उद्या 2 सप्टेंबर 2026 बुधवार सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:40 विचारपुष्प. या कार्यक्रमात वि स खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं आणि वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल.

उद्या सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 8:40 वि स खांडेकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. लेखन आणि निवेदन स्नेहल ठाकरे यांचं असेल आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीत गंगा हा कार्यक्रम आणि सकाळी 11:00 आपकी फरमाइश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित फरमाइशी गीतांचा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. तर श्रोत्यांना असे असतील आमचे उद्याचे संपूर्ण कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:40 झाले आहेत. विचार पुष्प हा कार्यक्रम आता ऐकूयात.

0: श्रीम माटे। त्यांचं संपूर्ण नाव श्रीपाद महादेव माटे असं आहे। माटे म्हटलं की डोळ्यांसमोर येतं ते त्यांचं गाजलेलं पुस्तक उपेक्षितांचे अंतरंग। 2 सप्टेंबर 1886 हा त्यांचा जन्मदिवस। विदर्भातील शिरपूर गावात ते जन्मले। माटे यांचं आधीचं नाव श्रीपती होतं। ते पंढरपूर जवळच्या विटा इथं दुसऱ्या वर्गात असतानाच त्यांचं नाव श्रीपाद झालं। त्यांचे वडील महादेव शास्त्री हे संस्कृतचे स्कॉलर होते। उमाबाई हे त्यांच्या आईचं नाव होतं। श्रीपाद माटे 1 वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचं निधन झालं। माट्यांचं बालपण दारिद्र्यातच गेलं। 1905 माटे सातारा इथं न्यू इंग्लिश स्कूलला शिकायला गेले, पदवीधर झाले। मॅट्रिक झाल्यानंतर सुरुवातीला काही दिवस त्यांनी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात शिक्षकाची नोकरी केली। इंग्रजी विषयाच्या शिकवण्याही घेतल्या। त्यानंतर सर परशुराम महाविद्यालयात प्राध्यापक झाले। त्यांना फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घ्यायचा होता, परंतु फी भरायला तितके पैसे नव्हते म्हणून त्यांनी सातारा इथं नोकरी स्वीकारली। 1943 सांगलीत भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं। माटे इंग्रजी विषयाचे शिक्षक होते। त्यांनी समाजशास्त्र, इतिहास, आत्मचरित्रपर आणि शास्त्रीय लेखन केलं। सामाजिक अस्पृश्यतेवर माटे यांनी फार लिहिलं। उपेक्षितांचे अंतरंग हा त्यातूनच निर्माण झालेला कथासंग्रह। जातीभेदाच्या भिंती पाडून त्यांनी लिहिलं। म्हणूनच त्यांनी मातंग समाजाच्या उत्थापनासाठी शाळाही सुरू केली। महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी काही फंडही गोळा केला। माटे यांनी उपेक्षितांचे अंतरंग, माणुसकीचा गहिवर, भावनेचे पाझर असे काही कथासंग्रह लिहिले। त्यांचं लेखन पाहिलं तर रसवंतीची जन्मकथा, संत पंत तंत कवींवरील लेखन, अनामिका कथासंग्रह, तर विचारशलाका, विचारमंथन, साहित्यधारा हे निबंध संग्रह या संदर्भातही त्यांचं लेखन आहे। माटेंनी जवळपास 40 पुस्तकं लिहिली। कोणताही लेखक सरस ठरतो तो त्यांच्या लेखनातील समाजदर्शनामुळं, वास्तव लेखनामुळं। साहित्य हा समाज जीवनाचा आरसा असतो असं म्हणतात ते यामुळंच। श्रीम माटे यांनी ज्या काळात लेखन केलं तो काळ त्यांच्या लेखनातून डोकावतो। त्यांची कथा तशी जुन्या वळणाचीच आहे। व्यक्तिगत अनुभूती हा माटे यांच्या लेखनाचा विशेष आहे। त्यामुळंच मानवी भावनेचा उमाळा त्यांच्या लेखनात दिसून येतो। कोणताही कलावंत जितकी सूक्ष्म निरीक्षणदृष्टी ठेवील तितकी त्याची कला सजीव होते, तसाच काहीसा प्रकार माटे यांच्या लेखनात दिसतो। नाकारलेल्या माणसांशी नातं जोडणारे माटे त्यांच्याकडे सहानुभूतीनं पाहात। त्यांच्याविषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा वाटे। समाजभान असणारे आणि समाजभान जपणारे माटे दलितांच्या जीवनाचे धागे अचूक पकडतात। वंचितांचं जगणं, त्यांच्या वाटेला आलेल्या जीवनाचे भोग भोगणं, त्यांच्या जगण्याची ससे होलपट, कष्ट, हाल, अपेष्टा, अधुरी स्वप्न, जिवंतपणे रोजचं मरण याकडं एक लेखक म्हणून माटे फार गांभीर्यानं पाहिजे। याचं एक कारण म्हणजे माटे स्वतः समाजशास्त्रज्ञ होते। उपेक्षितांबद्दल त्यांना फार कणव होती, कळवळा होता। समाजाच्या विविध जाणीवा त्यांना ठाऊक होत्या। उदाहरणच द्यायचं झालं तर तराळखोऱ्यातील पिऱ्या, झाडूवाली शेवंता, मांगवाड्यातला सगाजी बुवा अशी काही पात्र रेखाटली ती अतिशय रसरशीत, जिवंत आहेत। त्यासाठी वापरलेली भाषाही तितकीच वास्तवशील दिसते। प्रभावी आणि परिणामकारक कथा लिहिणारे माटे सहृदयी होतेच, म्हणूनच ते माणुसकीच्या नात्यानं कथेतील व्यक्तिरेखांकडे पाहत असत। माणुसकी हा त्यांचा जीवनधर्म होता। आपल्या आयुष्याची 45 वर्षे त्यांनी उपेक्षित समाजाला दिली। याचाच अर्थ असा की लेखक त्याला म्हणावं जो समाजाच्या तळागाळातील लोकांचं जगणं साहित्यातून शब्दबद्ध करतो। या दृष्टीनं माटे हे चिंतनशील लेखक होते। वास्तवाचं भान ठेवून समाजाला काय हवं की ज्यातून समाज जाणीव संपन्न होईल याकडं ते लक्ष देत।
1: विचार पुष्प या कार्यक्रमात श्रीमा माटे जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलत। लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं होतं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा होता। विचार पुष्प हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत। सुरुवातीला ऐकूया आरोग्यम धन संपदा हा कार्यक्रम आणि

नंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार या विषयी आहार तज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोते हो नमस्कार. आजचा आपला विषय आहे संतुलित आहार म्हणजेच निरोगी जीवनाचा पाया. आपण रोज जेवतो पण कधी स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की आपण जे खात आहे त्याने माझं पोटच भरतंय की माझ्या शरीराचं पोषणही होतंय. आज आपण याच महत्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. संतुलित आहार. संतुलित आहार म्हटलं की काही जणांना वाटतं आता सगळं आवडतं खाणं बंद, गोड नाही, तळलेलं नाही, भात नाही, पोळी कमी. पण खरं सांगायचं तर संतुलित आहार म्हणजे अन्नावर बंधन घालणं नाही तर अन्नामध्ये योग्य संतुलन निर्माण करणं आहे. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स लागतात. शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी प्रोटीनही आवश्यक असतात. विटामिन्स आणि मिनरल्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवतात. हेल्दी फॅट्स हे देखील आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. आणि पचन संस्थेसाठी फायबरही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकच पदार्थ आपल्याला सर्व पोषक घटक देऊ शकत नाही. म्हणून संतुलित आहाराचा सर्वात सोपा मार्ग कोणता तर आपलं रोजचं जेवणाचं ताट. आता ते कसं बरं तर आपल्या ताटात जेवताना तुम्ही भरपूर भाज्या आहेत का इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबतच डाळ, उसळ, कडधान्ये, दही, पनीर, अंडी किंवा आपल्या आवडीनुसार इतर प्रोटीन सोर्सेस असलेच पाहिजेत. आणि पोळी, भाकरी, भात, ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्ये योग्य प्रमाणात असावीत. म्हणजेच जर आपण आपल्या जेवणाचं ताट जर पाहिलं तर त्यामध्ये धान्य जे कार्बोहायड्रेट ग्रुप आहे, प्रोटीन्स म्हणजे डाळी, उसळी, कडधान्य, भाज्या, फळं जे विटॅमिन्स आणि मिनरल्स देतात, आणि हेल्दी फॅट्स असं समतोल साधलेलं असावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविधता. आता जर रोज फक्त एकाच प्रकारची भाजी किंवा एकाच प्रकारचं धान्य आपण खात असू तर त्यातही आपण बदल करू शकतो. आज जर ज्वारीची भाकरी केली तर उद्या नाचणीची भाकरी, परवा बाजरीची भाकरी, किंवा आज भेंडीची भाजी केली तर उद्या पालेभाजी केली मेथीची म्हणा किंवा पालकची, तर तेव्हा तुम्ही गाजर, मटर, इतर भाज्यांचा वापर आहारात करू शकता. फळांमध्येही हंगामी फळं जर आपण वापरली तर त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. कारण आपल्या ताटात जितकी विविधता तितकीच वेगवेगळ्या पोषक घटकांची मिळण्याची शक्यता वाढते. संतुलित आहार म्हणजे वजन कमी करण्यासाठीच असतो का? तर अजिबात नाही. संतुलित आहार हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत. फक्त प्रत्येक व्यक्तीची गरज मात्र वेगवेगळी असते. वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याची परिस्थिती यानुसार आहाराचे प्रमाण आपण आणि निवड बदलू शकते. हेल्दी इटिंग म्हणजेच परफेक्ट इटिंग होऊ शकत नाही. एखाद्या दिवशी जर आपण एखादा आवडीचा पदार्थ खाल्ला, समजा वडापाव, तर त्या दिवशीचा आहार खराब होतो असं नाही. पण रोजच्या आहारामध्ये सातत्याने योग्य पदार्थाची निवड करण्याची जर सवय लागली तर श्रोते हो तुमचा समतोल आहार नक्कीच साधला जाईल. रोज जेवताना स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या ताटात पुरेशा भाज्या किंवा डाळी उसळी आहेत का?

0: जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही संतुलित आहाराच्या दिशेने प्रथम पाऊल टाकत आहात. आहार म्हणजे फक्त पोट भरणे नाही, आहार म्हणजे शरीराला योग्य पोषण देणे आहे. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार हीच खरी गुंतवणूक. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स.
1: श्रोते हो, आताच आपण पोषक आहार याविषयी आहार तज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम दुपारी 2:05 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये आपण सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी पर्यावरणपूरक आहार याविषयी बातचीत करणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमचा आणि तुमच्या संस्थेच्या कार्याबद्दल थोडा परिचय करून द्या.
1: माझं नाव संगीता खरात आणि सृष्टीज्ञान या संस्थेमध्ये गेली 25 वर्ष मी सहसंचालिका या नात्याने काम करत आहे. सृष्टीज्ञान ही संस्था पर्यावरण शिक्षण या क्षेत्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड ते सिंधुदुर्ग इथपर्यंत कोकण विभागामध्ये मुख्यतः विविध घटकांबरोबर, म्हणजे मग त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले, शिक्षक आले, प्राध्यापक आले, महाविद्यालयीन युवक आले, या सगळ्यांबरोबर पर्यावरण शिक्षणाचं काम हे करत असते.
0: मॅडम, आजचा आपला जो काही विषय आहे पर्यावरणपूरक आहार, ही जी काही संकल्पना आहे ती थोडी आम्हाला सुरुवातीला समजून सांगा.
1: पर्यावरणपूरक आहार याबद्दल बोलण्याआधी आता आपण काय खातो किंवा आता आपली काय आरोग्याची स्थिती आहे याच्याबद्दल थोडस आपण समजून घेतलं तर खूप चांगलं होईल. एक म्हणजे तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. काही ठिकाणी कुपोषण आहे ते म्हणजे खायला अन्नच नाही म्हणून आहे, तर काही ठिकाणी काय खायचं हे माहिती नाही म्हणून आहे. काही जणांना माहिती असून किंवा उपलब्धता असून सुद्धा चुकीच्या संकल्पना आहेत आहाराबद्दलच्या, त्यामुळे ते कुपोषण आहे. तर अनेकदा केवळ आवड निवड, वैयक्तिक आवड निवड यासारख्या सुद्धा गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. ह्यामुळे आपण काय खातो काय नाही हे खूप महत्वाचं ठरतं. आणि हे सगळं लक्षात घेताना आपला आहार कसा असावा, तर आपला आहार हा पर्यावरणपूरक असावा. आम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा ओव्हरऑल संपूर्ण जगावर आलेलं मोठं संकट म्हणजे हवामान बदल. म्हणजे आधीच आपली परिस्थिती संपूर्ण भारताची कुपोषणाने अशी आहे, आणि लक्षात घ्या जर अचानक काही मोठे हवामानात बदल झाले तर त्याचा परिणाम अर्थातच थेट आपल्या आरोग्यावर होतो. आणि ह्या जर मोठ्या समस्येला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि असा आहार तुम्हाला तोच आहार देऊ शकतो जो तुमच्या पर्यावरणातला आहे, तुमच्या स्थानिक जैवविविधतेमधून आलेला आहे. तो आहार जो गेली हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी खाल्ला आहे, तो खाऊन त्यांनी आपलं आरोग्य टिकवलेलं आहे. आता एवढ्या खरं तर विज्ञानाने आपल्याला सुविधा आरोग्याच्या उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं आयुष्यमान तर वाढतच आहे, पण त्याच्यामध्ये आपलं आरोग्य खरोखर राहत आहे का? आणि ते जर आरोग्य टिकवायचं असेल तर त्याकरता आम्ही ही पर्यावरणपूरक आहारशैली यांचा आम्ही पुरस्कार करतो.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पर्यावरणपूरक आहार ही जी काही मॅडमांची संकल्पना आहे ती आज आपण समजून घेतली. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जी काही आपली जैवविविधता आहे ती सांभाळणारं, तिला जपणारा आपला आहार कसा असावा याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.

परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. FM बँड 101.5 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:55 झाले आहेत. श्रोत्यांनो, आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

1 सप्टेंबर 1906 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ॲटॉर्नीची स्थापना झाली. 1 सप्टेंबर 1911 मध्ये पंडित भास्कर बुवा बखले यांनी भारत गायन समाजाची स्थापना केली. 1 सप्टेंबर 1956 रोजी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC ऑफ इंडियाची स्थापना झाली. 1 सप्टेंबर 1961 मध्ये NCERTची स्थापना झाली. हरे कृष्ण पंथाचे संस्थापक अभय चरणारविंद भक्ती वेदांत तथा स्वामी प्रभुपाद यांचा जन्म झाला 1 सप्टेंबर 1896 मध्ये. हिंदी चित्रपटातील गाजलेले खलनायक KN सिंग यांचा जन्म 1 सप्टेंबर 1908 मध्ये झाला. 1 सप्टेंबर 1915 रोजी उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजेंद्र सिंग बेदी यांचा जन्म झाला. यष्टीरक्षक आणि फलंदाज माधव मंत्री यांचा जन्म 1 सप्टेंबर 1921 मध्ये झाला. भारतीय शास्त्रज्ञ आणि विद्वान अब्दुल हक अन्सारी यांचा जन्म 1 सप्टेंबर 1931 मध्ये झाला.

शिखांचे चौथे गुरु गुरु रामदास यांचं निधन 1 सप्टेंबर 1581 मध्ये झालं. फ्रान्सचा राजा लुई 14 यांचं निधन 1 सप्टेंबर 1715 मध्ये झालं. बाटा शू कंपनीचे संस्थापक थॉमस जे बाटा यांचं निधन 1 सप्टेंबर 2008 मध्ये झालं. भारतीय शिक्षण तज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या मेरी रॉय यांचं निधन 1 सप्टेंबर 2022 मध्ये झालं. इंग्रजी व्यावसायिक रात्री रस्त्यावर चमकणाऱ्या प्रतिबिंबित होणाऱ्या स्टिकरचे निर्माते पर्सी शॉ यांचं निधन 1 सप्टेंबर 1976 मध्ये झालं. तर श्रोत्यांना असे होते आजचे दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून आपण ऐकलात.

0: श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर. सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे। आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या। आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई, जान बीबी यासारख्या विरांगणा झाल्या। या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या। आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा। आपलं भविष्य अंधकारमय करू नका। माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत। त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे।

0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: श्रोत्यांनो, सकाळी ठीक 11 वाजता स्मृतिगंध या कार्यक्रमात उजाळा देऊयात ऋषी कपूर यांच्या आठवणींना। ऐकायला विसरू नका स्मृतिगंध हा कार्यक्रम, प्रस्तुती असेल सरिता देशमुख यांची।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून. त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक सुनीताबाई, लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
3: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.

0: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
1: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची

0: सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची नावं वगळली. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन. सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर. आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903 वर. आता सविस्तर बातम्या. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित राहिलेल्या, स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी असलेल्या किंवा गणना पत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाला आहे असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदार केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. भटक्या आणि विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. महाराष्ट्राची ओळख जातीपंथावरून न होता स्वप्नांवरून ठरावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विमुक्त जाती दिनानिमित्त पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते काल बोलत होते. या समाजातील कोणत्याही बालकाचं शिक्षण त्यांच्या भटक्या जीवन पद्धतीमुळे बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. देश पेट्रोल डिझेलच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहे, पण आगामी काळात शेतकरी आणि ईव्ही यावर पर्याय देतील असंही फडणवीस म्हणाले. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत, तसंच राज्यघटनेचाही गैरवापर केला जात आहे असा आरोप त्यांनी केला. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यातले भाजपाचे मंत्री आणि पदाधिकारी तसंच सुमारे 3,500 कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: पुण्यामध्येच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं उत्सव साजरा केला पाहिजे हे फक्त पुणेकर करू शकतात. तेव्हा माझं पुणेकरांना आव्हान आहे की या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेश उत्सव कसा साजरा होतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशातील सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रातील परिसंस्था बळकट करण्यासाठी

0: 1,27,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सेमिकॉनच्या दुसऱ्या टप्प्याच्या योजनेची अधिसूचना काल जारी केली. यामुळे आगामी काळात जागतिक सेमीकंडक्टर बाजारपेठेत भारताचा वाटा जवळपास 10% जाईल आणि जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारत अधिक महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. नवी दिल्ली इथं काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: एप्लीकेशन में, पैकेजिंग में, इक्विपमेंट में, मटेरियल्स में, इन सब में ट्रेनिंग दी जा रही है और जिस तरह का इकोसिस्टम बन रहा है बहुत जल्दी 50-60 हजार डायरेक्ट जॉब्स हर साल इसमें क्रिएट होंगे. ऑलरेडी डिजाइन में 50-60 हजार डायरेक्ट जॉब्स क्रिएट हो रहे हैं. अभी मैन्युफैक्चरिंग में भी इतना लेवल का इसमें जॉब्स क्रिएट होंगे.
0: नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,200 पेक्षा जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथकं पाठवली आहेत. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यातील सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये काल भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथं 3 ते 4 लाख शिवभक्त काल जमले होते. हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण आणि पोलिसांच्या दृष्टीनं ही रंगीत तालीम ठरली. परळी वैजनाथ इथल्या प्रभू वैजनाथ मंदिरात तसंच बीडमधल्या कंकालेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेनं श्रावण सोमवार निमित्त काल कावड यात्रा काढली. या कावड यात्रेत 41 नद्या आणि 21 गड किल्ल्यावरील पवित्र पाणी आणण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह पोलीस अधिकारी आणि भाविक या कावड यात्रेत सहभागी झाले होते. हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या 50 माओवाद्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात काल सुरक्षितरित्या पाठवण्यात आलं. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या उपस्थितीत एका समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य, शासकीय आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रशासनानं रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करत आहेत. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील दीपला नाईक तांडा इथं काल झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर अन्य 6 जण जखमी झाले. हे सर्वजण कैलास टेकडी आणि सहस्रकुंड इथं दर्शन घेऊन परत येत होते. सर्व भाविक तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची नावं वगळली. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन. सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर. आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903 वर. आकाशवाणी

पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून. त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक, सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्झवर.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: उत्सव आनंदाचे हे दिवस व्यापार व्यवसायाचे हे दिवस तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात तेव्हा आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत आमचा पत्ता
2: आकाशवाणी अमरावती केंद्र जाहिरात विभाग तपोवन कॅम्प रोड अमरावती
3: आजच संपर्क करा

FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्रासारख्या विविध भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीत असलेल्या राज्यात उपलब्ध पाण्याचं समन्वयी वाटप हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. पाण्याच्या प्रत्येक घटकाला योग्य न्याय आणि वाटा मिळण्यासाठी जलसंपत्ती नियमन आवश्यक ठरतं. मात्र पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी म्हणजे नेमकं काय? या दोन्ही संकल्पनांमध्ये काय फरक आहे? पाणी वाटप करताना कोणते निकष विचारात घेतले जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेत पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय असते? या महत्वाच्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून नमस्कार. मॅडम
1: नमस्कार.
0: दिलखुलास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या जल व्यवस्थापनेत नेमकं कोण काय काय करतं? म्हणजे जसं जलसंपदा विभाग आपण म्हणू शकतो की पाटबंधारी विभाग आहे आणि इतर महामंडळ आहेत, तर त्यांची नक्की कामाची जबाबदारी काय विभागणी केलेली आहे?
1: नियमन प्राधिकरणाचं काम जे असतं ते नियम बनवलं, नंतर मग जसं आमच्याकडे जे विवाद येतात त्यांचं निराकरण करणं, निकष बनवणे, नंतर टॅरिफ ऑर्डर पास करणं, गव्हर्नरचे जे डायरेक्टिव असतात त्याचं मॉनिटरिंग आम्ही करत असतो, अशी मायक्रो पेक्षा माक्रो लेवलची जी जबाबदारी असते. आणि इन केस ऑफ स्केअरसिटी आमच्याकडे त्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जातात की त्याच्यावर सुद्धा निकष देऊन आम्हाला निर्णय द्यायला लागतो. हे प्राधिकरणाची जबाबदारी झाली. आणि जल शासन जे असतं ते धोरणात्मक निर्णय घेत असतात. जलसंपदा विभाग आणि जे IDCs आहे, इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, यांच्याकडे अंमलबजावणी असते. म्हणजे आपण ज्या प्रकारे एन्टायटलमेंट इश्यू करण्याचे क्रायटेरिया इश्यू केलं त्याप्रमाणे त्यांना एन्टायटलमेंट इश्यू करायचे असतात, त्यांना जे टॅरिफ ऑर्डर्सच्या प्रमाणे त्यांना टॅरिफ लागू करायचे असतात आणि लागू केल्यानंतर त्याची वसुली देखील करायची असते, त्यानंतर त्यांच्याकडले जे डिस्प्युट्स असतात ते आमच्याकडे अपील मध्ये त्यांना द्यायचे असतात, त्यांच्याकडे जे प्रोजेक्ट्स असतात त्यांना अप्रुव्हलला आमच्याकडे पाठवायचे असतात. तर अशा प्रकारे त्यांची आणि आमची कार्यपद्धती जी आहे ती संलग्न असली तरी वेगवेगळी आहे.
0: पण याच्यावर सगळं नियंत्रण कसं ठेवलं जातं किंवा अशी काही प्रणाली आहे का की त्यांच्या जबाबदारीची दखल घेतली जाणे किंवा ते बरोबर होते की नाही याची पडताळणी केली जाते का?
1: याच्यामध्ये त्यांच्या कामाची पडताळणी त्यांच्या हायरार्कियल ऑफिसर्स प्रमाणे करत असतात. आणि जसं आपण म्हटलं की एन्टायटलमेंट, टॅरिफ आणि बाकी, तर याचं मॉनिटरिंगचं मुख्य काम जे असतं ते जलसंपदा विभाग सोबतच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देखील करत असतं.
0: ओके. आणि या प्राधिकरणाच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं आपलं सामान्य नागरिक, तर लोकसहभागाला किती महत्व आहे आणि तो प्रत्यक्षात कसं राबवलं जातं?
1: आपण त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेते मी की आपण पाण्याची दर निश्चितीकरणाची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपण लोकसहभाग मोठ्या प्रमाणात घेत असतो. तर याला एक 5 भागात त्याला विभागलं जातं. म्हणजे सर्वात प्रथम जे असतं त्या आपण अप्रोच पेपर हा पब्लिश करतो. अप्रोच पेपर पब्लिश केल्यानंतर

त्याच्यावर त्यांचे सूचना किंवा त्यांना जे आक्षेप असतील ते आम्हाला कळू शकतात. कारण हा बेस पेपर, या बेस पेपरच्या नंतर तयार होत असतं, त्यांना 30 दिवसाचा कालावधी मिळतो आणि त्या 30 दिवसांमध्ये त्यांच्याकडनं जे आक्षेप आले त्याच्यावर आम्ही विचार करतो आणि नंतर ड्राफ्ट क्रायटेरिया म्हणजे ड्राफ्ट निकष बनवल्या जातात. या ड्राफ्ट निकष मध्ये पूर्ण डिटेलिंग असते, कारण आपले 3 कॅटेगरी ऑफ युजर्स आहेत. एक आहे ऍग्रीकल्चर, दुसरे आहे इंडस्ट्रीज आणि तिसरे आहे डोमेस्टिक. डोमेस्टिकला आपण अजून आता सध्या विभागले 2022 पासून कमर्शियल मध्ये आणि डोमेस्टिक घरगुती वापरण्याकरता. याचे मग पूर्ण निकेश बनवल्या जातात की एक्झॅक्टली कशा प्रकारचा वापर असेल, त्याच्यामध्ये कुठल्या सोर्स मधनं त्याला पाणी मिळालं तर मग त्याला दरच्या म्हणजे आता मूळ दराच्या 50% जर असेल ते तुम्ही म्हणजे ग्रामपंचायत असेल तर त्याला आपण 75% मूळ दराच्या लावत असतो आणि जर महानगरपालिका असेल त्याला 125% लावत असतो. तर हे जे निकष आहेत ते या क्रायटेरियामध्ये दिलेले असतात की कुणाला कुठकुठल्या प्रकारे दर लागतील आणि कुठल्या कुठल्या सवलती देखील येतील ते देखील त्यामध्ये लिहिलेलं असतं. सो वॉटर युजर असोसिएशन बद्दल तुम्ही बरेचदा ऐकलं असेल, तर वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केलं तर त्याला मूळ दराच्या 75% दर लागतील हे क्रायटेरियामध्ये दिलेलं असतं. पण दर दिलेले नसतात क्रायटेरियामध्ये, दर ते नंतर येतात. मग हे पूर्ण जे निकष असतात ते बनवल्यानंतर ते आम्ही पब्लिश करतो अप्रोच पेपरवर. ड्राफ्ट क्रायटेरिया आम्ही पब्लिश केल्यानंतर त्याच्यावर आपण फोकस ग्रुप, त्याच्यामध्ये आमच्याकडे 90 ते 100 फोकस ग्रुपमध्ये, याच्यामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहेत, यामध्ये बऱ्याचशा सायंटिफिक सोसायटीज आहेत, जसं नीरी वगैरे पण याच्यामध्ये IIT आहेत. तर या लोकांना आपण ते मुद्दाम वेगळी एक प्रत देतो आणि त्यांच्याकडनं त्यांचे सूचना किंवा हरकती ज्या असतात त्या मागवतो. आणि तसंच हे पब्लिक साठी सुद्धा ओपन असतं, तर पब्लिक सुद्धा त्याच्यावर त्यांचे सूचना आम्हाला देत असतात. त्या ही स्टडी झाल्यानंतर म्हणजे इथे पण आपण लोकांचा सहभाग झाला, नंतर ड्राफ्ट क्रायटेरिया जो असतो त्याच्यावर ड्राफ्ट टॅरिफ बनतो. तर ड्राफ्ट टॅरिफ साठी जो डेटा येत असतो तो 5 IDC कडनं जलसंपदा विभागाला येतो आणि जलसंपदा विभाग तो आम्हाला सबमिट करतो. त्याच्या बेसिसवर आपण ड्राफ्ट टॅरिफ ठरवतो आणि ड्राफ्ट टॅरिफ आणि रिवाइज्ड ड्राफ्ट क्रायटेरिया हा त्याच्याशी संलग्न करतो. आणि हे पुन्हा आपण ट्रान्सपरंट वे मध्ये पूर्ण आता न्यूज पेपर मध्ये सुद्धा आपण याची ऍडव्हर्टाईज करतो की हे पब्लिकली पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहेत, सगळ्या IDCs मध्ये हे अवेलेबल केल्या जातं आणि याच्यामध्ये सल्लामसलत प्रक्रिया आता होते. म्हणजे आतापर्यंत आपण जे मागवलंय ते ईमेलद्वारे पत्राद्वारे, आम्ही गुगल फॉर्म सुद्धा यावेळेस इश्यू केले होते, गुगल फॉर्मद्वारे सुद्धा आम्हाला बरीच निवेदनं प्राप्त झालीत. आणि त्याच्यानंतर हे जे रिवाइज ड्राफ्ट क्रायटेरिया आणि ड्राफ्ट टॅरिफ ऑर्डर याच्यावर आम्हाला निवेदनं प्राप्त झाली. 5 IDC मध्ये आम्ही पब्लिक कन्सल्टेशन घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 700 निवेदनं प्राप्त झाली. आणि या सगळ्यांचं स्टडी केल्यानंतर त्याच्यावर सल्लामसलत प्रक्रिया आमची इंटरनली होते आणि कायदेशीर बाबींना लक्षात घेऊन आणि प्रॅक्टिकल बाबींना लक्षात घेऊन नंतर आम्ही फायनल टॅरिफ ऑर्डर इश्यू करतो. तर अशा विविध स्तरावर टॅरिफ ऑर्डर आपण इश्यू करत असताना लोकांचा जनमानसांचा जे पण काही इनपुट्स आलेले आहेत ते आपण विचार करतो आणि त्याच्यावर निर्णय देतो. आणि ते सुद्धा निर्णय ऍडॉप्ट असतात, ऍडॉप्ट की नाही आम्हाला हे ठीक वाटत नाही तर आम्ही नाही घेणार असं नाही. तर त्याच्यामध्ये असतं की लिगली काय प्रोव्हिजन आहे, एक्झॅक्टली कुठे कुठे हे ऍप्लिकेबल आहे. जसं आमच्याकडे एक निवेदन आलं होतं की या पर्टिक्युलर पद्धतीमध्ये जर तुम्ही पाणी वापर केलं तर तुमची पाणी बचत मोठ्या प्रमाणात होते, पण त्याला सबस्टॅन्शिएट करण्याला कुठलाही सायंटिफिक एव्हिडन्स नव्हता. मग त्याचं सायंटिफिक एव्हिडन्स असणंही तेवढंच गरजेचं. म्हणजे मायक्रो इरिगेशन मध्ये कुणीही केलं तरी किती पाणी वापरणार ते आपल्याला माहिती, पण बाकी ठिकाणी कसं त्याला लागू करणार. तर अशा प्रकारे मग ती जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण आता सायंटिफिकली अनालाइज करण्यासाठी ती पद्धत आम्ही आता पाठवलेली आहे की ऍक्च्युअल मध्ये किती पाण्याचा बचाव त्या पद्धतीमुळे इरिगेशन मध्ये होतो. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक व्यक्तीला त्यांचं मत मांडण्याची मुभा देत असतो आणि त्याच्यावर सायंटिफिकली आणि लिगली विचार करून मग निर्णय देतो. नक्कीच, म्हणजे आता ही जी प्रोसिजर तुम्ही जी समजावून सांगितली इतक्या सविस्तरपणे, खरंच म्हणजे आपण असं म्हणतो की

0: बऱ्याचदा असं होतं की दोषारोपण केलं जातं किंवा जे काही होतं, पण इतक्या मायक्रो लेवलवर हे काम चालतं आणि प्रत्येक व्यक्तीचा विचार त्याच्यामध्ये घेतला जातो, म्हणजे लोकसहभागाला खरंच खूप महत्व आहे. ह्या तुमच्या एकदा सविस्तर याच्यातून तुम्ही सांगितलं.
1: श्रोतेहो, आजच्या भागात आपण पाणी हकदारी, पाण्याचा कोटा, पाणी वाटप आणि पाणी वापर संस्थांची भूमिका या सगळ्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. पाण्याचं न्याय्य वाटप आणि त्याचा कार्यक्षम वापर यामध्ये पाणी वापर संस्थांचा सहभाग किती महत्वाचा आहे ही आजच्या संवादातून आपल्याला स्पष्ट झालं. मात्र पाण्याच्या वापराशी संबंधित आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे जलप्रशुल्क. जलप्रशुल्क निश्चित करताना कोणते निकष विचारात घेतले जातात, विविध क्षेत्रांसाठी त्याची आवश्यकता आणि भूमिका काय आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण दिलखुलासच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिल खुलासा आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पूना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पूना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
3: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील आपने.
4: बसला अनोख्यापासून बचाव करा.
5: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: 101.5 MHz आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांनो, सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान आम्ही आता प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना.
2: नमस्कार, मी डॉक्टर अनघा हेरूर, अध्यक्ष महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना. आपण या सुंदर जगाचा आनंद आपल्या डोळ्यांनी घेतो, पण आपल्या आसपास अनेक जण असे आहेत ज्यांच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश नाही. नेत्रदानामुळे आपल्या पश्चातही कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश फुलू शकतो. नेत्रदानाविषयीचे गैरसमज दूर करूया, आपल्या कुटुंबियांशी याबद्दल आजच संवाद साधूया आणि नेत्रदानाचा संकल्प करूया. कारण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं हे सुंदर जग आपल्या नंतरही कोणीतरी पाहू शकतं. चला नेत्रदान करूया, दृष्टी देऊया, जीवन उजळूया. धन्यवाद.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, नेत्रदान पंधरवडा जनजागृती विशेष या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण नेत्रदान या विषयाला लागून दोन नेत्रतज्ञांशी बातचीत करणार आहोत. दोघेही नेत्रतज्ञ हे अमरावती या जिल्ह्यातून आहेत, ज्यामध्ये डॉक्टर अंकित हरवानी आणि डॉक्टर रेणू पाटील हे दोघे आहेत. दोघांचे कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत.
3: धन्यवाद.
1: कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर अंकित हरवानी यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. डॉक्टर साहेब, सुरुवातीला सांगा की नेत्रदान म्हणजे काय.
3: नमस्कार. नेत्रदान म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या डोळ्यातील उपयोगी कॉर्निया म्हणजेच डोळ्याचा पारदर्शक पुढचा भाग गरजू रुग्णांसाठी दान करणे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण

0: पूर्ण डोळा दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यारोपित करत नाही. प्रमुख्याने कॉर्नियाचा वापर केला जातो. मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी आय बँकला संपर्क करायचा असतो. त्यानंतर प्रशिक्षित वैद्यकीय टीम घरी किंवा रुग्णालयात येते. मृत व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास आणि आवश्यक तपासण्या करून कॉर्निया प्रत्यारोपणासाठी योग्य आहे का हे ठरवले जाते. योग्य असल्यास कॉर्निया अत्यंत काळजीपूर्वक काढून आय बँक मध्ये नेला जातो. त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासल्यानंतर तो गरजू रुग्णांच्या कॉर्निया प्रत्यारोपणासाठी वापरला जातो. आणि विशेष म्हणजे ही प्रक्रिया अतिशय सन्मानपूर्वक केली जाते आणि त्यामुळे मृत व्यक्तीच्या चेहऱ्याचं विद्रुपीकरण होत नाही.
1: निश्चितच डॉक्टर हरवणे सर, महत्वाची माहिती आपण सांगत आहात. या कार्यक्रमातला दुसरा प्रश्न, नेत्रदानासाठी कोण पात्र असतात, वय आरोग्याच्या अटी काय आहेत आणि कोणत्या परिस्थितीत नेत्रदान स्वीकारलं जाऊ शकत नाही याबद्दल आपण काय सांगाल?
0: नेत्रदानाबाबत एक मोठा गैरसमज म्हणजे वय जास्त असले किंवा डोळ्यांना काही समस्या असेल तर नेत्रदान करता येत नाही असं आहे. प्रत्यक्षात नेत्रदानासाठी ठराविक कमाल वयोमर्यादा नाही आहे. एखाद्या व्यक्तीला चष्मा असणे, मोतीबिंदू असणे किंवा वय जास्त असणे यामुळे नेत्रदान आपोआप नकारले जात नाही. मृत्यूनंतर आय बँकची टीम वैद्यकीय इतिहास आणि आवश्यक तपासण्या करून कॉर्निया प्रत्यारोपणासाठी योग्य आहे की नाही हे ठरवते. काही गंभीर संसर्गजन्य आजार किंवा विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींमध्ये कॉर्निया स्वीकारता येत नाही. मात्र हा निर्णय कुटुंबियांना स्वतः घेण्याची गरज नाही आहे. म्हणून एक साधा नियम लक्षात ठेवा, आपण नेत्रदानासाठी योग्य आहोत की नाही हे ठरवण्याची जबाबदारी आय बँकची आहे, आपली नाही. त्यामुळे शंका असेल कोणालाही तरी नेत्रदानासाठी नक्की संपर्क करावे नेत्रपीडशी.
1: बिल्कुल बिल्कुल डॉक्टर अंकित हरवणे सर, मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची योग्य वेळ किती असते आणि संपूर्ण प्रक्रिया कशी पार पडते याबद्दल काय सांगाल?
0: नेत्रदानामध्ये वेळ खूप महत्वाचा आहे. मृत्यूनंतर 6 तासाच्या आत आय बँकशी संपर्क करणे अत्यंत महत्वाचे आहे. 6 तासाच्या आत मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांनी सर्वप्रथम जवळच्या आय बँकला फोन करावा. तोपर्यंत मृत व्यक्तीचे डोळे अलगद बंद ठेवावेत. डोळ्यांवर स्वच्छ ओला गॉज किंवा कापूस ठेवावा आणि डोकं थोडस उंच ठेवावे. त्यानंतर आय बँकची प्रशिक्षित टीम घरी किंवा रुग्णालयात येतात. आवश्यक वैद्यकीय माहिती जसं सांगितलं मी घेतली जाते, तपासणी केल्या जातात आणि कॉर्निया योग्य असल्यास तर काळजीपूर्वक काढला जातो. यानंतर कॉर्निया आय बँक मध्ये नेला जातो. तिथे त्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासली जाते आणि योग्य रुग्णांसाठी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे माझा सर्वांना एकच संदेश असेल, मृत्यू झाल्यानंतर नेत्रदानाचा निर्णय घेतला असेल तर वेळ न दळवता आय बँकला फोन करावा.
1: येस सर, या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न डॉक्टर हरवणे आपल्यासाठी, रुग्णांना याच्यातून दृष्टी मिळण्यास पुन्हा किती यश मिळतं याबद्दलही काय सांगाल?
0: दान केलेल्या कॉर्नियाचा उपयोग विविध प्रकारच्या कॉर्निया प्रत्यारोपणच्या शस्त्रक्रियामध्ये केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीच्या कॉर्नियावर गंभीर दाग पडला असेल किंवा संसर्गामुळे कॉर्निया खराब झालेला असेल, इजा झालेली असेल किंवा काही विशिष्ट कॉर्निया आजारांमुळे दृष्टी कमी झाली असेल तर कॉर्निया प्रत्यारोपणची गरज पडू शकते. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे काही रुग्णांमध्ये संपूर्ण कॉर्निया बदलण्याची गरज नसते. कॉर्नियाचा फक्त खराब झालेला थर बदलूनही उपचार करता येतात. दृष्टी प्रत्यारोपणच्या नंतर दृष्टी किती सुधारेल हे प्रत्येक रुग्णांमध्ये वेगळे असते. कॉर्निया बरोबरच डोळ्याचा रेटिना, ऑप्टिक नर्व, काचबिंदू किंवा इतर आजार आहेत का यावरही परिणाम अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला 100% दृष्टी मिळेल अशी हमी देता येत नाही. पण योग्य रुग्णांमध्ये यशस्वी कॉर्निया प्रत्यारोपणमुळे दृष्टीमध्ये मोठा सुधार होऊ शकते आणि त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलू शकते. आणि म्हणूनच शेवटी मी एवढंच म्हणणे, आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे कोणाला तरी पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. त्यामुळे नेत्रदान हा केवळ मृत्यूनंतरचा निर्णय नाही, तो कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश देण्याचा निर्णय आहे.
1: खूप धन्यवाद डॉक्टर अंकित हरवणे सर. निश्चितच या माहितीचा, या आवाहनाचा श्रोते आदर करतील आणि नेत्रदानासंदर्भात जागृत होतील असं आपण गृहीत धरूयात. आपण आज सहभागी झालात, वेळ दिलात, त्याबद्दल आपले खूप

0: धन्यवाद. श्रोते हो, नेत्रदान पंधरवड्या निमित्तच्या जनजागृती विषयक विशेष कार्यक्रमात आपण दोन नेत्रतज्ञांशी बातचीत करतो आहोत. यानंतर आपल्या सोबत आहेत नेत्रतज्ञ डॉक्टर रेणू पाटील. मॅडम, कार्यक्रमात स्वागत आहे आपलं.
1: थँक्यू.
0: डॉक्टर पाटील, नेत्रदानाबाबत समाजात कोणते गैरसमज आहेत, अंधश्रद्धा किंवा भीती प्रचलित आहे का, ती असेल तर कोणती आहे आणि ती आपल्याला कशी दूर करता येईल याबद्दल आमच्या श्रोत्यांना आपण काय सांगाल?
1: खूप लोकांना जी माहिती असते ती चुकीची माहिती असते. त्यांना असं वाटते की जे नेत्रदान म्हणजे पूर्ण आपण डोळा वापरला जातो प्रत्यारोपणासाठी, तर तसं नाही आहे. डोळ्याचा जो पुढचा भाग आहे, कॉर्निया म्हणतो आपण, जो पारदर्शक भाग आहे, तोच आपण फक्त प्रत्यारोपणासाठी वापरला जातो, न की पूर्ण डोळा. दुसरा म्हणजे सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धा. कुठलाही धर्म आपल्याला असं सांगत नाही की तुम्ही नेत्रदान करू शकत नाही. आपण नेत्रदान म्हणजे एक चॅरिटी आहे. सगळे रिलिजियस आणि धार्मिक जे पण आहे ते म्हणतात की आपल्याला नेत्रदान करायला पाहिजे. तिसरं म्हणजे लोकांना वाटते की नेत्रदान केल्यामुळे चेहरा विद्रूप होतो का, तर अजिबात चेहरा विद्रूप होत नाही. आणि काही लोकांना असं वाटते की मी या जन्मी जर नेत्रदान गेलं तर पुनर्जन्मी मला अंधत्व येईल, तर अजिबात असं नाही. पुनर्जन्म आणि नेत्रदानाचा काहीही संबंध नाही. दुसरं अजून एक आहे जी लोकांना जे गैरसमज आहे की नेत्रदान जर आपण केलं तर अंत्यसंस्काराला वेळ होतो का, असं अजिबात नाही. जी नेत्रदानाची जी शस्त्रक्रिया आहे ती सगळ्यात सोपी आहे. 10 ते 15 मिनिटं लागतात त्याला. आणि काही लोकांना असं वाटते की मला चष्मा आहे, माझं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं आहे, तर मी नेत्रदान करू शकतो का? बिलकुल करू शकतो आपण. नेत्रदान कुठलाही वयातील व्यक्ती नेत्रदान करू शकतात. आणि कोणाचं पण मोतीबिंदूची पण शस्त्रक्रिया झाली असेल, कोणाला डायबिटीस असेल, कोणाला ब्लड प्रेशर असेल, तरी पण आपण नेत्रदान करू शकतो. आणि चौथं म्हणजे की एक इन्सिक्युरिटी राहते. जर कोणी व्यक्ती जर संकल्प घेत असेल की मी आता माझं नेत्रदान करायची माझी इच्छा आहे, पण माझे जवळचे लोक म्हणजे माझे फॅमिली मेंबर्स काय विचार करतील, सगळ्यात मोठी इन्सिक्युरिटी पण ही राहते लोकांमध्ये. कारण तर कसं असतं, ते फॅमिलीसाठी एक इमोशनल मोमेंट असतो आणि कोणतीही फॅमिलीला वाटणार नाही की आपला जवळचा व्यक्ती मरण पावू म्हणून. तर अशा आपण एज्युकेट करू शकतो फॅमिली मेंबर्सला की त्यांना आपण एज्युकेट करू शकतो, नेत्रदानाबद्दल माहिती देऊ शकतो आणि त्यांना पण प्रोत्साहित करू शकतो की तुम्ही पण नेत्रदानचा संकल्प घ्या. आणि दुसरा अजून एक गैरसमज आहे की माझे डोळे जर आम्ही नेत्रदान केलं तर ते विकल्या जातात का, की कोणी त्याला विकत घेईल, अशी पण एक गैरसमज राहते. पण असं अजिबात नाही, हे फ्री ऑफ कॉस्ट राहते. नेत्रदान एक फ्री ऑफ कॉस्ट चॅरिटी आहे.
0: निश्चितच डॉक्टर रेणू पाटील, आपण महत्वाची माहिती देत आहात. नेत्रदानाच्या गैरसमजाबद्दल आपण प्रकाश टाकला. यानंतरचा प्रश्न आहे, नेत्रदानासाठी नोंदणी कशी कुठे करावी, तसंच मृत्यूनंतर परवानगी देण्याचा अधिकार कोणाकडे असतो याबद्दल काय सांगाल?
1: आता आजकाल सगळं ऑनलाईन झालं आहे, तर आपण ऑनलाईन प्रतिज्ञा किंवा संकल्प करू शकतो. ऑनलाईन वेबसाईट असतात, त्याचे फॉर्म्स असतात, ते तुम्ही फिल करू शकतात. आणि नोटो, नोटो म्हणजे भारत सरकारने जे पोर्टल बनवलं आहे, नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, याच्यावर आपल्याला तुम्हाला पूर्ण माहिती आय डोनेशन बद्दल, तुम्हाला प्लेज फॉर्म सगळं, तुम्हाला त्याच्यात हेल्पलाईन्स अवेलेबल आहे, त्याच्यात तुम्हाला सगळं माहिती भेटेल. तुम्ही जवळच्या कुठल्याही, तुम्ही जिथे राहतात तिकडे जवळच्या आय बँक किंवा हॉस्पिटलमध्ये पण ही सुविधा उपलब्ध असते. तिथे पण फॉर्म्स अवेलेबल असतात. तुम्हाला ते एक डोनर कार्ड देतात. तुम्ही प्लेज केलं असेल तर तुम्हाला एक डोनर कार्ड पण भेटतो. तर ही सगळं तुम्हाला कुठल्याही जवळच्या आय बँक किंवा हॉस्पिटलमध्ये ही माहिती तुम्हाला उपलब्ध राहील. आणि कोणी व्यक्ती मरण पावतात तर त्यांचे जवळचे जे व्यक्ती असतात, भाऊ म्हणा किंवा बहीण म्हणा किंवा मुलगा मुलगी, हे लोक कन्सेंट देऊ शकतात. जे पण मरण पावलेल्या व्यक्तीचं आम्हाला नेत्रदान करायचं असेल तर ते लोक कन्सेंट देऊ शकतात.
0: निश्चितच डॉक्टर रेणू पाटील, महत्वाची माहिती आपण सांगितली की नेत्रदानासंदर्भातल्या नोंदणीबद्दल. आपल्या देशात सध्या नेत्रदानाची गरज किती आहे आणि मागणी पुरवठ्यात किती तफावत आहे याबद्दल काय सांगाल?
1: आता असं आहे की वार्षिक कॉर्नियल जे प्रत्यारोपणची गरज आहे ती 1 ते 1.5 लाख लोकांना गरज आहे. आणि जे टिश्यू कलेक्शन जे आपण गुबुळ किंवा कॉर्निया गोळा करतो त्याची जी संख्या आहे ती अगदी कमी आहे. आणि जेव्हापासून कोरोना पिरियड झाला आहे, कोरोनामध्ये बुबुळ कलेक्शनची पण आणि जी ट्रान्सप्लांटची पण जे रेट होते ते खूप कमी होते. 2024 आणि 25 जो रेकॉर्ड आहे त्याच्यात 51,200 फक्त रिट्राईव्ह केलेले गेले होते कॉर्निया, आणि त्याच्यामधले फक्त 27,000 युटिलाइज झाले, बाकी टिश्यू वेस्ट गेले. तर टिश्यू वेस्ट होण्याचं कारण पण असं असते की जेव्हा आपण टिश्यू कलेक्ट करतो ते मेडिकल आणि लॅब इव्हॅल्युएशन होतात त्यांचे, आणि त्याच्यामध्ये जर सेल काउंट कमी असेल किंवा स्टोरेज इश्यू असेल किंवा टेक्निकल किंवा काही कॉन्ट्रॅक्ट

0: सेक्रेशन असेल त्यामध्ये पण आपण टिश्यू रिजेक्ट होऊन जातो, तो वापरला जात नाही. तर असं झालं आहे की डिमांड इतकी जास्त आहे पण सप्लाय नाही आहे. आणि आज कोरोना नंतर पण ही रेट इतकी कमी झाली आहे, आय डोनेशन खूप कमी झाले आहेत. तर म्हणून आता आपण जे फोर्टनाईट वगैरे जे आपण साजरा करतो ते त्याच्यासाठी करतो की परत एकदा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी की नेत्रदान तुम्ही करा, कारण गरज एवढी जास्त आहे. आणि जी जी संख्या आहे जी मी सांगितली 1 ते 1.5 लाख रुपये, ही संख्या दरवर्षी वाढत जाणार आहे. तर अवेअरनेस खूप गरजेचं आहे आय डोनेशनसाठी.
1: बिल्कुल बिल्कुल, जनजागृती फार मोठी गरज असल्याचं आपण म्हटलं आहात डॉक्टर रेणू पाटील. या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न आपल्यासाठी की जनजागृतीसाठी आणि समाजाचा सहभाग नेत्रदानासंदर्भात वाढवण्यासाठी आपण सर्वसामान्यांनी कोणती पावलं उचलली पाहिजेत, काय केलं पाहिजे, याबद्दल आजच्या कार्यक्रमातून आपण काय आवाहन कराल?
0: पहिले काय होतं की आय डोनेशन म्हणजे एक व्हॉलेंटरी प्रोसेस होती. जर तुम्ही इच्छुक असाल तरच तुम्ही प्लेज करा, किंवा तुमचे नातेवाईक कोणी मरण पावलं असेल तर तुम्ही, तुम्हाला जर दान करायची इच्छा असेल तर कराल. पण आता कसं झालं आहे, हे आय डोनेशनचा रेट वाढवायसाठी सरकारने एक हॉस्पिटल कॉर्नियल रिट्राइव प्रोग्राम हे केला आहे, HCRP म्हणतो. त्याच्यात काय असतात, जे हेल्थ वर्कर्स जे ICU मध्ये पोस्टेड असतात, ICU म्हणा किंवा इमर्जन्सी सर्व्हिसेस म्हणा, किंवा जिथे डेथ रेट जास्त असतात, जिथे चान्सेस आहे की हा व्यक्ती वाचवायला जाऊ शकत नाही, तर तिथे त्या हेल्थ वर्कर्सला आपण आय डोनेशन कौन्सिल करतो. त्यांना आपण हे सेन्सिटाईज करतो की तुम्ही नातेवाईकांना तुम्ही कौन्सिल करा की आता तुमचा व्यक्ती आता मरण पावणार आहे तर तुम्ही डोनेट करा. तर ही खूप मोठी स्टेप आहे, म्हणजे आता आपण लोकांना प्रोत्साहित करतो की आय डोनेट करा तुम्ही. तर पहिलं असं नव्हतं, पहिले व्हॉलेंटरी डोनेशन होतं, पण आता या प्रोग्राम पासून असं झालं आहे की आपण जवळच्या नातेवाईकांना आपण प्रोत्साहित करतो की ते आय डोनेशन करायला पाहिजे. तर याच्यासाठी जे नर्सेस असतात, ज्या इमर्जन्सी ठिकाणी जे पोस्टेड असतात, डॉक्टर्स असतात, त्यांची आय डोनेशन काउन्सिलिंग खूप गरजेची आहे. आणि आय बँक असोसिएशन ऑफ इंडियानी पाहिलं आहे की हे प्रोग्राम स्टार्ट केल्यामुळे जे डोनेशनचे रेट्स आहे ते वाढलेले आहे, हे आपण करू शकतो. दुसरं म्हणजे स्कूल कॉलेजेसमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी जे यंगस्टर्स आहे त्याच्यामध्ये आपण पेंटिंग किंवा पोस्टर कॉम्पिटिशनची पण हे करू शकतो, आणि मीडिया कव्हरेज करू शकतो. असे जे इव्हेंट्स होतात त्याला आपण मीडियाला पण आपण कव्हर करायला सांगू शकतो, किंवा पॉलिटिकल जे लीडर्स आहेत त्यांचं इन्व्हॉल्वमेंट, किंवा आता फोर्टनाईट सुरू आहे त्यांचा एक संदेश जर आपल्या लोकांना भेटेल तर ते पण एक खूप चांगलं एक मीडिया आहे. आणि दुसरं म्हणजे आता सोशल मीडियाचं खूप ऍक्टिव्ह आहे, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, युट्यूब म्हणा, तर या सगळ्या सोशल मीडियाचा आपल्याला फायदा उचलायला पाहिजे. आणि हे जितकं जास्त आपण आय डोनेशन बद्दल आपण अवेअरनेस क्रिएट करू तेवढं जास्त आय डोनेशनचे रेट वाढतील. आणि न्यूजपेपरमध्ये आपण आर्टिकल्स देऊ शकतो नेत्रदानाबद्दल, की नेत्रदान काय आहे, कसं करायला पाहिजे, हेल्पलाईन नंबर्स, हे सगळं आपण करू शकतो.
1: खूप धन्यवाद डॉक्टर रेणू पाटील आणि डॉक्टर अंकित हरवाणी सर, आजच्या कार्यक्रमात आपण दोघंही सहभागी झालात आणि नेत्रदानासंदर्भात आमच्या सगळ्या श्रोत्यांना महत्वाची माहिती दिली, वेळ दिला, त्याबद्दल आपले खूप आभार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र नेत्रतज्ञ संघटना.
2: प्रायोजित कार्यक्रम नेत्रदान आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांना सकाळचे 7:55 झाले आहेत. आता ऐकूयात परत एक प्रायोजित कार्यक्रम, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा.
3: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानिटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
4: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
4: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ID प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे ह्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धती

0: आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाही तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते. आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79 1800-267-79 1800-267-79 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासन आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचा एखादा प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं. मग आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79 1800-267-79 1800-267-79 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकता आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 8 वाजता आहेत. सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित केल्या जातील आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्यांसाठी.

देशाचा जीडीपी 7.8% मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय आणि लोकप्रिय फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला संबोधित करतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या परिषदेत चीन आणि रशियासह या संघटनेचे 10 सदस्य देश सहभागी झाले आहेत. भारत 2017 पासून या शिखर परिषदेचा सदस्य असून आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमधील भारताच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकतील. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल शांघाय सहकार्य संघटनेतील रशिया, इराण, किर्गिज प्रजासत्ताक आणि आर्मेनियाच्या नेत्यांशी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे. सिंधू जल करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. जागतिक बँकेतर्फे स्थापन या लवादाचे निर्णय अवैध आहेत. भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतानं करार स्थगित करण्यामागे दिलेली कारणं, करार स्थगित किंवा रद्द करण्यास पुरेशी किंवा समर्थनीय नाहीत असा निर्णय हे इथल्या लवाद न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर भारतानं आपली ठाम भूमिका जाहीर केली. 1960 पाणीवाटप कराराअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन सुरू ठेवावं असं आवाहन या समितीनं भारताला केलं होतं, मात्र भारतानं हा निर्णय फेटाळून लावला. हा लवाद स्थापन करणं हीच या करारातील अटींचं उल्लंघन करणारी कृती होती असा युक्तिवाद भारतानं केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. अमेरिकेतल्या ऍशविले इथं आयोजित G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरच्या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. G20 देशांशी आर्थिक संबंध दृढ करणं आणि देशाला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून सादर करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. G20 नेत्यांची मुख्य शिखर परिषद या वर्षी 14 आणि 15 डिसेंबरला मियामी इथं होणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7.8% पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 6.9% वाढीच्या तुलनेत यंदाची कामगिरी उल्लेखनीय आहे. तेलाच्या किमतीतील अनियमितता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही देशानं ही वाढ साध्य केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. भारताच्या GDP मध्ये 7.8% वाढ झाल्याबद्दल अमेरिकेनं भारताची प्रशंसा केली आहे. भारत एक गतिमान, सक्षम आणि लवचिक अर्थव्यवस्था आहे. भारताकडे वेगानं वाढणारी आर्थिक शक्ती म्हणून पाहण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या दृष्टिकोनाला या अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे असं व्हाईट हाऊसचे वरिष्ठ माध्यम अधिकारी कुश देसाई यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटी आता तांत्रिक स्तरावरील चर्चेच्या टप्प्यावर पोहोचल्या असून या कराराबाबत अमेरिका आशावादी आहे, तसंच भारताशी आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे असंही कुश देसाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मणिपूर उच्च न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे एका जनहित याचिकेवर आणि एका स्वतंत्र रिट याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती एम सुंदर आणि न्यायमूर्ती ए गुणेश्वर शर्मा यांच्या मणिपूर उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 12 ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आज नवी दिल्लीत विभागीय शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. या 2 दिवसीय परिषदेत पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचयासाठी लोकसहभाग मोहीम, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता तसंच ग्रामीण पेयजल पुरवठा योजनांची देखभाल आणि दुरुस्ती या 4 प्रमुख विषयांवर

0: लक्ष केंद्रित केलं जाईल. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर उद्यापासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांचं भाषणही होणार आहे. मुंबई भेटीत ते हिरे बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. या दौऱ्यामुळे भारत बेल्जियम यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. तसंच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि संपर्क व्यवस्था यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य देखील वाढीस लागेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत जर्मन पर्यावरण मंचाची चौथी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य वाढवणं आणि पर्यावरण तसंच हवामान बदलासंदर्भात देवाणघेवाण सुविधा पुरवणं याविषयी या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीचे पर्यावरण मंत्री कर्स्टन स्नेडर यांच्या सह अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्यानं पर्यावरण रक्षण आणि हवामान धोरणाबाबत चर्चा होईल. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 939 जणांचे मृतदेह सापडले असून 4,200 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथक पाठवले आहेत. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीन मधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीन मध्ये सुरक्षित आहेत. नेपाळमधील पूर आणि बिहारमधील नद्यांच्या वाढत्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान प्राणी आणि मत्स्यसंपत्ती विभागानं लोकांना पुराच्या पाण्यातून पकडलेल्या माशांचं सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. पुराच्या वेळी मासे, सांडपाणी, मृत प्राणी आणि इतर दूषित पदार्थांच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे जीवाणू, विषाणू आणि इतर रोगजनुकांमुळे दूषित होण्याचा धोका वाढतो आणि अशा माशांचं सेवन आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पुराचं पाणी स्थिर होईपर्यंत पुराच्या पाण्यातून पकडलेले मासे खाण्यासाठी वापरू नयेत असं विभागानं स्पष्ट केलं आहे. अर्जेंटिनाचा ख्यातनाम फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांचा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या पराभवानंतर निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं मेस्सीनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत मेस्सीनं अर्जेंटिनाला 2022 विश्वजेतेपद तर 2 वेळा कोपा अमेरिका स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. उत्तर प्रदेशात कौशांबी इथं फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला असून 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 मालकांचा समावेश आहे. आगीमुळे आसपासच्या किमान 5 घरांचंही नुकसान झालं आहे. या घटनेची चौकशी करण्यात येत असून 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच हिमाचल प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातल्या काही भागातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. सिंधू जल करार स्थगितच राहील, भारताचा पुनरुच्चार. जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा GDP 7.8% मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय आणि लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz. श्रोत्यांनो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 MHz. श्रोत्यांनो, आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हरेंद्र जाधव यांचं गीत, स्वर आणि संगीत आनंद शिंदे यांचं.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांचं गीत आपण ऐकलत. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. श्रोत्यांनो, लोकसंगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया साहिर साबळे आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात पी सावळाराम यांचं गीत, आणि संगीत वसंत प्रभू यांनी दिलं आहे.

0: sami mohli.
1: कृष्णा कल्ले यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलत. गीतकार होते रमेश जंगम, संगीतकार मधुकर पाठक. श्रोत्यांनो, लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया शेख जैनू चांद आणि केशर जैनू सोबतच सहकाऱ्यांनी गायलेलं हे शेतकरी गीत.

0: शेख जैनू चांद, केशर जैनू आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. नमस्कार श्रोत्यांनो, परत एकदा आमच्या स्थानिक प्रसारणात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सकाळचे 10 वाजले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा काव्य प्रवास या विषयी कवी गझलकार नितीन राजेंद्र देशमुख यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत

0: ऐकूया भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
1: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
2: श्रोतेहो आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा काव्य प्रवास या विषयावर कवी आणि गझलकार नितीन देशमुख यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवादाचा दुसरा भाग आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
3: श्रोतेहो नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी दुसरा भाग या करता म्हणतोय की कालच्या भागामध्ये आपल्यासोबत कवी गझलकार नितीन देशमुख होते, आजही ते आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी आता उर्वरित चर्चा करणार आहोत. काल बऱ्यापैकी आपण वऱ्हाडी गझल, गझल कविता आणि एकूणच काय आदर्श स्थान लिखाणाचं त्याच्याबद्दल बोललो होतो. नितीन खूप खूप स्वागत दुसऱ्या भागामध्ये तुमचं. नमस्कार अमरावती.
4: धन्यवाद धन्यवाद नितीनजी.
3: कालची खूप छान चर्चा रंगली होती, मस्त गझल आम्हाला ऐकायला मिळाल्या होत्या. आजच्याही भागामध्ये काही छान ऐकायला मिळेल. पण मला सुरुवातीला अगदी नितीन तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही सुरुवातीला जसं काल म्हणालात की गावातलं वातावरण, घरचं वातावरण आणि एकूणच या सगळ्यांचं जे काही आहे ते तुमच्या कवितेत तुमच्या गझलेमध्ये उमटलेलं आहे. एखाद्या शेतातली किंवा एखाद्या माळावरची गोष्ट गझलचं रूप घेते का?
4: नक्कीच घेते. गझलचं घेईल किंवा कवितेचं घेईल.
3: बरोबर.
4: म्हणजे आपण जे अवतीभोवती पाहतो त्याचं रूप तर गझल घेतेच. म्हणजे सहज जरी आपण शेतकऱ्यांची अवस्था पाहिली तर सुचते आपल्याला की पर्यायाला अश्रू ठेवू, पर्यायाला अश्रू ठेवू की मग फाशी ठेवू, पर्यायाला अश्रू ठेवू
3: की मग फाशी ठेवू,
4: की मग फाशी ठेवू, शेत उपाशी ठेवू की मग पोट उपाशी ठेवू.
3: क्या बात है.
4: तर हे असं
3: आलंय गझलेत,
4: येतच ते पाहून, म्हणजे ते उतरतच. परंतु सगळं दुःखाचं उतरत असं पण नाही. एक सुंदर ग्रामीण शेतातला माळावरचा आणि गावातला जो काळ होता तो पण कवितेमध्ये उतरतो.
3: कुठल्या गझलेत उतरलाय?
4: कवितेत उतरलाय. तुम्हाला ऐकवतो. माडीचे झोके लईत झुले, माडीचे झोके लईत झुले, अंगणात माया शेवंती फुले, गेले जमाने आंबेची चाचे, बोरीच्या खाली बोरई चाचे. खरं तर बोरीच्या खाली बोरई चाचे हे अतिशय एक छोटं वाक्य आहे, परंतु एक हरवलेल्या संपूर्ण काळाचं प्रतिनिधित्व करणारं ते वाक्य.
3: चित्र हरवलंय.
4: येस.
3: क्या बात
4: आहे. म्हणजे बोरीला जाणं आणि ते म्हणजे
3: ते दगड मारणं आणि ते बोरं पडणं आणि
4: ते आल्यावर मोजणं हा सगळा जो काळ उभा करणारं ते चित्र, तर ते येत ते आपण. बोरीच्या खाली बोरई चाचे, भूल जा बसे येटाय हासे, भूल जा बसे येटाय हासे, गेले सोडून कौलाले बासे.
3: क्या बात.
4: कौवा हुरडा तोंडाले पाणी, इटीन घासा गुईचट वाणी, जमाने आंबेची चाचे, बोरीच्या खाली बोरई चाचे, बजार भरे झोऱ्यात काय, बजार भरे झोऱ्यात काय, कलदार काळे चंचीतून माय. चंची हा वराडीतला
3: आणि ती
4: आजीची बँक. बजार भरे झोऱ्यात काय, बजार भरे झोऱ्यात काय, कलदार काळे चंचीतून माय. शेणाचं गोंदन पुरणाची पोळी, ते दिवाळीच्या अगोदर आठवत.
3: सगळं डोळ्यासमोर उभं राहत आहे.
4: पुरणाची पोळी झेंडवाईन ओवाया गाई, गेले समाने आंब्याची चाचे, भोंग्यात वाजे लग्नाचं गाणं, भोंग्यात वाजे लग्नाचं गाणं, मांडवासाठी जांभ्याची पानं. बोडानाची शर्यत लागे, पाण्याशी पोर मनमानी वागे, हिरीत उड्या मारती पोर, हिरीत उड्या मारती पोर, चढा उतराले लागे ना दोर, गेले जमाने आंबेची चाचे, बोरीच्या खाली बोरई चाचे.

0: आणि एक नवीन वेगळं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येईल पहा. तुम्ही ते अनुभवलंय, त्या पिढीने ते अनुभवलंय. वानातला जे बिल्लोर हिरवा, वानातला जे बिल्लोर हिरवा, नवरा नवरीले दमनी न फिरवा. पिझ्झा बर्गर लागल्या खाया, शेवळ्या सरगुंडे भुलल्या बाया. गेले जमाने आवेचे चाचे, बोरीच्या खाली बोरे चाचे. आता बदलली दुनिया दारी, दिस निंगते भर दुपारी. हारपलाठेचा हारपला कैना, अजून एक गोष्ट हरवली. हारपलाठेचा हारपला कैना, हारपलाठेचा हारपला कैना, गावात आता लाजेना मैना. जमाने आंबेची साचे, बोरीच्या खाली बोरीचाचे.
1: क्या बात. नितीन, पण एक खंत नाही वाटत का की जसं वऱ्हाडी बोलीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो केवळ विदर्भापुरती वगैरे असा आहे, आणि मोठ्या मंचांवरून तिचा व्हायचा तेवढा सत्कार होत नाही, याची खंत वाटते?
0: नक्कीच वाटते. मला आठवते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्याला होतं, तिथे आयोजकांनी खूप चांगली गोष्ट केली होती. त्यांनी बोलींसाठी एक वेगळं मंच तयार केला होता, बोली भाषेतल्या कवीच्या.
1: तिथल्या आयोजकांनी
0: मोठा मंच एकदम, म्हणजे निमंत्रितांचा मंच तयार केला. तर तेव्हा मी बोललो होतो ही खूप आश्वासक आणि खूप चांगली गोष्ट झाली आहे, पण दुर्दैवाने त्याच्यानंतर ती झाली नाही.
1: बरोबर,
0: ती व्हायला पाहिजे होती. तेव्हा मी बोललो होतो की बोली प्रमाण भाषा जितकी महत्वाची आहे तितक्या सगळ्या बोली या महत्वाच्या आहेत.
1: महत्वाच्या आहेत,
0: कुठली असेल, वऱ्हाडी असेल, अहिराणी असेल, खानदेशी कोकणी असेल, कुठली पण बोली असेल. कारण जसं शास्त्रीय संगीताचं मूळ हे लोकसंगीत आहे, म्हणजे सूरत शेवटी तिथे झालेला, तसं सगळ्या म्हणजे प्रमाण भाषेचं मूळ सुद्धा
1: बोली भाषेत आहे.
0: त्या त्या बोलीमध्ये जो शब्दांचा विस्तार आहे किंवा जी शब्दसंख्या आहे किंवा एखाद्या वस्तूला शब्दांचे पर्याय आहे, जितके बोलीमध्ये आहे तितके प्रमाण भाषेत पण आपल्याला.
1: बरं, आणि ते गोड आहेत, खूप
0: गोड आहे. आता पाऊस आला हा जर असेल, विठ्ठल वाघ सर नेहमी सांगतात की पाऊस आला हा जर शब्द असेल तर प्रमाण भाषेमध्ये आपण जोरदार आला किंवा मुसळधार आला असं म्हणू. पण वऱ्हाडीमध्ये किती त्याचं क्लासिफिकेशन आहे. भगरोनी आला, पेंडकोनी आला, वायतुनी आला, ही हे सगळ्या ज्या गोष्टी बदबद आला. तर हे जे विस्तारित रूप आहे ना बोलींचं, हे जपल्या गेलं पाहिजे. आणि मोठ्या मंचावर बोलींना खरंच खरंच मनापासून स्थान मिळालं पाहिजे.
1: खरं खरं. परत आपण गझलेकडे येऊ. प्रेम, विरह, अध्यात्म काय विषय येत नाहीत गझलेमध्ये, पण तुम्हाला वऱ्हाडी गझल लिहिताना कुठले विषय खुणावतात ते आलंच आहे, पण नितीन देशमुखांना गझल लिहिताना कुठले विषय खुणावतात?
0: तर कविता लिहिताना जसे शेती मातीची किंवा शेतकऱ्याची किंवा वऱ्हाडी कविता लिहिताना विशेष करून जे आपलं ग्रामीण जीवन आहे, जे आपण जगलो, ते विषय जसे खुणावतात, तसं गझल लिहिताना प्रेम विरह हे विषय खुणावतात. जसं मी लिहिलं होतं की व्यथा गुंजारली होती, मरण कवटाळले होते, तुला मी टाळले नव्हते, स्वतःला जाळले होते. हा विरह खुणावतोच, पण अध्यात्म पण खुणावतो. म्हणजे आपल्या आत काय आहे, म्हणजे आता लोक म्हणतात ईश्वर कुठे आहे वगैरे, हा सगळा मुद्दा असतो, पण तो आपल्या आतच असतो. असे म्हणजे आध्यात्मिक अंगाने जाणारे विषय पण खुणावतात, किंवा अतिशय एका शक्तीशी एकरूप होणारे विषय पण खुणावतात. जसं मी लिहिलं की अक्षरांचा प्राण हरला, मौन झाली वैखरी, ओठ गाणारे तुझे अन, तू हरी तू बासरी. तूच कातर वेळ हळवी, खिन्न संध्याकाळ तू. तूच कातर वेळ हळवी, खिन्न संध्याकाळ तू, तूच पणती संथ जळती, तू उषाही हासरी. ओठ गाणारे तुझे अन, तू हरी तू बासरी. तू अभंगातील आशय, आशयाचा प्राण तू. तू अभंगातील आशय, आशयाचा प्राण तू. तूच राऊळ, तूच विठ्ठल, तूच माझी पंढरी. तू स्मरण देतोस आणिक, तूच हरतो चित्तही. तू स्मरण देतोस आणिक, तूच हरतो चित्तही. तूच स्फूर्ती, तूच कविता, तूच प्रतिभेच्या सरी. आणि संत झोका काळजाचा चालला मागे पुढे. संत झोका काळजाचा चालला मागे पुढे, ही तुझी लयदार सत्ता मालकी श्वासांवरी.
1: क्या बात है.
0: तू रदीफ, तू काफिया, तू शेर माझा ईश्वरा. तू रदीफ, तू काफिया, तू शेर माझा ईश्वरा.

0: मिसळला माझ्यात तूही माझी या गझलेपरी. तर या अंगाने जाणारं जे चिंतन आहे शेवटी काय असते, आपण काही नाही, आपण शून्य आहोत हे मला अनेकदा वाटते. हे सगळं या आयुष्यात मिळालं, आपण हे करू शकलो योगायोगाने, आशीर्वादाने
1: आणि
0: करू शकलो.
1: कुठली तरी शक्ती असते जी फक्त तुमचा वापर करते
0: बस,
1: आणि तुमचं माध्यम म्हणून वापरून ती तुमच्या हातून ते करून घेते आणि निघून जाते.
0: आणि ते अंतिम सत्य जोपर्यंत आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत आपण स्थिर पण होत नाही.
1: खरंय, खरं
0: हव्या सपोटी मग आपण धावत
1: नाही, मग सगळं माझं आहे असं म्हणणाऱ्यांकरता ही चपराक असते एक प्रकार.
0: येस येस,
1: हा खरंय.
0: मी पाय ठेवता पडतो, मी लिहिलं होतं, मी पाय ठेवता पडतो, मी पाय उचलता पडतो, मी पाय ठेवता पडतो, मी पाय उचलता पडतो, मी शाश्वत मायेच्या इतक्या काठावर आहे.
1: क्या बात आहे.
0: तर हे पण येतं, हे पण
1: नितीन आजच्या भागातलं पहिलं गाणं कुठलं?
0: मला वाटते जगण्यावर मनापासून प्रेम करायला लावणार हे माझ्या अत्यंत आवडीचं गाणं आहे, मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं, या जन्मावर या जगण्यावर
1: सतदा प्रेम करावे. क्या बात. ऐकूया मंडळी नितीन देशमुख यांच्या आवडीचं हे गीत.
2: या

0: खरं नितीन, आजच्या भागातलं पहिलं गाणं कुठलं?
1: मला वाटते जगण्यावर मनापासून प्रेम करायला लावणार हे माझ्या अत्यंत आवडीचं गाणं आहे. मंगेश पाडगावकरांनी लिहिलेलं या जन्मावर या जगण्यावर
0: सतदा प्रेम करावे. क्या बात, ऐकूया मंडळी नितीन देशमुख यांच्या आवडीचं हे गीत.
2: या

0: हळूहळू खरडतात आणि ते तुमच्या सोशल मीडियावर टाकतात आणि वाहवाही तेवढ्यापुरती मिळवतात आणि त्याचं पुढे काही होत नाही. पण कवी म्हणून या गोष्टीचा त्रास होतो.
1: दोन बाजू आहे त्याला. सोशल मीडियाचा वापर, त्याचे फायदे आहेत, नक्कीच आहेत. म्हणजे आपण पहिल्यांदा त्याच्या फायद्याविषयी थोडंसं बोलू. सोशल मीडियामुळे एक गोष्ट झाली की जे अनेक कलावंत होते, मग कुठले गायक असतील, अभिनेते असतील, कवी असतील, ज्यांना मेन स्ट्रीम पर्यंत पोहोचायला खूप ताकद लागत होती, वेळ लागत होती. म्हणजे बेलोऱ्यातला शिरसगाव म्हण, अमरावती किंवा चांदूर बाजारचं, एखादा माणूस मुंबई पुण्याच्या दृष्टिक्षेपात येणं याला खूप ताण जात होता. म्हणजे अनेक लोक तर बिचारे संपून जात होते,
0: किंवा शक्यच नव्हतं,
1: शक्य नव्हतं. वृत्तपत्र नावाचं एक माध्यम होतं आणि ते पण त्या दिवशी त्याची रद्दी व्हायची, हा पण एक महत्वाचा विषय होता. पण सोशल मीडियामुळे काय झालं, बाकी जाऊ द्या, जे जे दर्जेदार नाही ते त्याचं जाऊ द्या, पण जे दर्जेदार आहे ते उचित जागी पोहोचण्यामध्ये याचा फायदा झाला असं मला वाटतं.
0: ही सकारात्मक बाजू,
1: ही सकारात्मक बाजू झाली. नकारात्मक बाजू ही आहे याची की म्हणजे आपण आता नुसतं कविता गझलच्या बाबतीत जरी बोललो किंवा गाण्याच्या बाबतीत, कुठल्या बाबतीत, कुठल्याही कलेच्या बाबतीत जर आपण बोललो, तर संख्यात्मक वाढ आपल्याला वाढल्या खूप दिसते, आपल्याला संख्यात्मक वाढ. पण गुणात्मक वाढ थांबलेली आहे. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा लगेच छान एखाद्याला तेव्हा, किंवा श्रम करून मिळालेली जी गोष्ट आहे त्याची जी जाणीव आहे, त्याचं जे महत्व आहे त्या कलावंताला जे असतं, ते आज उरलं नाही. एखाद्या दर्जा नसलेल्या एखाद्या ओळीला किंवा एखाद्या गाण्याला मग लाईक लाईक कमेंट्स वगैरे जे काय असते प्रतिसाद मिळतो, त्याच्यामुळं मी फुलफिल झालो आहे, मी परिपूर्ण आहे, मी मोठा आहे, असा असा एक त्याचा कन्सेप्ट होतो आणि मग तिथे त्याच्या विकासाच्या शक्यता संपून जातात. हा त्याचा खूप मोठा धोका आहे. त्याला वाटतं मला इतके के मिळाले, इतके लाईक मिळाले, मग मी आता आय एम ओके, हा मग मी स्टार झालो वगैरे. पण खऱ्या अर्थाने त्याच्या विकासाच्या शक्यता तिथे संपल्या, तो थांबला, या गोष्टीकडे अतिशय जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं. ते आजच्या काळामध्ये अनेकांना कळत नाही, ही पण माझी खंत आहे. त्यांना वाटतं युट्यूब चॅनल काढलं, रील काढले, लाईक्स मिळल्या, व्ह्यूज मिळाले तर झालं, असं नाही. शेवटी आपण आजही का म्हणतो जुनी गाणी चांगली होती.
0: हो हो.
1: मदन मोहन आपल्याला का आवडतात, आजही
0: खय्याम का आवडतात, नौशाद का आवडतात,
1: कारण आहे ना त्याला
0: गंमत होती, त्यात
1: मेहनत होती, निष्ठा होती,
0: खरं खरं
1: आतून आतून केलेलं होतं, खूप विचारपूर्वक केलेलं होतं. म्हणून ते आजही, आज तर नवीन पिढी पुन्हा जुने गाणी गायला लागली.
0: हो
1: बघा तुम्ही,
0: हो
1: ही त्याची ताकद आहे.
0: खरं
1: मला वाटते या गोष्टीकडे, ठीक आहे, माध्यम आहे, एक आपल्याकडे साधन आलं आहे, या दृष्टीने त्याचा विचार करा, त्याचा वापर करा,
0: खूप संयमाने वापर झाला पाहिजे,
1: झाला पाहिजे. पण दर्जा जाता कामा नये आणि समाजातली जी एकोप्याची आणि प्रेमाची जी भावना आहे, जी मूळ आहे, प्रेम मूळ आहे शेवटी, ती त्याला कुठे धक्का लागू नये असं मला वाटतं.
0: खरं. नितीन, तुम्ही मुशायऱ्याच्या निमित्ताने, कवी संमेलनाच्या निमित्ताने देशभर फिरत असता काय अनुभव असतो?
1: प्रचंड सर्कस आहे ती खरं. हा फार वाईट अनुभव आहे. म्हणजे काय आहे ना, कुटुंब, शेती, नोकरी हे सगळं सांभाळून, आणि आपण हे सगळं प्रामाणिकपणे सांभाळणारी माणसं आहेत, त्यामुळं हे सगळं करताना इतका प्रवास आणि प्रत्येक मैफिलीचं एक टेन्शन असतंच. आपण कितीतरी वर्षापासून हे करतोय, ते टेन्शन जोपासत, तो ताण हे सगळं करणं ही फार कठीण गोष्ट आहे. पण त्यामधून एक खूप समाधान मिळते की आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करतोय. बाकी नाव हे सगळं जाऊ द्या, पैसा, नाव हा विषय त्याच्यासाठी आपण कधी करतच नाही,
0: करत नाही.
1: पण ते आपल्या आवडतं क्षेत्र आहे आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणावर काम करायला
0: मिळतं
1: आहे, याचं एक समाधान आहे.
0: खरं. मला एक छान पैकी तुमच्या आवडीचं परत एक गाणं ऐकवूया आपण, तर कुठलं ऐकवायचं?
1: मला कच्चे धागे या सिनेमातलं दिल का आना हाय हाय.
0: क्या बात आहे. परत एकदा नुसरत फतेह अली खान सारख्या मोठ्या दिग्गज संगीतकाराचं संगीत होतं आणि लताबाईंनी गायलंय ते.
1: लताताई म्हणजे लताबाईंचा आवाज आहे ना, म्हणजे मला अनेक दुःखाच्या प्रसंगामध्ये औषधीचं काम करणारा तो.
0: खरं खरं खरं. ज्याला म्हणतो उपरवाल्याने हात रखा था असं, ते म्हणजे गाणं सरस्वती जे म्हटलंय तर ते काही खरंच खरंच गाणं सरस्वती. दुसरं ऐकूयात मित्र लताबाईंचं हे गीत नितीनच्या आवडीचं.

मंडळी, आपण नमस्कार अमरावती कार्यक्रमात चर्चा करतो आहोत कवी गझलकार नितीन देशमुख यांच्याशी, आणि माझा काव्य प्रवास या विषयावर ते आपल्याशी बोलतायत, गप्पा मारतात. नितीन, कवी म्हणून आपण फार, जसं आतापर्यंत आपण बोलत होतो की त्याला एक वेगळी प्रतिभा लागते, काहीतरी एक आमद असते, ती येते तुमच्या हातून, लिहून घेते आणि निघून जाते. पण आताच्या काळामध्ये एक असं पण चित्र दिसतं, सोशल मीडिया ज्या पद्धतीने व्हास्ट झालेला आहे, की कोणीतरी काहीतरी

0: आपण शेवटच्या प्रश्नाकडे आजच्या या दुसऱ्या भागाच्या येतो आहोत, समारोपाकडे. शेवटी काय असतं की कलावंताच्या वाट्याला त्याची जी कलाकृती असते त्या कलाकृतीसाठी खूप मानसन्मान येतात, पुरस्कार येतात. मला खरं तर त्याआधी तुमच्या ज्या कलाकृती निर्माण झाल्या आहेत, तुमचे काव्यसंग्रह, मला त्याच्याबद्दल पण सांगा आणि त्याच्या मानसन्मानांबद्दल पण सांगा.
1: माझे 4 कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. पैंजण नावाचा पहिला माझा कविता संग्रह होता, त्याला डॉक्टर विठ्ठल वाघ पुरस्कार सोलापूरचा मिळाला होता. त्यानंतर बिकॉज वसंत इज कमिंग सून नावाचा माझा कविता संग्रह टिळक स्मारक मंदिरमध्ये प्रकाशित झाला. या कार्यक्रमाला दिग्गज संगीतकार अजय अतुल, मकरंद अनासपुरे, नागराज मंजुळे, रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, ते सगळे लोक उपस्थित होते. त्यांच्या हस्ते तो प्रकाशित झाला. त्याच्यानंतर प्रश्न टांगले आभाळाला माझा गझल संग्रह प्रकाशित झाला. मला जे वाटलं जिथून मी आलो मला ते कवितेतून गझलेतून व्यक्त करता आलं आणि ते पुस्तक रूपाने लोकांपर्यंत गेलं, ते चिरकाळ टिकेल याचं एक खूप समाधान मला या सगळ्या कलाकृतीमधून आहे.
0: इतक्या वर्षांची जी तृप्तता आहे ती कुठल्या शब्दात मांडाल?
1: एक गझल तुम्हाला आता शेवटली ऐकवतो.
0: बिलकुल, थांबू, गझलेतूनच ती तृप्तता ऐकूया आपण. वा,
1: 2-3 शेर फक्त ऐकवतो आणि थांबू.
0: काय बात.
1: पहिला तुकडा हा शेतकऱ्यांसाठी आहे आणि मग आपल्या सगळ्यांसाठी आहे.

0: जीवना देणार मी वेगळा काढेन मी विस्तवा तुनी गारवा
1: ओहो,

0: देणार मी
1: मी जीवन देणार मी। आणि या मुलाखतीच्या माध्यमातून समस्त मानवजातीला एक संदेश, न्या मला गाडायला, न्या मला गाडायला, माणसांच्या अंतरी, न्या मला गाडायला, माणसांच्या अंतरी, प्राशुनी टाकेन मग तेथला अंधार मी, जीवना देणार मी, फासना घेणार मी।
0: नितीन, तुमच्या भविष्य काळातल्या ज्या काही योजना असतील त्याच्याकरता खूप खूप शुभेच्छा आमच्या आकाशवाणीच्या सर्व परिवाराच्या वतीने। आणि मजा आली या दोन भागामध्ये, आणि तुमच्या छान गजल आम्हाला ऐकायला मिळाल्या, त्याचा आनंद होता तो वेगळा होता। आकाशवाणी अमरावतीला तुम्ही आलात, खूप महत्वाच्या विषयावर चर्चा केलीत, याबद्दल धन्यवाद।
1: धन्यवाद, धन्यवाद तुमचे पण।
2: श्रोतेहो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा काव्यप्रवास या विषयावर कवी आणि गजलकार नितीन देशमुख यांच्याशी नितीन भट यांनी साधलेला संवादाचा दुसरा भाग आपण ऐकलात। या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य अजय घरडे यांचं होतं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख आणि नारायण पवार यांचं। तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम।
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
4: विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 10:30 झाले आहेत। आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात।
5: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
6: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी,
5: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर। श्रोत्यांनो, गीत गंगा हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत।
7: गीत गंगा।
4: नमस्कार श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मितवा या चित्रपटातील गीत। स्वर आहे स्वप्नील बांदोडकर आणि जान्हवी प्रभू अरोरा यांचा, अश्विनी शेंडे यांचं गीत आहे, संगीत दिलंय निलेश मोहरीर यांनी।

सैराट या चित्रपटातील गीत आता ऐकवीत आहोत अजय गोगावले यांच्या स्वरात. गीत आणि संगीत अजय अतुल यांचं आहे.

आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. गायक स्वर प्रियंका बर्वे आणि ऋषिकेश रानडे यांचा होता. चित्रपट रमा माधव.

लाल इश्क या चित्रपटातील गीत आपण ऐकलं स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत आणि अमित राज यांच्या स्वरात. अश्विनी शेंडे यांच्या गीताला संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी.

पोस्टर गर्ल या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. मृण्मयी शिरीष दाडके, प्रगती मुकुंद जोशी, रसिका गणू, कस्तुरी साईराम आणि पल्लवी तळेकर यांच्या स्वरात. गीत होतं वैभव जोशी यांचं आणि संगीतबद्ध केलं होतं अमित राज यांनी. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.

0: ते देखील आपने
1: बसला अनोख्या पासून बचाव करा.
2: RBI सांगते
1: जाणकार बना सतर्क रहा.

0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. यानंतर थोड्याच वेळात स्मृतिगंध हा कार्यक्रम.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्स वर. श्रोत्यांनो, गीत गुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: नमस्कार रसिक श्रोते हो. रंगीबिरंगी डिझायनर स्वेटर, हातात गिटार, निरागस देखणं रूप आणि पडद्यावर तालाच्या लईत अगदी सहज थिरकणारा एक चिरतरुण नायक. 70 आणि 80 दशकात ॲक्शनपटांची तुफान लाट उसळली असताना ज्या एका लाडक्या अभिनेत्याने एका संपूर्ण पिढीला प्रेमात पडायला भाग पाडलं ते लाडके नाव म्हणजे ऋषी कपूर. ऋषी कपूर यांच्या अभिनयाची आणि संगीताची सर्वात मोठी जादू ही होती की ते केवळ गाण्यांवर ओठ हलवत नसत तर प्रत्येक धून स्वतःच्या श्वासात जगत असत. आज आपण त्यांच्या सोनेरी फर्स्ट इनिंग्स म्हणजेच 1973 ते 1989 मधील अशाच 12 अविस्मरणीय गाण्यांचा हा अनोखा प्रवास, त्यामागील रंजक किस्से सुवर्ण आठवणींसह उलगडणार आहोत.

1973 साली शोमॅन राज कपूर यांनी जेव्हा बॉबीच्या रूपाने आपल्या लाडक्या चिंटूला रुपेरी पडद्यावर आणलं, तेव्हा त्यांनी एका नव्या आणि ताज्या आवाजाचा शोध सुरू केला. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी तरुण शैलेंद्र सिंग यांच्या आवाजाची निवड केली आणि आनंद बक्षींच्या अजरामर शब्दांना पडद्यावर जिवंत केलं. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान अवघे 20-21 वर्षांचे ऋषी कपूर अत्यंत लाजाळू होते. राज कपूर यांनी

त्यांना थेट ताकीद दिली होती. चिंटू, अजिबात अभिनय करायचा नाही, फक्त डिंपलकडे बघताना तुझ्या मनातील खरी धाकधूक आणि गोंधळ चेहऱ्यावर येऊ दे. ऋषीजींचा तोच बुजरेपणा आणि लाजरा अंदाज या गाण्याला एका रात्रीत भारतीय तरुणाईचं प्रेमगीत बनवून गेला. श्रोत्यांनो, ऐकूया मैं शायर तो नहीं हे छानसं गीत.

बॉबी या चित्रपटाने 70 दशकात टीनेज रोमांसला एक नवी दिशा दिली. आनंद बक्षींचे खोडकर शब्द आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीतात शैलेंद्र सिंग यांच्यासोबत साक्षात गानगोकिळा लता मंगेशकर यांनी हे युगलगीत अजरामर केलं. गुलमर्गमधील एका लाकडी कॉटेजमध्ये या गाण्याचं चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळी झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे त्या कॉटेजची खरी चावी हरवली होती. राज कपूर यांनी तीच अडचण कथेचा भाग बनवून ऋषी कपूर आणि अवघ्या 16 वर्षांच्या डिंपल कपाडिया यांच्यावर हा जादुई प्रसंग चित्रित केला. आजही गुलमर्गमधील ते कॉटेज बॉबी कॉटेज म्हणूनच ओळखलं जातं.

श्रोत्यांनो, 1975 खेल खेल में या चित्रपटाने ऋषी कपूर यांच्या कारकिर्दीला एक नवा मोकळेपणा दिला. राहुल देव बर्मन म्हणजेच पंचमदाच्या पाश्चात्य पॉप संगीतावर गुलशन बावरा यांचे शब्द घेऊन किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी हा कॉलेज ट्रॅक गाजवला. शूटिंग दरम्यान नीतू सिंग यांची आई सेटवर सतत सोबत असायची, त्यामुळे ऋषी कपूर केवळ डान्स टेप्स आणि डोळ्यांच्या इशाऱ्यातूनच नीतूंशी संवाद साधायचे. पडद्यावर दोन कॉलेजियन्सच्या मस्तीतून सुरू झालेली ही केमिस्ट्री पुढे खऱ्या आयुष्यातही रेशीम गाठ बांधून गेली.

70 दशकात समाजाच्या बंधनांना झुगारून प्रेमाची जाहीर कबुली देणं ही एक मोठी क्रांती मानली जायची. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दातून आर डी बर्मन यांच्या संगीतात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी या गाण्याला तरुणाईचं बंडखोर अँथम बनवलं. हे गाणं ऋषी कपूर यांच्या मूळ बेधडक स्वभावाशी इतकं जुळलं की पुढे अनेक वर्षांनी त्यांनी आपल्या आत्मचरित्राचं शीर्षकही खुल्लम खुल्ला असंच निवडलं. या गाण्यात त्यांनी परिधान केलेले लाल आणि पांढऱ्या रंगाचे हटके वेस्टर्न कपडे स्वतः ऋषीजींनी बाजारात जाऊन निवडले होते. श्रोते हो, ऐकूया खेल खेल में या चित्रपटातील खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हे छानसं गीत.

Mm-hmm.

श्रोत्यांनो, नासिर हुसेन यांच्या हम किसी से कम नहीं या चित्रपटातील बचना ए हसीनो हे गाणं म्हणजे ऋषी कपूर यांच्या अफाट परफॉर्मिंग ऊर्जेचा कळस. मजरूह सुलतानपुरींचे शब्द, पंचमदांचं ब्रास आणि ट्रम्पेटनं सजलेलं संगीत आणि किशोरदांचा दमदार आवाज. पांढरा चकचकीत सूट, गळ्यात लाल मफलर आणि हातात ट्रम्पेट घेऊन मंचावर थिरकण्यासाठी ऋषीजींनी सलग 3 दिवस न थांबता रिहर्सल केली होती. या गाण्यातील त्यांचा स्वॅग इतका अप्रतिम ठरला की पुढे त्यांचे सुपुत्र रणबीर कपूर यांच्या चित्रपटासाठीही हेच गाणं पुन्हा क्रिएट करण्यात आलं.

मनमोहन देसाई यांच्या अमर अकबर अँथनी या महा ब्लॉकबस्टर सिनेमात ऋषी कपूर यांनी साकारलेला अकबर इलाहाबादी अमर ठरला. आनंद बक्षींच्या रचनेला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी कव्वालीचा साथ चढवला. तर मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजाने यात जीव ओतला. या गाण्या

पूर्वी ऋषीजींनी कधीही कव्वाली केली नव्हती. त्यांनी प्रत्यक्ष कव्वाल गायकांचे हातवारे, तालावर मान डोलवणं आणि अदाकारी आत्मसात केली. मंचावरून समोर बसलेल्या नीतू सिंग यांच्याकडे रोखून पाहत होत्या. त्यांनी दिलेले मिश्किल एक्सप्रेशन्स या कव्वालीचा प्राण ठरले.

तोड डफली वाजवण्याचं मोठं आव्हान ऋषी कपूर यांच्यासमोर होतं. हाताला अक्षरशः फोड येईपर्यंत डफलीचा ताल घोटवून ऋषीजींनी हे गाणं वर्षानुवर्षे बिनाका गीतमालाच्या शिखरावर अधिराज्य गाजवायला भाग पाडलं.

सुभाष घई दिग्दर्शित कर्ज चित्रपटातील ओम शांती ओम हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात भव्य स्टेज पॉप ट्रॅक मानला जातो. आनंद बक्षींचे बोल, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं पाश्चात्य संगीत आणि किशोर कुमार यांची अफाट ऊर्जा, एका अवाड हव्य फिरत्या ग्रामोफोन रेकॉर्डच्या मंचावर ऋषी कपूर यांनी हा डान्स केला होता. वेगाने फिरणाऱ्या त्या चकतीवर तोल सांभाळत अंगात बिजली संचारावी तसा त्यांनी दिलेला हा परफॉर्मन्स बॉलिवूडच्या इतिहासातील कल्ट क्लासिक ठरला. श्रोत्यांनो, ऐकूया कर्ज या चित्रपटातील ओम शांती ओम हे गीत.

श्रोत्यांनो, कर्ज चित्रपटात एका बाजूला नृत्याचा धिंगाणा होता तर दुसरीकडे विरहाची अतिशय तरल वेदना. आनंद बक्षींचे संवेदनशील शब्द, लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं संगीत आणि मोहम्मद रफी साहेबांचा आर्त आवाज या गाण्याला लाभला. व्हायोलिन घेऊन मंचावर उभा असलेला ऋषी कपूर जेव्हा गतजन्मातील फसवणुकीची आठवण करून देतो, तेव्हा त्यांच्या हातांची अचूक हालचाल आणि चेहऱ्यावरील भाव पाहून प्रत्यक्ष व्हायोलिन वादकही चकित झाले होते. रफी साहेबांच्या कारकिर्दीतील हे सर्वोत्तम मैलाचा दगड ठरलेलं गीत आहे. श्रोत्यांनो, ऐकूया दर्द दे दिल हे गाणं.

ओबरा यांच्या भावस्पर्शी शब्दांना पंचमदांनी आधुनिक सिंथेसायझरच्या साथीने सजवलं, तर किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजानं त्याला पूर्णत्व दिलं. ऋषी कपूर आणि पूनम ढिल्लो यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यात कोणताही अतिरेकी ड्रामा नव्हता, तर केवळ डोळ्यातील निस्सीम विश्वास होता. ऋषीजींच्या अत्यंत साध्या आणि सोज्वळ अभिनयाने या गाण्याला प्रत्येक प्रेमी युगुलांचं अमर प्रतीक बनवलं.

80च्या दशकात पदार्पण करताना रोमांसला एक हळूवार शालीन आणि आश्वासक स्पर्श देणारं हे अजरामर गीत तू तू है वही ये वादा रहा। गुलशन

श्रुती हो राज कपूर यांनी जेव्हा प्रेम रोग या सामाजिक चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा त्यांनी ऋषी कपूर यांच्यासाठी सुरेश वाडकर यांचा आर्त आवाज निवडला. अमीर कझलबाश यांच्या शब्दांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतात गुंफलं आणि लता दिदींसोबत सुरेश वाडकरांनी या गाण्यात वेदना ओतल्या. बालविधवेच्या पुनर्विवाहाचा विषय मांडणाऱ्या या चित्रपटात ऋषीजींच्या देवधर या पात्राला डोळ्यात अश्रू न आणता केवळ मुखनजरेतून त्यागाची वेदना मांडायची होती. ऋषी कपूर यांनी ती शांत आगतिकता इतकी ताकदीने पडद्यावर उतरवली की पाहणारा प्रत्येक प्रेक्षक हेलावून गेला.

1980च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रुपेरी पडद्यावर केवळ हाणामारीचे चित्रपट चालत होते तेव्हा यश चोप्रा यांनी ऋषी कपूर यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा संगीतमय रोमान्सचं पुनरागमन केलं. आनंद बक्षींच्या गीताला प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार जोडी शिवहरी यांनी संगीतबद्ध केलं तर जॉली मुखर्जी आणि साक्षात श्रीदेवी यांनी हे गाणं गायलं. स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित शिखरांवर पिवळा स्वेटर घातलेले ऋषी कपूर आणि पांढऱ्या शुभ्र साडीतील श्रीदेवी हे दृश्य हिंदी सिनेमाच्या इतिहासात अमर झालं. या गाण्याने ऋषी कपूर यांच्या तरुण फर्स्ट इनिंगची दिमागदार सांगता केली. श्रोत्यांनो ऐकूया चांदणी या चित्रपटातील हे छान संगीत.

0: श्रोतहो, 1973 बॉबी मधील त्या लाजऱ्या बुजऱ्या तरुणापासून सुरू झालेला हा प्रवास 1989 चांदणी पर्यंत अविरतपणे भारतीय रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत राहिला. ऋषी कपूर हे केवळ एक उत्तम अभिनेते नव्हते, तर ते भारतीय चित्रपट संगीताचा श्वास होते. त्यांनी पडद्यावर आणलेली सहजता आणि गाण्यांमध्ये खुंटलेला जीव काळाच्या पलीकडे पोहोचला आहे, म्हणूनच आजही रेडिओवर त्यांची गाणी वाजतात. तेव्हा तोच तरुण हसरा आणि प्रेमात पडलेला चेहरा डोळ्यांसमोर उभा राहतो. अशा या सदाबहार, मनस्वी आणि देखण्या राजकुमाराच्या सुवर्ण आठवणींना आमचा मनापासून सलाम. श्रोत्यांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आजच्या या विशेष भागातून आपली रजा घेते आहे. परत भेटूया अशाच एका सुरेल प्रवासात. तोपर्यंत सरिता देशमुखला अनुमती द्या. गाणी ऐकत रहा, आनंदात रहा. नमस्कार.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.

गीतगुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रोते हो, आज मंगळवार आहे. तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल, नाही का? आज आपुलकी या घरामध्ये नेमक्या काय बरं गप्पा रंगल्या आहेत. आणि हो, आज नवीन कोणीतरी आलंय बरं का गप्पा मारायला. चला तर मग, तुमची ही उत्सुकता मी अजिबात ताणून ठेवणार नाहीये. आपण आता लगेच ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: शर्वरी,
1: हाँ
0: अगं मोहित अजून उठला नाहीये का?
1: अरे उठलाय रे तो, पण उठल्यापासून मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. त्याला उठवायला मी गेले तर म्हणतो महत्वाचं काम सुरू आहे.
0: महत्वाचं काम आत्ता का बरं?
1: मी विचारलं त्याला काय रे कसलं महत्वाचं काम, तर म्हणतो

0: आज शेअर बाजार उघडण्यापूर्वी काही गोष्टी बघायच्या आहेत.
1: वा वा वा, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जणू काही याच्यावरतीच अवलंबून आहे.
0: तसंच काहीतरी असेल बहुधा.
1: पण खरं सांगू का, मोहित आला की घरामध्ये गप्पा अगदी रंगतात छान. सुखदा अजून आली नाहीये म्हणून घर जरा शांत झालं होतं.
0: ती अजून तिच्या दादाकडेच आहे ना.
1: अगं सहलीवरून परतली, 2 दिवस राहिली घरात आणि मग पुन्हा रक्षाबंधनासाठी म्हणून भावाकडे गेली.
0: वा,
1: म्हणाली यावर्षी भावाकडे जरा निवांत राहणार आहे. म्हटलं जा जा जा जा, अगं शेवटी म्हणजे माहेरची माणसं ही माहेरचीच नाही का.
0: आणि तू परत कधी येशील असं विचारलं नाहीस.
1: नाही म्हणजे मुद्दाम विचारलं नाही असं नाही, उलट मी तिला सांगितलं की राहून ये. कसं आहे की प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा की नाही.
0: बघा बघा बघा, माझा दादा आता कसा शहाणा झालाय.
1: लहानपणापासूनच शहाणा आहे मी, तुला आता कळलं का.
0: नाही रे तसं नाही, पण तू पूर्वी म्हणायचास किती दिवस माहेरी राहणार, आता राहून ये म्हणतोयस म्हणून म्हटलं.
1: शर्वरी काय आहे की माणूस वया बरोबर शहाणा होतो.
0: की बायकोच्या गैरहजेरीत घर सांभाळताना त्याला वास्तव समजत.
1: तेही असू शकत.
2: अरे काय चाललंय भावाबहिणींच.
0: अरे
2: माझ्या नावाचा जयघोष चाललाय, माझ्याबद्दल एवढी चर्चा सुरू आहे पण मला बोलायला सुद्धा नाही तुम्ही दोघांनी.
0: ये ये ये मोहित, आम्ही तुझेच वाट पाहत होतो.
2: माहिती आहे मला, माझी स्तुती करत असणार तुम्ही.
1: अर्थात अरे तुझंच कौतुक सुरू होत.
2: म्हणजे नक्की गॉसिप सुरू होत तुमचं.
0: नाही नाही नाही, पण बाकी मी नवऱ्याला इतक्या वर्षात ओळखायला शिकले बरं का.
2: आणि मी बायकोला.
0: वा वा.
1: बरं आता आपण तिघ बसलोय तर सांगा काय विषय आजचा.
2: आजचा विषय मला वाटतं नाश्ता हा विषय असेल.
0: तुझ्या आयुष्यात नाश्ता, जेवण आणि झोप या पलीकडे काही विषय आहेत का.
2: आहेत आहेत, पण मी ते योग्य वेळी सांगतो.
1: बघा बघा, श्रावण सुरू झाला, संपत याला आता पटापट वर्ष संपत येईल. बघता बघता 8 महिने कसे गेले कळलं सुद्धा नाही.
2: हो ना, यंदा वर्ष मुंगीच्या पावलांनी नाही तर घोड्याच्या वेगानं पळतंय. त्यात आता गोविंद आलाय म्हणजे पाठोपाठ गणपती आलेच आपले.
1: तर काय, आता मुंबईचे रस्ते गोविंद रे गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा या आवाजाने नुसते अगदी गजबजून जातील.
0: दादा लहानपणीचं आठवतोय का रे तुला, दही हंडी बघायला जाण्याची किती उत्सुकता असायची नाही का आपल्याला.
2: मला तर जास्त काही दिसायचं नाही, फक्त वरची हंडी दिसायची आणि खाली उभे असलेले 100 लोक दिसायचे.
0: आणि आता
2: वरची हंडी दिसते पण त्या मागची मेहनत जास्त दिसते.
1: हो अरे, मानवी मनोरा तयार करताना प्रत्येक जण एकमेकांवर विश्वास ठेवतो. म्हणजे एखाद्याचा पाय घसरला तर खालच्या माणसाने पकडायचं, किंवा कोणी वर चढताना धडपडलं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अखेर आपलं ध्येय गाठायचं.
0: म्हणूनच दही हंडी ही फक्त उत्सवाची गोष्ट नाही, त्यात एकत्रित प्रयत्नांचा सुंदर अर्थ आहे बरं का.
2: हो ना, अगदी एकटा माणूस हंडी फोडू शकत नाही, सगळ्यांनी आपापली जागा नीट सांभाळली तरच गोविंदाचा हात हंडीपर्यंत पोहोचू शकतो. नाही का,
1: यालाच म्हणतात संघ भावना
0: आणि विश्वास
2: आणि पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची तयारी.
1: खरंच हे सगळं आपल्या आयुष्याला सुद्धा लागू होत नाही.
2: मला आठवतंय बघ, लहानपणी मला आजोबा गिरगावात हंडी बघायला घेऊन जायचे. एका हातात फुग्याचं पाकिट आणि एका हातात आजोबांचा हात आणि आजोबांच्या दुसऱ्या हातात धोतराचा सोगा, पांढरं शुभ्र धोतर आणि सिल्कचा सदरा, वर गांधी टोपी घालून असायटीत चालायचे. ते एकदम भारदस्त व्यक्तिमत्व होत. नंतर आम्ही चपाटीवर जायचो, तिथून मग पुढे घरी.
0: अरे हो, तुझ्या आजोबांना कधी मी पाहिलं नाहीये पण त्यांच्याबद्दलच्या खूप गोष्टी ऐकल्या. आता फोटो पाहिला एक, फारच देखणे होते ते. आणि गोकुळ अष्टमी आली की आजी आम्हाला कृष्णाच्या गोष्टी सांगायची. ए दादा, तुला कृष्णाच्या बाललीला आवडतात ना.
1: आवडतात म्हणजे विशेषतः त्याच्या खोड्या.
2: म्हणजे तुझ्या बालपणीच्या खोड्या आणि कृष्णाच्या खोड्या यात फारसा फरक नसेलच.
1: तसं काही नाही.
0: होतो होता, खोटं बोलू नकोस. आता आईला फोन लावेन नाही तर.
1: अरे तुम्ही दोघं मिळून म्हणजे काय माझी इज्जत घालवणार का. आली मोठी आईला फोन लावणारी. हे बघ मोहित, तुला सांगतो लहानपणी ही जरा काही झालं ना की बाबांकडे जाऊन बाबा बघा ना दादा मला कसा करतोय असं रडत रडत सांगायची.
2: मग तुझी चांगली धुराई करत असतील बाबा.
0: आमच्या घरात ना एकाला लोणी फार आवडायचं. तो की नाही सगळे झोपलेले असताना लोणी चोरायचा, घरातले लाडू सुद्धा अचानक.
1: तू मार खाशील. हे बघ मग बाबांकडे रडत जाऊ नकोस मला मारलं म्हणून.
0: आई लोणी आणि लाडू वरच्या कपाटात ठेवायची, हा खुर्चीवर चढून ते काढायचा. मग मला म्हणायचा तू कुणाला सांगितलंस तर

0: तुला काहीच देणार नाही हा.
1: म्हणजे शर्वरी तू सुद्धा उंदराला मांजर साक्ष होतीच.
0: काय करणार, लोणी मलाही आवडायचं ना.
2: वा वा, आणि तुम्ही दोघं मिळून अगदी मलाच चिडवत आहे तेवढं.
1: नाही पण गोकुळाष्टमीचा विषय घरात सुरू झाला की लहानपण आठवतच बघ.
0: मला जन्माष्टमीची मध्यरात्र खूप आवडते. दिवसभराची लगबग संपते, घरात शांतता असते आणि 12 वाजण्याची वाट बघताना सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे.
2: आणि 12 वाजले की घंटा, आरती, प्रसाद
1: आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी.
0: हो, एक दिवस भक्तीचा, दुसरा दिवस उत्साहाचा.
2: पण दोन्ही दिवसात एक गोष्ट समान असायची, म्हणजे अजूनही आहे की लोक एकत्र येतात या निमित्त.
1: अगदी खरं आहे तुझं.
0: खरं सांगू, मला दहीहंडीचा अजून एक अर्थ आवडतो.
2: आता कोणता?
0: वर पोहोचणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त कौतुक मिळतं, पण तो वर पोहोचतो कारण खाली असंख्य लोक त्याला आधार देत असतात.
1: वा, हे भारी आहे.
0: आयुष्याचंही तसंच आहे, नाही का? आपण एखाद्या माणसाचं यश पाहतो आणि म्हणतो वा किती मस्त कामगिरी केलीस, पण त्याच्या मागे कोण कोण उभं होतं हे फार कमी वेळा विचारतो.
2: म्हणजे आई वडील असतील, शिक्षक असतील, मित्र मैत्रिणी, भाऊ बहीण, जोडीदार.
1: आणि कधी कधी एखादा असा माणूस ज्याचं नाव कुठेच नसतं पण त्याचा आधार आपल्याला फार मोठा असतो.
0: अगदी बरोबर.
2: अरे कोण आलं?
1: सुखदा.
2: अरे सुखदा कशी असेल, ती आली असती तर फोन करून नसती का आली.
0: पण तू ती दार उघड.
2: थांबा. अच्छा, कुरिअर आहे.
1: मला वाटलं सुखदा आली.
2: अरे सर्वांना तिची आठवण येते का?
1: तसं नाही, पण आता मला उपाशीच राहावं लागेल असं वाटतंय.
2: नाही नाही नाही, ती जाताना चिवडा लाडू सगळं करून गेलेली आहे.
0: म्हणून सांगते, सुखदा परत आली की तिचं कौतुक कर.
2: अरे कौतुक कर म्हणजे करतोच की.
1: आत्ताच कर, ती ऐकत नसली तरी.
2: ठीक आहे. सुखदा, एक चांगली पत्नी, मैत्रीण आणि शिक्षकही आहे बरं का. अरे हो, शिक्षकावरून आठवलं, शिक्षक दिन आहे ना आता.
0: हो, 5 सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
1: शिक्षक दिन आला की तुम्हाला सांगतो, मला माझ्या शाळेतील देशपांडे सर आठवतात.
2: हो, आणि मला आमचे ते जोशी सर.
0: आणि मला कुलकर्णी मॅडम.
1: किती गंमत आहे नाही, शाळा सोडून आपल्याला किती वर्ष झाली आहेत बघ, पण काही शिक्षक लक्षात राहतात ते कायमचे.
2: कारण शिक्षक फक्त विषय शिकवत नाहीत, काही शिक्षक आपल्याला आपण कोण आहोत हे समजण्यासाठी मदत करतात.
0: आणि काही शिक्षकांचं एखादं वाक्य आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं.
1: माझ्या एका शिक्षकाने मला 10वीत सांगितलेलं एक वाक्य मला आजही आठवतंय.
2: काय बरं?
1: तुला उत्तर माहित नसेल तर ते मान्य कर, पण चुकीचं उत्तर देऊ नकोस.
2: आणि हे तू आयुष्यभर पाळलंस?
1: नाही, पण वाक्य मात्र लक्षात राहिलं माझ्या.
0: शिक्षकाचं यश हेच असतं, त्याने शिकवलेला धडा विसरला तरी त्याने दिलेला विचार मनात राहतो.
2: शिक्षक आणि आई वडील यांच्यामध्ये एक साम्य आहे. पण
0: काय रे?
2: दोघही आपल्याला पडताना पाहतात पण कायम हात धरून ठेवत नाहीत. म्हणजे एका टप्प्यावर हात सोडतात आणि म्हणतात आता चाल स्वतः.
1: आणि आपण मोठे झाल्यावर आपल्याला कळतं की त्यावेळी त्यांनी हात सोडला नव्हता, आपल्यावर विश्वास ठेवला होता.
0: हे छान आहे.
1: माझ्या आयुष्यातल्या एका शिक्षकांची मला अजून सुद्धा आठवण येते. ते म्हणायचे, तुमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा कोण आहे हे महत्वाचं नाहीये, संकटात मित्राचा हात कोण धरून ठेवतो हे महत्वाचं आहे.
0: वा, किती सुंदर सांगितलं त्यांनी.
2: खरंच म्हणजे शिक्षक दिन आणि दहीहंडी दोन्ही एकाच गोष्टीकडे नेत आहेत.
1: आता कुठे?
2: आधार, आधाराकडे.
0: हा, शिक्षक दिशा देतो
1: आणि मित्र, भाऊ, बहीण, कुटुंब हात देतात.
2: करेक्ट. आणि माणूस पुढे जातो.
0: हा दादा, ऐकतोयस ना आवाज येतोय बघ, कुठेतरी दहीहंडीची तयारी सुरू झाली असावी बहुतेक.
1: हो हो हो, मला पण आवाज येतोय. आणि या दिवसामध्ये मुलांना फार उत्साह असतो.
2: मला एक गोष्ट आवडते हा, म्हणजे दहीहंडीच्या सरावात एकमेकांना सोडू नकोस असं नुसतं सांगत नाहीत तर ते पुरेपूर पाळतात.
0: आणि मैत्रीतही असंच असतं
1: आणि नात्यांमध्ये सुद्धा. पण कधी कधी आपण स्वतःच लोकांना सोडून देत असतो.
2: तर काय, कधी रागामुळे,
0: कधी गैरसमजामुळे,
1: कधी प्रचंड कामामुळे.
2: हो, आणि कधी कधी अहंकार आड येतो.
0: म्हणूनच सणांची गरज असते. ते म्हणतात चला भेटूया.
1: हे सण किती छान असतात नाही.
2: रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळी भावंड वर्षातून एकदा का होईना पण एकत्र येतात.
0: हो, आणि काही जण दूर असतात म्हणून फोनवर राखी बांधतात, व्हिडिओ कॉल करतात.
1: पद्धत बदलली तरी भावना तीच आहे.
2: आणि तेच तर महत्वाचं आहे.
0: सुखदा म्हणत होती तिच्या माहेरी यंदा सगळे जमले होते, किती दिवसांनी सगळे एकत्र बसले.
2: अगं म्हणूनच तिला म्हंटल निवांत राहून ये, घाई करू नको.

0: तू खरोखर बदलला असं दादा.
1: अरे पुन्हा तेच तुझं काय.
2: आम्हाला अभिमान आहे तुझा रोहित.
0: खरं सांगू मोहित, तुझ्या शिक्षकांची गोष्ट ऐकून मला एक गोष्ट आठवली.
1: काय?
0: माझ्या शाळेत एक मॅडम होत्या, मला एका परीक्षेत खूप कमी गुण मिळाले होते. मला वाटलं आता त्या सगळ्यांसमोर रागवतील, पण त्यांनी मला बाजूला बोलावलं आणि म्हणाल्या, तुला कमी गुण मिळाले आहेत म्हणून तुला कमीपणा वाटून घ्यायचं काही कारण नाही. त्या एका वाक्यानं माझा सगळा दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की गुण आणि माणसाची किंमत या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
2: म्हणूनच शिक्षक आयुष्यात इतके महत्वाचे असतात.
1: आणि त्यामुळे शिक्षक दिन हा फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, कधीतरी आपण मागे वळून पाहावं आणि विचार करावा की आपल्या आयुष्यातल्या

0: दिन हा फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, कधीतरी आपण मागे वळून पाहावं आणि विचार करावा की आपल्या आयुष्यातल्या कोणत्या शिक्षकाने आपल्याला घडवलं,
1: आणि त्यांना शक्य असेल तर फोन करावा.
2: सर, तुम्ही मला तेव्हा ते सांगितलं होतं ना, मी विसरलो नाही अजून.
0: खरंच, म्हणजे एवढं एक वाक्य ऐकल्यानंतर सुद्धा शिक्षकाला किती आनंद होईल.
2: रोहित, एक सांगू का?
0: काय काय?
2: आपल्या घरात हे सगळे सण आले की मला एक गोष्ट जाणवते.
0: काय?
2: आपण सगळे वेगवेगळ्या नात्यांनी जोडलेलो आहोत. तू माझा मेहुणा आहे, शर्वरी माझी बायको आहे, सुखदा तुझी बायको आहे आणि माझ्यासाठी मेहुण्याची बायको. पण खरं सांगू का, काही नाती इथेच थांबत नाहीत.
1: मग
2: काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर नात्याचं रूप बदलतं. कोणी मित्र होतं, कोणी भाऊ होतं, तर कोणी बहिणीसारखं होतं.
0: आणि कोणी घरचंच होतं. पण मला काय वाटतं, दही अंडीचा खरा अर्थ सुद्धा तसाच आहे. वर चढणारा गोविंद सगळ्यांना दिसतो, पण त्याला वर नेणारे हात खालीच असतात, नाही का?
1: हो ना, शिक्षकांचं कामही तसंच आहे. ते स्वतः पुढे येत नाहीत, विद्यार्थ्यांना पुढे नेतात.
2: आणि भावंडही तशीच असतात.
0: हो, आणि मित्र सुद्धा तसेच.
1: म्हणजेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी आपल्याला वर उचलत असतं.
2: फक्त आपण त्यांच्याकडे पाहून धन्यवाद म्हणायला विसरतो.
0: अरे थांब थांब थांब थांब, सुखदाचा फोन आहे. हॅलो हॅलो सुखदा, काय अजून 2 दिवस राहणार आहेस?
1: काय रे दादा.
0: ठीक आहे ठीक आहे, पण आता लवकर या, करमत नाहीये. काय म्हणतेस, शिक्षक दिनासाठी काहीतरी करायचं?
1: हा, तिला सांग आपण आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करणार आहोत.
0: ऐकलंस ना, शर्वरी म्हणतीये आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करूया आपण. हा, ऐकतोय ऐकतोय. अच्छा, दही अंडीचं विचारतेस? हो, तेही बघूया. तू परत आलीस की सगळे मिळून जाऊया. हो हो, ये लवकर ये, आम्ही वाट बघतोय. ठीक आहे, बाय.
1: काय रे दादा, काय म्हणत होती सुखदा?
0: ऐकलं ना, तुम्ही म्हणत होती तुम्ही तिघ एकत्र आहात ना, मग माझ्याशिवाय माझी चर्चा करू नका म्हणे.
2: पण या वाक्याला उशीर झालाय.
1: हा, आपण तर तिच्यावरच बोलत होतो.
0: आणि तिच्यामुळेच तर बोलायला विषय मिळाला.
1: मला वाटतं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
2: कोणत्या 3?
1: सांगते सांगते. दही अंडी सांगते, एकट्याने वर जाता येत नाही.
0: शिक्षक दिन सांगतो, आपल्याला वर नेणाऱ्या हातांना विसरू नका.
2: आणि रक्षाबंधन सांगतं, नाती जपण्यासाठी निमित्ताची वाट पाहू नका.
0: वा, किती छान.
1: आणि गोकुळाष्टमी
2: ती सांगते, घरात थोड्या खोड्या असल्या तरी चालतात.
0: अरे पुन्हा तुम्ही माझ्यावर घसरताय. बरोबर नाही.
1: पण खरंच दादा, खरंच कृष्णाच्या बाललीलांमध्ये एक निरागस आनंद आहे. घरात हसू असणं, माणसं एकत्र असणं, एखाद्या छोट्या कारणामुळे सगळ्यांनी आनंदी होणं, हेच तर सणांचं खरं सौंदर्य.
2: आणि कदाचित घर मोठं असण्यापेक्षा घरात हसणारी माणसं असणं अतिशय महत्वाचं.
0: आणि घरामध्ये एखादा हात पडला तर दुसरा हात पुढे करणारा असणं हेही महत्वाचं.
1: अगदी.
2: आता मला दही हंडीची उत्सुकता लागली आहे. धक्कुमकुम धक्कुमकुम.
0: अरे अरे, तू तर गोविंद झालास.
1: हा, आणि मला शिक्षक दिनासाठी जुन्या मॅडमना फोन करायचा आहे.
0: हो हो, कर. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी.
1: काय रे?
0: म्हणजे गोविंदांनी स्वतःची काळजी घेणं. दरवर्षी पेपरमध्ये बातम्या येतात गोविंदांचे अपघात झाले त्यामुळे मनोऱ्यावर चढताना स्वतःच्या जीवाची काळजी गोविंदांनी घेणं अतिशय गरजेचं.
2: अगदी बरोबर बोललायस. कारण बघ, सण जे असतात ते आनंदासाठी असतात, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं.
1: आपण इथे आपला छोटासा गोपाळकाला करूया का?
2: पण हंडी फोडायला कोण जाणार वर?
1: तुम्ही दोघे.
0: अरे आम्ही? म्हणजे आम्ही दोघं?
1: हा, म्हणजे कारण मी खाली उभी राहणार आहे.
2: आधार देण्यासाठी रे आपल्याला.
1: हा नाही, तुम्ही पडू नये म्हणून.
0: आणि आम्ही पडलो तर?
1: मग
2: मग मग
1: मग मी हात पुढे करेन.
0: अच्छा, ठीक आहे ठीक आहे. यापेक्षा मोठी दही अंडीची काय गोष्ट असणार आहे?
2: हंडी फुटली नाही तरी चालेल.
1: हा, पण हात सुटता कामा नये.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर।

श्रोते हो, आता आपण ऐकूया ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आता आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा.

तुम्ही आता भारतात परत आल्यानंतर भारतातही काही बदल घडवून यावेत, जसं तुम्ही उल्लेख केलात की आपण रोज अनेक नकारात्मक बातम्या वाचत असतो वेगवेगळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांच्या, तर ते आटोक्यात आणण्यासाठी किंवा ते कुठेतरी थांबवण्यासाठी जसे तुम्ही भारताच्या बाहेर प्रयत्न केले, तसे आता भारतामध्ये काय प्रयत्न सुरू आहेत आणि पुढचं पाऊल

0: काय असणार आहे तुमचं?
1: मी एक एक्झाम्पल देतो की माझं काम तर भारताच्या बाहेर आहे, मला लॉस एंजलिस मध्ये मेडल मिळालंय, मला आता गँगस्टर्स कोपन हेगन मधनं कॉन्टॅक्ट करतात, जोहॅनसबर्ग मधनं कॉन्टॅक्ट करतात आणि मी त्यांना ऑनलाईन शिकवतो.
0: बर.
1: ओके, काँगो नावाचा एक वेस्ट आफ्रिकामध्ये देश आहे, तिकडे चाइल्ड सोल्जर्स आहेत, केनियामध्ये मी शिकवतो. सो माझं हे काम भारताच्या बाहेर चालू आहे, पण मी दर दिवशी टीव्ही तर बघतोय, बॉदर तर मी पण होतोय. सो मला असं वाटलं की इथे काय करू शकतो, कारण मोस्ट माझ्या जनरेशनची जी आहेत, मी आता 50 इयर्सचा झालो आहे, ते 20 वर्ष तर त्यांनी काम केलंय, ओके, टॉवर मध्ये राहत असतील, ते काही करत नाहीयेत ग. माझे जे मित्र आहेत ना, माझ्या बरोबर जे वाढलेत, ते समाज सेवासाठी काही करत नाहीयेत. मॅनेजर आहेत ते मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, पण अशा माझ्या बरोबर जे वाढलेले आहेत मित्र, त्यांना मी कितीही सांगितलं ना की अरे यार कुछ तो करो, सब मिलके कुछ तो करते है, नाही होत. फॉर व्हॉट एव्हर रिझन ना, सेवा भाव जो असतो ना, तो लहानपणापासूनच यायला लागतो, किंवा काहीतरी प्रसंग व्हायला लागतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन होतं की आपण काहीतरी दुनियासाठी करावं. सो मी अशा लोकांशी बोलायलाच जात नाही आजकाल, कारण त्यांना कन्व्हिन्स करण्याचा जॉब माझा नाहीये ना.
0: बरोबर.
1: आणि मी माझी एनर्जी कशाला वेस्ट करू, ड्रेन करू? त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते करतील. सो मी असा डिसिजन घेतला की मी दर दिवशी एका चांगल्या माणसाशी बोलणार. त्याच्यासाठी मला 5 लोकांशी ईमेलवर मेसेज करायला लागतो, तर मग त्यातला एक माणूस म्हणतो की बोलूया. सो हे मी स्वतः डिसिप्लिननी लास्ट 5 वर्ष करतो, की दर दिवशी मी लिंक्डइनवर 5 व्यक्तींना ऍड करतो, त्यांना लिहितो हे मी करतोय, मला तुमचं काम आवडतं, बोलूया ना कधीतरी आपण. त्या 5 पैकी एक माणूस दर दिवशी मी बोलतोय 5 वर्ष. सो नेटवर्क तर आहे, चांगली माणसं तर आहेत, मला आता ते परिचयात आली आहेत. तशी माझी एक मैत्रीण आहे सविता राव म्हणून, मला खूप आदर आहे तिच्याबद्दल, ती अंधेरीला राहते. तिने पॅशन प्रोजेक्ट घेतलाय, मुंबई मधल्या ट्रॅफिकचा आवाज बंद झाला पाहिजे.
0: वा.
1: ओके, सो आपण हे तर दर दिवशी मी बघतो की प्रत्येक सिग्नलवर पॅ पॅ पी पी पी पी, जसा व्हायरस आलाय ना तसं छोट्या छोट्या गोष्टीवर पी पी पी पी पी चालू असतं, आपण करत काही नाही होत. त्या बाईनी नॉट जस्ट विचार केलाय, एक पुस्तक लिहिलंय,
0: बर,
1: नॉइजी नेशन नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचून मला असं माय गॉड, तिने मला वाचायला दिलं, कारण ती म्हणाली की तू मेडिटेशन टीचर आहेस, त्यामुळे तुला शांततेची व्हॅल्यू माहिती आहे, तू माझा रिव्ह्यू कर ना पुस्तक.
0: बर.
1: आणि मला एवढं शिकायला मिळालं तिचं पुस्तक वाचून, की आपल्या म्युन्सिपॅलिटीच्या शाळा असतात ना, त्याच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला असतो, नॉइज हॉर्न नाही, हॉस्पिटल असतं, कोणीही पाळत नाही तो, असं होतच ना, कुठेतरी आवाज जास्ती असेल तर नॉइज जर कमी झाला नाही ना तर व्हायलंट टेंडन्सी सुरू होते.
0: बरोबर.
1: हे तिने मला पटवून दिलं आणि मला कळलं ते, जर नॉइज कमी झाला तर तुझं जे मिशन आहे पीस किंवा व्हायलन्स रिडक्शन, त्याचं डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हटलं हो यार बरोबर आहे, कधी विचारच नाही केला. सिम्पल गोष्ट आहे, जर कोणी ड्रायव्हिंग करताना पी पी पी चालू असेल ना, आपलं पण ब्लड प्रेशर वाढतं. अरे साइड देना यार, पे पे पे. आणि साइड देना यार बॉस, कुठे जाणार तू? ठीक आहे 2-3 गाड्या पुढे सोडून जाणार, पुढे पण ट्रॅफिकच आहे ना, शांत बस. की मी माझ्या बिहेव्हिअर मध्ये हा चेंज आणलाय, की मी जी पण काळी पिळी टॅक्सी घेतो मी त्या ड्रायव्हरला आधीच सांगतो, भैया हॉर्न नाही बजाने काय.
0: बर.
1: त्याने काय मुंबई चेंज नाही होणार, पण तो माणूस चेंज होणार, कारण मी त्याला पटवून देतोय की बघ तू हॉर्न मार, कोणाला फरक पडला? नाही पडला. तू कशाला पाहतोय आता? 5 हॉर्न ऐक, तुला काय फरक पडला? नाही, ट्रॅफिक तर तसाच आहे. हे बिहेव्हिअर चेंजला ना थोडं हँड होल्डिंग लागणार लोकांना. आपल्या गावामध्ये ना अजूनही कल्चर आहे.
0: बरोबर.
1: तर गावामध्ये मला रिसर्च मध्ये 2 व्यक्ती म्हणजे पर्सोना मिळाले, एक असते अंगणवाडी वर्कर, एक असते आशा वर्कर, दोन्ही बायकाच असतात मोस्टली. एक छोट्या मुलांची काळजी घ्यायला असते, एक प्रौढ माणसांची काळजी घ्यायला असते. सो मला वाटलं की त्यांना जाऊन भेटावं म्हणून, माझे एक डॉक्टर मित्र आहेत संभाजीनगर मध्ये, त्यांनी मला अशा 75 बायकांची परिचय करून दिला.
0: बर.
1: मग मी संभाजीनगरला गेलो, 75 बायकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना मी प्रश्न विचारला, ताई तुम्हाला ट्रॉमा बद्दल काय माहिती आहे? तर त्यांना ट्रॉमा हा शब्दच त्यांनी ऐकला नव्हता. मग त्यांना मी जेव्हा समजावून दिलं तर ते म्हणाले की अरे ते दादा, ते तर मी एव्हरीडे 30-30 स्टोरीज ऐकते ना, 30 लोकांशी ती गावात भेटते, सासूला पण भेटते, सुनेला पण भेटते, राईट, ड्रग्स घेत असतात लोक.

0: तिचा जॉब काय असतो, प्राथमिक हेल्थ,
1: बरोबर,
0: नर्स लावा, क्रोसिन द्या, प्रेग्नन्सी टेस्ट, बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. सो तिचं ट्रस्ट ऑलरेडी एस्टॅब्लिश असतो गावकऱ्यांमध्ये की आशा ताई आहेत ना त्या चांगल्या आहेत, त्या आमची चांगली काळजी घेतात आशा ताई. तर ट्रस्ट ज्याच्यावर असतो ना त्याच्याकडनं आपण काही पण ऐकतो. ती सांगेल क्रोसिन घे तर क्रोसिन घेतो, ती सांगेल हे नको खाऊ तर हे नको खाऊ. सो सेकंडरी ट्रॉमा म्हणतात, तर त्या बाईला भरपूर आहे, भरपूर स्टोरीज ऐकून ती त्यांचे ट्रॉमा ऐकते. मग मी त्यांना विचारलं प्रायमरी ट्रॉमा आहे का तुम्हाला, तर त्यांनी ब्लाउज वरती केला आणि बघ दादा मला मारलं काल, दारू पितो, नशा करून येतो. मग मी त्यांना विचारलं ताई तुम्ही हे ट्रॉमा हिलिंग कसं करता हो, तर म्हणाला नाही आम्ही मंदिरात जातो, थोडं हरिपाठ म्हणतो, तेवढंच. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला प्राणायाम विद्याबद्दल काय माहिती आहे. मला शॉक बसला त्या दिवशी दुहिता, गावातल्या बायकांना प्राणायाम माहिती नव्हता. सो मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या विकेंडला परत येतो, आपण प्राणायाम ध्यान सुदर्शन क्रियाचा वर्कशॉप घेऊ. 75 बायकांचा मी वर्कशॉप घेतला.
1: बर.
0: आणि या अतिशय प्रेमळ असतात, त्यांना पगार मिळतो फक्त 4000 रुपये, नथिंग येतो. 4000 रुपये मध्ये काय होतं, नथिंग. पण त्या बाईचं ना डेडिकेशन असतं तिच्या गावासाठी.
1: बरोबर.
0: सो माझ्या वर्कशॉप मध्ये मी त्यांना विचारलं तुम्ही हे क्रिया शिकली, आवडलं, तुम्हाला याचं टीचर बनायचंय का हो, कारण मी लॉस एंजलिस मध्ये गँगस्टर्स ना मेडिटेशनचा टीचर बनवतो, तुम्ही बनाल. 75 हात वरती आले. ओके, मीन्स जर आपण असल्या आशा ताईला अंगणवाडीला प्राणायाम ध्यान विद्येचा टीचर बनवलं, तर तिची हेल्थ तर नक्कीच ती सुधरेल. पण ज्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे ना, तिचा विश्वास तर जुडलेला आहे त्या माणसाशी, नशा तर आहे गावात, ती गावाला पण सुधारू शकेल. कारण जर प्रत्येक गावामध्ये हे दोन बायका असतात ना,
1: हो असतात,
0: 10 लाख गावं, ह्यांना जर आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, मेंटल वेलबिंग ह्याचे थोडे जरी आपण शिक्षक बनवलं ना, वणवा पेटू शकतो. प्रायमरी हेल्थ गावामध्ये आणायचं पॅशन आहे त्यांचं.
1: बरोबर.
0: मेंटल वेलबिंग बद्दल त्यांना काहीच माहिती नाहीये. आहे इम्पॅक्टर आहे, त्यांना मारलंय. सो हे काम मला करायला खूप आवडेल, कारण ह्याच्यामुळे लाईक आपल्याला जर कल्चर आपलं वाचवायचं असेल ना, तर ते गावामध्ये अजून आहे असं आपण म्हणू शकतो, होप ठेवू शकतो.
1: हिंसेकडून शांतीकडे नेणारा हा जो ध्यानधारणेचा मार्ग आहे, त्याबद्दल मंदार आपटे आपल्याशी संवाद साधतायत. आणि या सगळ्या गप्पांना अनुसरूनच हे गाणं आपण सगळ्यांनी जरूर ऐकायलाच हवं.

0: आता हे सगळं तुम्ही जे सांगताय ते ग्रामीण भागाबद्दल आहे, जिथे आपण असं म्हणतोय की अजूनही ती संस्कृती जपलेली आहे आपण. पण जेव्हा आपण शहरी भागांचा विचार करतो किंवा कुठलाही समाज असू दे, कुठलाही समाजाचा स्तर असू दे, आजकालच्या तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा एन्झायटीचं प्रमाण खूप जास्त आहे, डिप्रेशनचं प्रमाण खूप जास्त आहे. तर या सगळ्यावरती आणि ज्याला आपण फ्युचर इंडिया म्हणतो, तर या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी हा मेडिटेशनचा ध्यानधारणेचा मार्ग चांगला उपाय असू शकेल का?
1: तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. माझा तो एक्सपिरियन्स आहे, सो माझं उत्तर हो आहे. पण मी काही एक्झाम्पल्स मी बघितले आहेत, ती एक्झाम्पल्स आता शेअर करतो, ज्याच्यामुळे जे ऐकतायत त्यांना पण ते पटलं पाहिजे की हो, मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून बसा नाही, त्याचं सोशल ऍप्लिकेशन आहे. व्हायलन्स रिड्यूस होऊ शकतो. पहिला अनुभव, माझा शाळेतला सर्वात चांगला मित्र माझ्या बाजूला 10 वर्ष बसलेला, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे असंच डिनर मध्ये मला सांगत होता की अरे माझा मुलगा ना घरी येऊन आजीला मारतो. म्हटलं का? तो म्हणाला नाही, त्याला फोनची ऍडिक्शन झालंय आणि आम्ही दोघं कामाला जातो, तो शाळेनंतर जेव्हा येतो तेव्हा आजी घरी असते, आजीचा फोन तो घ्यायचा प्रयत्न करतो, आजी त्याला नाही म्हणते. म्हटलं झालं कसं ऍडिक्शन? मला अरे पॅन्डेमिक मध्ये सगळं ऑनलाईन होतं ना, सगळ्यांना तेव्हा फोन मिळाले आणि आम्ही आमच्या ऑनलाईन मिटिंगवर होतो, त्यामुळे ती ऍडिक्शन लागून गेली. म्हटलं ओके, पण तू तर खो खो चॅम्पियन होतास,

0: आमच्या शाळेतला, मग तू मुलाला बाहेर का नाही काढलंस? तर तो म्हणाला नाही, त्याला हरायला आवडत नाही, तो कुठचा पण स्पोर्ट जर हरला तर त्याला त्या स्पोर्ट बद्दल त्याला नाही कळायचं.
1: ही एक खूप मोठी समस्या
0: आहे. म्हटलं अरे यार तू ह्या तुझ्या मुलाबरोबर, तू मंडे टू फ्रायडे ठीक आहे बिझी असतोस, तू सॅटर्डे संडेला काय करतोस? तो म्हणतो की सॅटर्डे संडेला ना माझ्या मुलाला KFC मध्ये जायला आवडतं, मॅकडॉनल्ड्स मध्ये जायला आवडतं, म्हणून मी त्याला अशा मॉलमध्ये घेऊन जातो. तू हे का देतोय त्याला खायला? तू गावामध्ये घेऊन गेला पाहिजे, तू भाकरी ठेचा दिला पाहिजे, तू गड चढायला घेऊन गेला पाहिजे, कर क्या रहा है. त्याने केलं की नाही माहित नाही, पण आता 2 वर्षानंतर त्यांनी मला सांगितलं की प्रॉब्लेम एवढा वाईट झाला की तो मुलगा शाळेत जाणं बंद केलं त्याने, कारण शाळेत त्याला बुलिंग व्हायचं. व्हॉट एव्हर, तू चष्मीस आहे, बॅटरी आहे, व्हॉट एव्हर असं म्हणत असतील, म्हणून माझा मुलगा शाळेत जायला तयार नाही. म्हणून मला दुसरा पर्याय नव्हता, मी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवलाय.
1: बर.
0: सो हे ऐकून मला एकदम असं वाटलं, पॉइंट इज पेरेंटिंग. पेरेंटिंग असं नाही की मॅन्युअल उघडून लिहिलंय की Day 1 असं करा, Day 2 असं करा. सो पेरेंट्सनाच नवीन जनरेशनला पेरेंटिंग कसं करायचं हे स्वतःच शिकलं पाहिजे ना. तुझ्या आई बाबांना विचारून कसं होणार, त्यांनी तुला जसं वाढवलं, पण ते ऍटमॉस्फिअरच चेंज झालंय ना. इथे सगळे जेन झी, जेन अल्फा सगळे फोनवर डिजिटल झालेले आहेत. ही गोष्ट पण व्हायलन्सच्या कॅटेगरीमध्येच येते, फॅमिली व्हायलन्स. सो तिथे मेडिटेशनचा फायदा कोणाला होऊ शकेल? फर्स्ट पेरेंट्स ना होऊ शकेल की येस मी बिझी आहे कामात, पण मी 20 मिनिटं ध्यान करणार, त्याच्यामुळे मी जे काही 1-2 तास माझ्या मुलांमध्ये मला देता येतील ते क्वालिटी टाइम मिळेल. राईट, बिझी बिझी बिझी टाइम नाही, क्वालिटी टाइम मिळेल. सो 20 मिनिटं जो मेडिटेशन करतो, मेडिकली प्रूव्हन आहे की 4 तासाच्या झोपेमध्ये जेवढी रेस्ट मिळते तेवढी 20 मिनिटाच्या डीप ध्यानामध्ये मिळू शकते. हे मी दर दिवशी एक्सपिरियन्स करतो. दुसरं एक्झाम्पल देतो मी, माझा IIT मध्ये एक खूप चांगला मित्र आहे, आणि 3-4 वर्षापासून परत भारतात आल्यापासून मी जातो त्यांच्याकडे, आणि माझं काम ऐकून त्यांचा मुलगा मंदार काका आलाय घरी, म्हटलं की त्याचे डोळे एकदम अशी, मंदार काका आलाय वा. तर मला त्याची आई सांगत होती, अरे तुला भाव का देतोय तो, कारण तुझे गँगस्टर ओळखीचे आहेत ना.
1: बापरे.
0: आणि तो गँगस्टर रॅप ऐकतो. सो हे मला माहित नव्हतं की त्याला सगळं रॅप येतो. ओके, पाठ आहे सगळे रॅप, आणि काही काही रॅपर्स तिकडे आहेत ते त्याचे रोल मॉडेल आहेत. म्हटले वा, म्हटलं बॉस.
1: बापरे.
0: त्याला मी विचारलं की तुला ओळख हवी त्यांची? त्याचे डोळे एकदम असे बाबा लाऊड होतात. तू ओळखतोस त्यांना? मी म्हटलं मी नाही ओळखत त्या रॅपरला, पण मला जो भाई ओळखतो ना त्याला ओळखतो तो. सो मंदारकाची व्हॅल्यू वाढली, कारण मला त्या रॅप आर्टिस्टच 1 कॉल अवे येतो. मग मी त्याला विचारलं, अरे पण तुला ते रॅप सॉन्ग मध्ये काय लिहिलंय त्याचा अर्थ कळतो का? त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जो दर्द आहे तो त्यांनी त्या रॅप म्हणजे कवितेमध्ये लिहिलाय. सो ते रोल मॉडेल बनण्यासारखे नाही आहेत लोक, ते वाट बघतायत हिलिंगची, प्रेमाची. सो ह्या एक्झाम्पल्स मध्ये मला असं कळलंय की बापरे हा प्रॉब्लेम तर खूपच मोठा आहे. सो हे पेरेंटिंग प्रॉब्लेम आहे, हा व्हायलन्स इन होम आहे, हे आपल्यालाच करायला लागणार. आणि मेडिटेशन हे जर पाश्चात्य देशामध्ये एवढं पॉप्युलर झालं असेल, आपल्यालाच शिकायला लागणार ना. पहिलं म्हणजे काय आहे हे, व्हॉट इज योगा, व्हॉट इज मेडिटेशन, नॉट फॉर एनिथिंग एल्स बट पीस ऑफ माइंड. आणि जो माणूस स्ट्रेस्ड आहे त्याला पीस ऑफ माइंडर हवं आहे. इथे शांत बसण्याची जी कला आहे, त्याला जीवन जिणे की कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, हा वर्कशॉप 150 देशांमध्ये शिकवला जातो. तो 4 दिवसाचा वर्कशॉप असतो, दर दिवशी 2 तास. मला तर वाटतं हा मॅन्डेटरी केला पाहिजे, कारण हे नॉलेज जे आहे ते शिकलंच पाहिजे आपल्या देशाने, कारण बाहेरची लोक आपल्याकडे योगा रिट्रीट्सना येत आहेत. प्रॉब्लेम आहे, व्हायलन्स आहे, सोल्युशन आपल्यालाच ऍज अ सोसायटी करायला लागणार आहे. आजचा चांगला दिवस आहे, योग दिवस. या दिवशी तुम्ही कुठचा पण तुमचा सामाजिक व्हायलन्सचा टॉपिक असेल, कुठचा पण असू दे, ड्रग्स, ऍडिक्शन, डोमेस्टिक व्हायलन्स, कुठचा पण तुमचा टॉपिक असू दे, त्याच्यावर तुम्हाला जर सोल्युशन डिझाईन करून काही करायचं असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे.
1: बर.
0: कारण मी ह्याच कामासाठी माझं आयुष्य लास्ट 10 वर्ष मी डेडिकेट केलेलं आहे, आणि याच्यामध्ये जो आनंद मिळेल

0: तुम्हाला तो व्हॉट्सॲप फॉरवर्ड करून नाही मिळणार, कारण माणसाला माणसाची गरज आहे. आणि जर तुम्ही शांत असाल, ऑलरेडी शांत असाल, तर त्या शांतीची व्हॅल्यू कोणालाही माहितीये का? जो माणूस दर्दमध्ये आहे ना, ज्या मुलांना दारावीत अंधारात अभ्यास करायला लागतोय ना, त्यांना जर तुम्ही सँडविच बनवून दिलत किंवा आईस्क्रीमला घेऊन गेलात, तुम्हाला पण जेवढा आनंद मिळेल ना, तो तुम्हाला कशातही मिळणार नाही. मी फोकस कोणावर ठेवलाय? ज्याला व्हायलन्सचा विक्टिम आहे तो किंवा क्रिमिनल आहे, दोन्ही लोक ट्रॉमॅटिक कंडिशन मधनं गेलेली आहेत चाइल्डहुड मध्ये, त्यांना हिलिंगची गरज आहे, त्यांना मी जे म्हणतोय त्याची व्हॅल्यू आहे. तिथे तुम्ही पण टाइम स्पेंड करून तुम्ही पण मला जो एक्सपिरियन्स मिळालाय ते तुम्ही पण अनुभवा.
1: हे तुम्ही जे ध्यानधारणा किंवा मेडिटेशनचे जे वर्कशॉप्स घेता, तर त्याच्यामध्ये नेमकं काय त्या समोरच्या व्यक्तीला शिकवलं जातं किंवा काय सांगितलं जातं?
0: मी शिकवतो तो वर्कशॉप आहे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा, त्याला श्री श्री रविशंकर गुरुजींनी 45 वर्षांपूर्वी करिक्युलम त्यांनी सुरू केला, आणि आता त्या संस्थेचे 15-20 हजार टीचर असतील जगामध्ये, त्यातला मी एक टीचर आहे. त्या वर्कशॉप मध्ये पहिलं म्हणजे एक शिकायला मिळतं की आपल्या जीवनात आपण फक्त शरीर नाही होत, आपले 7 लेवल्स आहेत. शरीर ही पहिली ग्रॉस लेवल आहे ज्याला आपण टच करू शकतो, बाकीचे जे 6 लेयर्स आहेत त्यांना आपण टच नाही करू शकत, फील करू शकतो. दुसरी लेयर आहे आपल्या जीवनाची, आपला श्वास, ब्रीदिंग, चालू आहे ब्रीदिंग. सो त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की काय आहे ब्रीदिंग. म्हणजे आधी मी म्हणालो ना, जसं मन बदलतं तसं ब्रीदिंग पॅटर्न पण बदलतो. सो ब्रीदिंग पॅटर्न युज केल्यावर मन पण बदलता येतं. सो तिसरं स्तर आहे मन. मन आता आपल्याला दाखवता येत नाही ना की हे बघ हे माझं मन आहे, पण मनाच्या टेंडन्सी आपल्याला माहिती आहेत की ते मन जे असतं ते भूतकाळामध्ये जातं की अरे यार माझ्याशी चांगलं नाही झालं, अरे मी 20 वर्षापूर्वी केमिकल इंजिनियर झालो पण मला आवडलं नाही ते, पण ते झालं ना, ते भूतकाल मध्ये झालं. सो माइंड त्याच्यामध्ये अडकलेलं असतं, किंवा फ्युचर मध्ये असतं माइंड की बापरे पुढे काय होणार. पण खरं जीवन कुठे असतं? वर्तमान काळामध्ये असतं. सो मनाला वर्तमान काळामध्ये कसं आणायचं हे शिकायला मिळतं. चौथी आपली लेवल असते की आपली बुद्धी, जे मी बोलतोय त्याला तुमची बुद्धी अनालाइज करतेय, काही काही गोष्टींना ती येस म्हणतेय, काही काही गोष्टींना ती नो म्हणतेय. या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलोच नाही. फॉर एक्झाम्पल, जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्यालाच तुम्ही येस म्हणताय,
1: बरोबर,
0: म्हणजे नवीन काही शिकतच नाही आहात. ज्याला तुम्ही नो म्हणताय ते जर तुम्ही म्हटलं की मे बी, तर तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल.
1: बरोबर.
0: जर तुम्ही येस म्हणत असाल तर ऍक्च्युली तुम्ही जस्ट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्याला तुम्ही येस म्हणताय. सो ही आपली बुद्धी आहे. ही बुद्धी तीक्ष्ण कशी करायची? कारण बुद्धीला जे पटतं ना तेच आपण करतो, राईट? सो जितकी बुद्धी चांगली तितके आपले डिसिजन चांगले. पण त्या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलो नाही. आपण एवढं शिकलो की बदाम खा रोज, बुद्धी चांगली होईल. हा, सो चौथी गोष्ट शिकायला मिळते वर्कशॉप मध्ये, आपल्या बुद्धीला कसं तीक्ष्ण करायचं. पाचवी गोष्ट आहे की मेमरी. सो याददाश्त खूप डेडली आहे, कारण याददाश्त काय असतं, ज्या निगेटिव्ह घटना झालेल्या असतात ना त्या पकडून बसते, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या असतात त्या विसरून जातो आपण. फॉर एक्झाम्पल, जर तुमची कोणी मैत्रीण असेल आणि ती खूप चांगली मैत्रीण होती तुमची, तुम्ही पार्टीजना गेला, शॉपिंगला गेला, मूवीला गेला, ट्रिप्सना गेला, पण त्या मैत्रिणीने ना तुमचा बर्थडे विसरला, आणि एकच वर्ष नाही विसरला, दुसऱ्या वर्षी पण विसरला, पण तुम्ही तर तिला दरवर्षी कॉल करता. एक बर्थडे ती विसरली करायला, ते मन पकडून बसतं, मेमरी पकडून बसते. 100 चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात, ते मन विसरून जाते, म्हणून रिलेशनशिप तुटते. सो ह्या मेमरीची ही क्वालिटी असते, ह्याच्याबद्दल आपण काही करू नाही शकत. जस्ट अवेअरनेस यायला लागतो की अरे हो रे, छोट्या छोट्या गोष्टी पकडून बसली आहे. त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की ही मेमरी साफ कशी करायची, म्हणजे फ्रेश कसं राहायचं.
1: ओके.
0: लहान मुलासारखं, लहान मुला फ्रेश असतो ना, मोठा माणूस झाला की मेमरीज मध्ये अडकलेला असतो. सो आणि सहावी गोष्ट म्हणजे आपला आत्मा, जे मी मगाशी बोललो की काहीतरी तुमच्यामध्ये आहे की जे थकत, सकाळी फ्रेश उठल्यानंतर फुलत, ह्याला तुम्ही आत्मा म्हणू शकता. ह्याचा स्टडी कसा करायचा? कारण हे माझं खरं स्वरूप आहे आणि हे ग्रंथात वाचून कळतंय मला. म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण कृष्णाने तेच म्हटलंय की अरे तुझं खरं रूप ते आहे, किंवा ओम नम शिवाय, शिवाय मोठं रूप आहे, पण त्याचा एक्सपिरियन्स

0: कसा करायचा माझ्या आयुष्यात, तो एक्सपिरियन्स तुम्हाला सुदर्शन क्रियामध्ये मिळतो. की तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो की तुम्ही फक्त शरीर नाही. हा जो एक्सपिरियन्स जेव्हा मिळेल ना, तेव्हा जे फ्रीडम मिळेल, यार मैं किसको पकड के बैठा था, सकाळी उठून दाढी करतोय, मेकअप लावतोय, ते तर शरीर आहे, मी तर आत्मा आहे. हे जे रिअलायझेशन असतं ना, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात.
1: बरोबर. आतापर्यंत तुम्ही अनेक गँगस्टर्सना हे सगळं मेडिटेशन आणि हे शिकवलं, किंवा जे काही विक्टिम्स होते ज्यांच्या बद्दल हे गुन्हे घडलेले होते ज्यांच्या बरोबर, तर अशांना सुद्धा तुम्ही या क्रिया शिकवलेल्या आहेत किंवा हे प्राणायाम आणि ध्यानधारणा शिकवलेली आहे, हे सगळं नंतर त्यांनी पुढे सातत्याने सुरू ठेवलं का, आणि त्याचे झालेले जे काही चांगले परिणाम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का?
0: सो प्रत्येक टीचरला असंच वाटतं ना की मी जे शेअर केलंय त्यांनी त्याचा उपयोग करावा. शाळेतल्या आपल्या टीचरला पण असंच वाटलं असेल ना की मी अबकड एबीसीडी शिकवलंय, त्या स्टुडंटनी पुढे जाऊन कविता लिहावी, बुक लिहावं, राईट? नाहीतर मग शिकायचा काय फायदा? वर्कशॉप केल्यानंतर मी त्यांचा 3 महिने हात पकडतो की तुला रेग्युलर दिनचर्येमध्ये साधना इम्प्लिमेंट करायला मी तुला 3 महिने साथ देणार. कारण थोडा वेळ लागतो ना आपल्याला, एकदा वर्कशॉप केला, थोडा प्रॅक्टिस केलं तरच ते पटत ना तुला की अरे नाही हे बरोबर आहे. सो ती जी योगा क्रिया मेडिटेशनची जी साधनेचा वेळ आहे त्याला डेडिकेशननी तुला द्यायला लागतो ना. ऍज अ टीचर मी माझ्या स्टुडंट्सना तो 3 महिने देतो. हा 3 महिन्यानंतर मी तर डेली करतो, तू करणार की नाही हे तू ठरव. सो असे मी हजारो लोक शिकवले. त्यातला एक एक्सपिरियन्स असा आहे की लॉस एंजलिस मधल्या एका ब्लड्स नावाची जी गँग आहे त्याचा लीडर माझा स्टुडंट आहे आणि तो 25 वर्ष जेलमध्ये राहिला आहे.
1: बापरे.
0: आणि त्याने बरेच प्रकार केलेले आहेत. सो माझा स्टुडंट तो आहे. आणि काही वर्षापूर्वी मी लॉस एंजलिसला परत गेलो होतो, तेव्हा मी आंद्रे, माझा जो स्टुडंट आहे त्याचं नाव आंद्रे, त्याला मी विचारलं मी जे तुला शिकवलंय ना त्याचा तुझा एक्सपिरियन्स काय सांग ना. तर तो म्हणाला की ओ मला तर खूप पीसफुल तर वाटतं, पण आमच्या नेबरहूड मध्ये एका 5 वर्षाच्या मुलीला गोळी लागलेली डोक्यात आणि ती मेली, कारण गँग वॉर चालू होतं आणि बुलेट्स तिला लागली असेल. तर मी तिच्या आई बाबांकडे गेलो आणि त्यांना राग आला होता, रिवेंज घ्यायचा होता त्यांना, म्हणून ते बाहेर पडणारच होते दुसऱ्या गँग मध्ये जाऊन व्हॉटएव्हर किलिंग करायला.
1: बर.
0: तेव्हा मी त्यांना बाजूला घेतलं आणि मी त्यांना उज्जयी प्राणायाम शिकवला जो तू मला शिकवला होतास, आणि मी 5 मिनिटं त्यांच्या बरोबर डोळे बंद करून उज्जयी प्राणायाम केला आणि त्यांना डोळे उघडायला सांगितले. आणि मग त्या पीसफुल स्टेट मध्ये त्यांना मी समजावलं की बघा आत्ता तुम्ही जर गेलात तिकडे आणि व्हॉटएव्हर तिकडे कोणाला मारलत पण तर तुम्ही जेलमध्ये जाणार, तुमची मुलगी तर ऑलरेडी गेली आहे, तर तुम्ही हे नका करू. आणि बिकॉज त्यांनी प्राणायाम केला होता, मन ऑलरेडी काम झालं होतं, त्या समोरच्या व्यक्तींनी माझं बोलणं ऐकलं आणि त्याला पटलं. हे ऐकून मला एकदम असं वाटलं की बॉस एक आयुष्य वाचलास.
1: बर.
0: कारण व्हायलन्स तसाच होतो ना की मी तुझ्या काकाला मारलं कारण तुझ्या भावानी माझ्या मामाला मारलं होतं. आणि हे कशाला असतं की ट्रॉमा थांबतच नाही ना. सो मेडिटेशन करून या माणसांनी काय इम्प्लिमेंट केलं होतं, ट्रॉमा स्टॉप्स विथ मी, मी ट्रॉमा पास नाही करणार.
1: बरोबर.
0: आणि ही खूप मोठी माइलस्टोन आहे ना हे, की मला ट्रॉमा आहे पण मी तो पास नाही करणार दुसऱ्यांवर. क्या बडी बात आहे यार. लाईक फॉर एक्झाम्पल, लहान असताना मी क्रिकेट खूप चांगला खेळायचो. सो असं काहीतरी झालं असेल की शिवाजी पार्कला क्रिकेट खेळून मी मॅच जिंकून आलो घरी आणि माझ्या बाबांनी म्हटलं असेल हे काय येडायस करे, उद्या मराठीचा पेपर आहे फटॅक, मला काय हवं होतं, मी कप जिंकून आलेलो होतो, मॅच जिंकून आलो होतो. एक वाक्य ऐकता आलं असतं
1: कौतुकाचं,
0: अरे दुहिता काय मस्त दिसतेस ग तू, अच्छा काय भरतनाट्यम करतेस, वा वा काय क्रिकेट खेळतोस रे तू मस्त, आता एक काम कर ना आता ठेव आणि चल चहा देते मी तुला, अभ्यासाला लाग ना. तो मुलगा काय म्हणाला असता, हो शुअर ऑफकोर्स. सो हे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस असतात, ते प्रत्येक वेळेला नेगेटिव्हच नसतात. नेगेटिव्ह इज नॉर्मल की ओके कोणीतरी काहीतरी तुम्हाला ब्लेम झालं, गिल्टी फिलिंग आलं, मारलं, राग आला की नेगेटिव्ह झालं. पण पॉझिटिव्ह गोष्ट पण अशी असू शकते की जी व्हायला पाहिजे होती पण झालीच नाही, ते शेअर कोणाबरोबर करणार की अरे यार मी क्रिकेट तर चांगला खेळायचो यार पण तेव्हा

0: हे इज ए पेरेंटिंग, अगेन कमिंग बैक टू पेरेंटिंग, इट कैन बी नॉन वायलेंट पेरेंटिंग, सहानुभूतीचं पेरेंटिंग, करुणा पेरेंटिंग, कंपॅशन पेरेंटिंग, हे करायला सेल्फ कंपॅशन पहिलं लागणारच.
1: बरोबर.
0: त्याच्यासाठी मेडिटेशन प्रॅक्टिस प्रत्येकाने इम्प्लिमेंट केलीच पाहिजे आणि ती फोर्स नाही करू शकत.
1: बरोबर.
0: म्हणून आपण करत राहायचं हे काम, कारण व्हायलन्सला काही एंड नाही आहे आणि आपल्याला जोपर्यंत आनंद मिळतो तोपर्यंत काम करत राहायचं चांगलं.
1: नक्कीच. अतिशय उत्तम सुरू असलेली चांगल्या पगाराची चांगल्या प्रकारची जीवनशैली असणारी नोकरी आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे सगळं ध्यानधारणेचं महत्व आणि हे सगळं करायला सुरुवात केली आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, तर हे सगळं का चालू आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे?
0: तर द्विता, जसं मी सांगितलं की 2001 साली माझ्यावर नायजेरियामध्ये एक प्रसंग घडला होता ज्याच्याबद्दल मी कधीच शिकलो नव्हतो किंवा त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे मला माहिती नव्हतं. हा जो व्हायलंट अटॅक माझ्यावर झाला होता आणि माझ्यावर जे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस नावाचं लेबल लागलं होतं ज्याच्यामुळे माझी झोप उडाली होती, माझं पायाखालची जमीन गेली होती, त्याच्यातनं मला बाहेर आणण्याचं काम माझ्या गुरुजींनी आणि ह्या ज्या प्रॅक्टिसेस टेक्निक्स क्रिया म्हणावं किंवा सेवाभाव दुसऱ्यांची मदत करावी ह्या सगळ्यांनी होत गेलं. पहिलं कारण आहे की मला ज्याचा फायदा झाला त्याचा फायदा मी स्वतःकडेच नाही ठेवायला पाहिजे, मी ते शेअर पण केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि अशा लोकांबरोबर शेअर केलं पाहिजे की ज्यांना त्यांची गरज आहे. दुसरं गोष्ट अशी झाली की मला एका प्रसंगात जायला लागलं पर्सनल लाईफ मध्ये की माझा डिवोर्स झाला आणि डिवोर्स मधल्या त्या प्रकारामध्ये मला माझ्या मुलीच कस्टडी द्यावी लागली तिच्या सुखासाठी. तर तेव्हा मी असा विचार केला की मी एकतर रूम बंद करून रडू शकतो किंवा तीच प्रेम एका वडिलांचं मुलीवरच प्रेम हे जर मी चॅनल केलं की अशा लोकांकडे की ज्यांची मुलं स्कूल शूटिंग्स मध्ये मारली गेली आहेत किंवा गँग व्हायलन्स मध्ये मारली गेली आहेत. कारण ट्रॉमा जो असतो ना तो सेम असतो, प्रसंग वेगळा असेल पण ट्रॉमा ट्रॉमा असतो. त्याला $5 $50 $500 लेबल नाही लावायला पाहिजे. म्हणजे मी ज्या ट्रॉमा मधनं जातोय गेलोय मला कळतंय की ह्या आईचं काय भावना असेल किंवा ह्या वडिलांची काय भावना असेल की त्यांचा पण मुलगा नाहीये त्यांच्या बरोबर. सो ह्या दोन कारणासाठी मी माझं जे शिकत होतो प्राणायाम ध्यान विद्या भारताचं कल्चर ते मला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची इच्छा होती.
1: म्हणजे भारतात असो किंवा भारताबाहेर असो जी काही समाजामध्ये असलेली गुन्हेगारी किंवा हिंसक प्रवृत्ती आहे ती रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर आत्मशांतीसाठी सुद्धा मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेचा मार्ग दाखवून तुम्ही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताय आणि जास्तीत जास्त लोकांना या बदलाचा अनुभव घेता येऊ दे अशीच आपण एक सदिच्छा व्यक्त करूया. आणि FM गोल्डच्या या योग दिवस विशेष कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि ध्यानधारणेचं महत्व आणि त्याच्यातून आलेले वेगवेगळे अनुभव सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल मंदार आपटे सर तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. आताच आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोते हो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती.

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

मस्त कबीरा गाए, सुख दुख आए जाए।

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला। ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज, अरिना सबालेंका आणि इगा श्वियांतेक दुसऱ्या फेरीत दाखल। दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते। कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं। संघटनेच्या बाबतचा भारताचा दृष्टिकोन आणि धोरण हे सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे। सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात असंही मोदी यावेळी म्हणाले। शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि त्यांना मिळणारी आश्रयस्थानं यांची संपूर्ण यंत्रणाच नष्ट करायचं आवाहन त्यांनी केलं। जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाविषयी चिंता व्यक्त करतानाच त्यांनी युद्ध आणि संघर्ष हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नसून संवाद आणि मुत्सद्देगिरीनं हे प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली। सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे। सिंधू जल करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केलाय। जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या या लवादाचे निर्णय अवैध आहेत। भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिलेली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतलेला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावर म्हटलंय। भारतानं करार स्थगित करण्यामागे दिलेली कारण करार स्थगित किंवा रद्द करण्यास पुरेशी किंवा समर्थनीय नाहीत असा निर्णय हे घेतलेल्या लवाद न्यायालयानं दिला आहे। त्यानंतर भारतानं आपली ठाम भूमिका जाहीर केली आहे। 1960 पाणीवाटप कराराअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन सुरू ठेवावं असं आवाहन या समितीनं भारताला केलं होतं, मात्र भारतानं हा निर्णय फेटाळून लावला। हा लवाद स्थापन करणं हीच करारातल्या अटींचं उल्लंघन करणारी कृती होती असा युक्तिवाद भारतानं केला आहे। गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे। मुंबईमध्ये आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे। आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालंय। मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत। सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली असून तो 88 रुपये दरानं उपलब्ध आहे। घरगुती वापराचा पीएनजी किलो 2 रुपयांनी महागलाय तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 10 रुपयांनी वाढ झाली आहे।

बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळवून घेता येतं हे भारतानं दाखवून दिलं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलंय. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद भरली, त्यात त्यांनी भारताची भूमिका मांडली. खतं, इंधन यांची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागत असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेनं परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली, असं त्यांनी सांगितलं. या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे. या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर भर दिला जातोय. G20 देशांशी आर्थिक संबंध दृढ करणं आणि देशाला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून सादर करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. G20 नेत्यांची मुख्य शिखर परिषद यावर्षी 14 आणि 15 डिसेंबरला मियामी इथं होणार आहे. भारत जर्मन पर्यावरण मंचाची 4थी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य वाढवणं आणि पर्यावरण तसंच हवामान बदलासंदर्भात देवाणघेवाण सुविधा पुरवणं याविषयी या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीचे पर्यावरण मंत्री कर्स्टन श्रेडर यांच्या सह अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्यानं पर्यावरण रक्षण आणि हवामान धोरणाबाबत चर्चा होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा करा अंतर्गतच्या वार्षिक तत्वावरील सकल संकलनात 14.8% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. या अंतर्गतचं एकूण संकलन सुमारे 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं असल्याचं मंत्रालयानं कळवलंय. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूल देखील 9.3% वाढून 1,37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं, तर आयातीमधून मिळणारा महसूल 29% वाढून 62,604 कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलंय. ऑगस्ट महिन्यातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचं सकल संकलन 38,413 कोटी रुपये, तर राज्य वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं, अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. ऑगस्ट महिन्यातल्या करपरताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचं मंत्रालयानं कळवलंय. तर ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत निव्वळ संकलनात वार्षिक तत्वावर 8.3% वाढ झाली आणि ते 1,68,000 कोटी रुपये झालं असल्याचंही मंत्रालयानं कळवलंय. प्राप्तिकराअंतर्गत देशात 2026-27 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याचं प्राप्तिकर विभागानं कळवलंय. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7.8 कोटी जास्त विवरणपत्र दाखल झाली असल्याची माहिती विभागानं दिली. यात 31 जुलै या अंतिम मुदतीपर्यंत दाखल झालेल्या 5.90 कोटी जास्त विवरणपत्रांचाही अंतर्भाव असल्याचं विभागानं म्हटलंय. मागच्या करनिर्धारण वर्षाच्या 16 सप्टेंबर 2025 या अखेरच्या मुदतीपर्यंत 7.30 कोटी जास्त विवरणपत्र दाखल झाली होती, अशी माहितीही विभागानं दिली आहे. करदात्यांनी वेळेच्या नियमाचं पालन केल्याबद्दल विभागानं त्यांचे आभारही मानले आहेत. यंदा मे आणि जुलै महिन्यात UPI व्यवहारांनी 29,90,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात UPI व्यवहारांची संख्या 24.31 अब्ज विक्रमी पातळीवर पोहोचली. ही संख्या जून महिन्यात 22.72 अब्ज इतकी होती. रक्षाबंधनासारख्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात ही वाढ झाल्याचं संबंधित तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराझनं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. रशियाच्या रोमन साफिलिनला त्यानं 6-4, 6-4, 6-4 असं सरळ सेट्समध्ये हरवलं. महिलांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित अरिना सबालेंकानं कोलंबियाच्या कॅमिला हिला 6-2, 6-4 असं हरवून, तर पोलंडच्या इगा स्वियांतेकनं चीनच्या वांग यिशियूचा 6-2, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती

व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून त्यावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती महाराष्ट्राच्या वकिलांनी केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागातल्या उर्वरित 712 किलोमीटर अंतरासाठी कवच 4.0 प्रणालीला भारतीय रेल्वेनं 170 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या कामामुळे स्वदेशी निर्मित स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून रेल्वे सुरक्षा अधिक बळकट होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. गडचिरोलीतल्या सूरजगड पोलाद खाण जाळपोळ प्रकरणी सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन याचिकेवर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जानेवारी 2023 त्यांना जामीन नाकारला होता. 25 डिसेंबर 2016 रोजी या खाणीतून खनिज वाहून नेणाऱ्या 76 गाड्या नक्षलवाद्यांनी पेटवून दिल्या होत्या. त्यांना मदत केल्याचा आरोप गडलिंग यांच्यावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारास, अरिना सबालेंका आणि इगा श्वियांतेक दुसऱ्या फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: सिंह एक उत्तम जीवन
1: उड़ जा काले।

श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचे प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. साखरेच्या साठ्यावरचे निर्बंध केंद्र सरकारने वाढवले. अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारी नौका उलटून दोघांचा मृत्यू. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावरून केलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजाती समोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिश्केक इथे शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. सन 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाडबंधारे प्रकल्पासाठी 5,704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यातून जवळपास 1,45,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सोलापूर शहरातल्या जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यानचा उन्नत मार्ग निकडीच्या सार्वजनिक प्रकल्प म्हणून मंत्रिमंडळानं जाहीर केला. यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्न पदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. याअंतर्गत संतुलित अन्न पदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2,000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4,000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. गेल्या काही दिवसात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे साखर कारखान्यांमधल्या साखरेची किंमत 20% कमी झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 200 अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत 1,17,000 जास्त प्रवाशांनी आरक्षण केलं असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवानिमित्त यंदा रेल्वेनं 262 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातून कोकण आणि गोव्यातल्या विविध ठिकाणांपर्यंत या गाड्या चालवल्या जाणार असल्याचं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रमुख स्थानकांवर प्रतीक्षा कक्ष, पिण्याचं पाणी, खाद्यपदार्थ, शौचालयांची सुविधा तसंच रांग व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही सोयी सुविधांचं नियोजन केलं असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे. व्यावसायिक वापराच्या LPG सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर सुमारे 10 रुपये वाढ झाली आहे.

मात्र घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. मुंबईत आता व्यावसायिक वापरासाठीचा सिलेंडर 2,701 रुपयांना उपलब्ध आहे. मुंबई महानगर परिसरात आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपये वाढ झाली असून तो 88 रुपये दराने उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलोमागे 1 रुपयानं महागला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात 14.8% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. एकूण महसूल सुमारे 2 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूलही 9.3% वाढून 1,37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं तर आयातीमधून मिळणारा महसूल 29% वाढून 62,604 कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचं संकलन 38,413 कोटी रुपये तर राज्य वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. ऑगस्ट महिन्यातल्या कर परताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. तर ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत निव्वळ संकलनात वार्षिक तत्वावर 8.3% वाढ होऊन ते 1,68,000 कोटी रुपये झालं असल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. प्राप्तिकराअंतर्गत देशात 2026-27 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याचं प्राप्तिकर विभागानं कळवलं आहे. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7,80,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली असल्याची माहिती विभागानं दिली आहे. गेल्या वर्षी 16 सप्टेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 7,30,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली होती. करदात्यांनी वेळेच्या नियमांचं पालन केल्याबद्दल प्राप्तिकर विभागानं आभार मानले आहेत. यंदा मे आणि जुलै महिन्यात युपीआय व्यवहारांनी 29,90,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या 24,51 कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. ही संख्या जून महिन्यात 22,72 कोटी इतकी होती. रक्षाबंधनासारख्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात ही वाढ झाल्याचं संबंधित तज्ज्ञांचं मत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून आता त्यावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती महाराष्ट्राच्या वकिलांनी केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही, असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. देशात झपाट्यानं होत असलेल्या नागरीकरणातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक संस्थेनं भविष्यातल्या नागरी प्रशासन क्षेत्रातलं उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित होण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. या संस्थेच्या पदवीदान समारंभात ते आज मुंबईत बोलत होते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य वृद्धी कार्यक्रम विकसित करावे असंही त्यांनी सुचवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नवी मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मागणी आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी यावेळी आयोगांच्या सचिवांचीही भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे एक मासेमारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं. सिंधुदुर्ग किल्ल्यामागच्या खडकाळ समुद्रात गेलेली ही बोट आज सकाळी 7 च्या सुमाराला मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटली. आकाशवाणी एफ एम गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक

0: परदेश दौरे आणि सोने खरेदी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. साखरेच्या साठ्यावरचे निर्बंध केंद्र सरकारने वाढवले. अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारी नौका उलटून दोघांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू या संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंजवर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
5: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर, अमरावती.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz. प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दुपारचे 3:11:15 झाली आहेत. आता विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.
6: पदार्थों के बजाय पौष्टिक विकल्प चुनना चाहिए, क्योंकि हम काम करके थक जाते हैं तो हमें खाना खा के रात को सोना भी है, तो जब हम तेल वाला मिर्च मसाले का खाएंगे तो हमें तकलीफ बढ़ेगी ही बढ़ेगी.
7: और वैसे भी शाम के समय थोड़ा सा हमारी जो पाचन क्रिया होती है थोड़ी धीमी हो जाती है, तो उस हिसाब से हमें बहुत ही हल्का और सुपाच्य खाना खाना चाहिए. और जैसे सैलेड हम खा सकते, सलाद खा सकते हैं, है ना, या कोई हरी या सब्जी कोई अपने हमने हरी बनाई, हरी सब्जी बना रखी तो उसको खा सकते हैं, दाल खा सकते हैं, तो इस तरीके की चीजें हमें खानी चाहिए.
6: बिल्कुल.
7: और इसके अलावा हमारे शरीर के लिए पानी भी बहुत जरूरी, तो दिन भर पर्याप्त पानी पीना भी बहुत जरूरी होता है.
6: ये तुमने बिल्कुल सही कहा कि कम से कम 7-8 गिलास पानी आप जरूर पिए, कि जिससे आपके अंदर शरीर की जो गंदगी है वो बाहर
7: घूट कर पानी पीजिए. और जरूरी नहीं कि आप एकदम से बहुत सारा पानी पी लें, क्योंकि फिर हमारे शरीर को उसको भी करने में बहुत टाइम लगेगा, परेशानी होगी. तो आप थोड़ा थोड़ा पानी करके पीजिए.
6: और पानी जब भी पिए ना तो बैठ कर पिए, धीरे धीरे पिए. तो फिलहाल तो हम लोग एक गीत सुन लेते हैं.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून केलं आहे. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे तसंच सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं. सन 2019 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5,704.50 कोटी सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 200 जादा गाड्यांसाठी आतापर्यंत 1,17,000 जास्त प्रवाशांनी आरक्षण केलं असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवानिमित्त यंदा रेल्वेनं 262 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे. मुंबई महानगर परिसरात आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपये वाढ झाली असून तो 88 रुपये दराने उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलोमागे 1 रुपयाने महागला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आज पहाटे एक मासेमारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं. आज सकाळी 7 च्या सुमाराला ही घटना घडली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM बँड 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळची 5:03 आणि 8 सेकंद झाली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

सफर ने मेरा

0: वर्षाच्या याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.9% इतका होता. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन मोदी यांनी समाज माध्यमांवरून केलं आहे. तसंच परदेश दौरे टाळणं, सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकारच्या नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्र राज्याला 2019 पर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलं. व्यापक जनजागृती आणि अंमली पदार्थाच्या विरोधात कठोर कारवाई असं हे धोरण असेल. नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी विविध विभागांच्या सहकार्यानं अशा प्रकारे सर्वसमावेशक अभियान राबवणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स यांच्याशी समन्वय साधून काम करावं लागणार आहे. शालेय शिक्षणात पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थाबाबत जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाच्या 3रा टप्प्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी वाढीव गुण दिले जाणार आहेत. याशिवाय दरवर्षी 26 जून रोजी अंमली पदार्थ मुक्त उत्कृष्ट जिल्हा म्हणून पुरस्कार घोषित केले जातील. शासकीय निमशासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम आणि उपाहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा आणि तशाच पद्धतीचा मेनू ठेवणे बंधनकारक करण्याचा निर्णय देखील आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अल्पोपहारामध्ये तेलकट आणि अतिप्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचं प्रमाण कमी करण्याबरोबरच पौष्टिक घटक असलेल्या स्थानिक आणि पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनीच्या मालकी हक्काबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्यानं राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेली भूमी प्रशासनासाठीच्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. सर्वोच्च न्यायालयानं नीट आंदोलनासंदर्भात आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले सर्व FIR रद्द केले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांविरुद्ध दाखल केलेले सर्व खटले रद्द मानले जातील. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर CJP नं 5 सप्टेंबर रोजी दिल्लीत नियोजित असलेला आपला मोर्चा रद्द केला आहे. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणे आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. कांद्याची पुरेशी उपलब्धता आणि मोसमी दरवाढीच्या दबावाचं नियंत्रण करण्यासाठी सरकारनं रेल्वे रेक आणि रस्ते वाहतुकीचा समावेश असलेल्या हायब्रिड वाहतूक मॉडेलच्या माध्यमातून प्रमुख उपभोक्ता केंद्रांपर्यंत कांद्याच्या बफर साठ्याच्या टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरू केला आहे. किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत कायद्याच्या साठ्याचे वितरण करण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट रोजी नाफेड आणि NCCF द्वारे सुरू झाली. या उपक्रमाचा भाग म्हणून नाशिकमधून कांदा एक्सप्रेसच्या 2 खेपा रवाना करण्यात आल्या. आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांमध्ये आणि न्यूज ऑन AIR या ऍपच्या माध्यमातून ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमरावती इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीची घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीत जो कोणी दोषी आढळेल त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. गरज पडल्यास दोषींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असा इशारा महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी ते बोलत होते. जिल्हा स्त्री रुग्णालयाला काल भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ केली आहे. 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात

शहरानुसार 9.5 ते 12 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 9.50 रुपयांनी वाढून 2,701 रुपये झाला आहे. मात्र घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे आणि कॅटरिंग व्यावसायिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. राज्यातील आदिवासी शाळांमधील सेंट्रल किचन पद्धत रद्द करावी तसंच अन्य मागण्यांसाठी आज नाशिकमध्ये आदिवासी संघटनांच्या वतीनं राज्यस्तरीय उलगुलान मोर्चा काढण्यात आला. नाशिकमधील आदिवासी आयुक्त कार्यालय ते नाशिकचे जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात 1,000 विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री वसंत पुरके यांच्यासह अन्य मान्यवर देखील सामील झाले. राज्यात 2 वर्षात 892 आदिवासी विद्यार्थ्यांचे बळी गेले असून याबद्दल आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. गडचिरोलीतील सूरजगड पोलाद खाण जाळपोळ प्रकरणी सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन याचिकेवर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जानेवारी 2023 मध्ये त्यांना जामीन नाकारला होता. 25 डिसेंबर 2016 रोजी या खाणीतून खनिज वाहून नेणाऱ्या 76 गाड्या नक्षलवाद्यांनी पेटवून दिल्या होत्या. त्यांना मदत केल्याचा आरोप गडलिंग यांच्यावर आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये 12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ही लोक अदालत होणार आहे. पक्षकारांनी आपली प्रलंबित आणि दखलपूर्व प्रकरणं अशी जास्तीत जास्त प्रकरणं आपसी तडजोडीसाठी ठेवावी असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची तूट कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीच्या तुलनेत 46% कमी पाऊस झाला. मराठवाड्यात 69% तर विदर्भात 58% पावसाची तूट नोंदवण्यात आली. मागील महिन्यापासून पाऊस पडला नसल्यानं बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील काही भागात शेतीचं मोठं नुकसान होण्याची चिन्ह आहेत. ऐनवाढीच्या टप्प्यात आलेली सोयाबीन आणि कापसाची पिकं करपू लागली आहेत. वेळेवर पाऊस न आल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील विहिरी आणि जलाशयांमधील पाणीसाठा वेगानं घटत असून अनेक तालुक्यांमध्ये कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात पावसाची स्थिती फारशी बदलण्याची शक्यता नसून सध्या कोणताही मोठा इशारा देण्यात आलेला नाही. मात्र कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात उद्या भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली इथं विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 3 तारखेला गोंदिया आणि गडचिरोली इथं ऑरेंज अलर्ट असेल. याशिवाय अमरावती, नागपूर आणि भंडारा इथे देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपुरात बनावट पदवी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर संबंधित विद्यापीठांनीही खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठाच्या गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्रांमध्ये आगामी हिवाळी सत्रापासून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी दिली. यासाठी TCS या माहिती तंत्रज्ञान कंपनीची मदत घेतली जाणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे प्रमाणपत्रांची सुरक्षितता वाढून बनावट प्रमाणपत्रांना आळा बसेल असा विश्वास डॉ बोकारे यांनी व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात 7.8% वाढ. महाराष्ट्राला 2029 पर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण मंत्रिमंडळात बैठकीत मंजूर. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2,000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात आजपासून वाढ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

ಸಗಮಧನಿಧ

0: राजा प्यारे हनुमान चुटकी।
1: राम नाम रटन छोड़ कर पटते

संगीत सरिता।

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावरून केलंय. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.

0: आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थविरोधी जनजागृतीबद्दल किमान एक धडा समाविष्ट करायचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून ते राबवलं जाणार असून ग्राम पातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदारांचं वाटप केलं आहे. शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपाहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. या अंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. भूमी प्रशासनासाठी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं विकसित केलेल्या महाभूमी स्टॅक या प्रणालीचा प्रारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आला. जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभू नकाशा, IDRS यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालींचं एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. हे FRI रद्द करावेत असे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या FIRचा तपास करू नये, अर्थात ही प्रकरणं रद्द समजावीत असंही पीठानं स्पष्ट केलं. 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा FIR नोंदवून घेऊ नये असंही पीठानं सांगितलं. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली. या सर्वांच्या विरोधात नव्यानं एकच FIR नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि दर मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,06,88,000 जास्त नावं वगळली आहेत. राज्यातल्या एकूण 12 मतदारसंघांमधून प्रत्येकी 2,00,000 जास्त नावं वगळली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर, कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम

0: या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,00,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघामधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना ceo.maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपी क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे 3 पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
1: एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदासाठीच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज नंदुरबार इथून अटक केली. फुटलेल्या 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतले होते असं तपासादरम्यान समोर आलं होतं. तसंच सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे संशय येऊ नये यासाठी मुद्दाम 10 उत्तरं चुकवण्याचा सल्ला आरोपीनं ऋतुजाला दिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकंदर 6 पोलिसांनी गेल्या बुधवारी अटक केली होती. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात पावसाळ्यात सरासरी प्रमाण 822.2 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा 718.5 मिलीमीटर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी इतक्या किंवा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, धुळे, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, भंडारा आणि गोंदिया या 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, तर पालघर, नाशिक, पुणे आणि सातारा या 4 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस नोंदवला गेला. उर्वरित 19 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आगामी रणजी करंडक हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी शार्दूल ठाकूरच्या जागी फलंदाज सिद्धेश लाड याची निवड झाली आहे. मर्यादित षटकांच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये उपलब्धतेनुसार श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव यांच्यापैकी एक जण संघाचं नेतृत्व करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेली FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार. गौरव है, स्वाभिमान है.

میں خواب کچھ مکمل انداز

0: शेतकरी बंधू भगिनींनो सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी। श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिक सिंचन प्रणाली याविषयी सुधाकर पाध्ये यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
1: नमस्कार श्रोते हो आज आपण आधुनिक सिंचन प्रणाली याविषयी जाणून घेणार आहोत। आपल्याकडे विविध पद्धतीनं आपण शेतीला पाणी देत असतो, पूर्वापार पद्धती आपल्याकडे आहेतच, पण या पद्धतींमध्ये काही वेळेला आपल्याला पाण्याचा जास्त अपव्यय झालेला दिसत असतो किंवा शेतीला वारेमाप पाणी दिलं जात असतं, याच्यामुळे आपलं नुकसान सुद्धा होत असतं। त्यासाठी म्हणून आधुनिक सिंचन प्रणाली ही खरं तर खूप महत्वाची ठरत असते, तर त्याची काय आवश्यकता आहे, काय फायदे आहेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ सुधाकर पाध्ये सरांना। सर नमस्कार।
2: नमस्कार मॅडम।
1: सर आता आधुनिक सिंचन प्रणालीचं शेती करताच जे महत्व आहे आणि जी आवश्यकता आहे तर ही नेमकी कशा स्वरूपाची आहे, काय सांगाल?
2: कुठल्याही प्रकारची शेती असू दे, म्हणजे फळबाग असू दे किंवा जिरायती शेती असू दे, त्यामध्ये सिंचन हा एक महत्वाचा घटक आहे।
1: बरोबर।
2: आणि सिंचनासाठी जी पाण्याची उपलब्धता हवी असते तर त्यासाठी आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत अनेक लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत, तसंच काही पाणलोट विकास कार्यक्रम घेतले गेले आहेत आणि इथून पुढे चालू आहेत। यामार्फत आपण शेतीसाठी जे पाणी लागतं त्यासाठी जलस्रोतांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे, परंतु हे जे उपलब्ध केलेलं पाणी आहे याचा देखील योग्य प्रकारे नियोजन होणं आवश्यक आहे किंवा त्याचा काटेकोर वापर हा पिकासाठी केला गेला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून ज्या आधुनिक सिंचन पद्धती आहेत या आपण जसं आता म्हणाल की प्रवाही किंवा पारंपरिक ज्या सिंचन पद्धती आहेत यामध्ये पाण्याचा अपव्यय होतो, त्याचबरोबर जे पाण्याचं वितरण आहे ते एक समान होत नाही, अशा अनेक अडचणी आपल्याला या प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये येतात।
1: बरोबर।
2: तर या पद्धतीमध्ये बाष्पीभवन असेल किंवा पाणी खोल जमिनीत मुरून त्याचा जो ऱ्हास होतो, हे जर आपण बघितलं साधारणपणे 60% पाणी हे पारंपरिक किंवा प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये हे थोडक्यात सांगायचं तर पिकापर्यंत पोहोचत नाही। तर या दृष्टिकोनातून आपण आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत या पिकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम अधिक चांगल्या कार्यक्षमतेने करतात किंवा साधारणपणे त्यांची कार्यक्षमता ही 80-90% दरम्यान, आपण ज्याला वॉटर डिस्ट्रीब्युशन एफिशियन्सी म्हणतो, ही इतकी असते। त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला जलस्रोतांचा योग्य किंवा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी आधुनिक सिंचन प्रणालींचा अवलंब हा करणं हे गरजेचं आहे।
1: बरोबर। पण आता या प्रणालीचा जर शेतकऱ्यांनी अवलंब केला तर साधारण काय फायदे शेतकऱ्यांना यासाठी होऊ शकतात?
2: जसं आता आपण चर्चा केली की पाणी हा शेवटी एक महत्वाचा नैसर्गिक स्रोत आहे, त्यामुळे प्रत्येक मानवजातीला निश्चितपणे आपण जेवढं योग्य किंवा नियोजनबद्ध पाणी वापरू तेवढं सर्व मानवजातीला त्याचा उपयोग होणार आहे। शेतीचा विचार जर केला तर ह्या आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत या आपण काटेकोरपणे आणि पिकाला ज्या पद्धतीची गरज आहे तेवढ्या मात्रेमध्ये आपण पाणी हे या सिंचन प्रणालीमधून देत असतो, त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच आणि त्याचबरोबर जर योग्य वाणाची निवड केलेली असेल तर पिकाच्या उत्पादनात देखील वाढ ही आढळून आलेली आहे। तर साधारणपणे आपल्या भारतामध्ये विविध संशोधन केंद्र आहेत किंवा कृषी विद्यापीठ आहेत आणि आपण यामार्फत अनेक पिकांवरती ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन या आधुनिक प्रणाली ज्या आहेत यांचं संशोधन सुरू असतं। तर साधारणतः आपण जर बघितलं तर या प्रणालींद्वारे साधारणपणे 40-60% इतकी सिंचनाच्या पाण्यामध्ये बचत होते आणि त्याचबरोबर 30-50% पर्यंत पिकाच्या उत्पादनामध्ये देखील वाढ ही अनेक प्रवर्गांमध्ये आढळून आली आहे। आणि महत्वाचं म्हणजे जे उत्पादित फळफळावर असेल किंवा उत्पादित जो शेतमाल आहे याच्या गुणवत्तेमध्ये देखील या सिंचन प्रणालींच्या माध्यमातून सुधारणा ही होत असते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील निश्चितपणे जरी सुरुवातीला काही प्रमाणात गुंतवणूक असली तरी पुढच्या काळामध्ये या प्रणाली ज्या आहेत या शेतकऱ्यांना देखील अधिक फायदा देणार आहेत।
1: नक्कीच। सर आता या आधुनिक सिंचन प्रणालीचे काही प्रकार असतील तर ते साधारण कोणकोणते आहेत?
2: आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत यामध्ये मुख्यत्वे करून दोन प्रणाली आपण मोठ्या प्रमाणात वापरतो, त्याच्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन प्रणालींचा मुख्यत्वे समावेश होतो। तर या दोन्ही पद्धती ज्या आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या दाब नियंत्रित पद्धतीवर चालतात। दाब नियंत्रित म्हणजे थोडक्यात काय, जे आपण पाणी पिकापर्यंत पोहोचवतोय हे आपल्या प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये ते साधारण दाबाला असतं, म्हणजे ज्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो तर त्या दाबावरती ते जात असतं, परंतु ह्या ज्या प्रणाली आहेत ह्या आपण पाइपिंग किंवा इतर ज्या फिटिंग असतील या माध्यमातून त्याचा पुरवठा करत असतो पिकाच्या ओळीपर्यंत, त्यामुळे ह्या ठराविक दाबावरती कार्यरत असतात, म्हणजे थोडक्यात प्रेशर आपण ज्याला म्हणतो। तर ह्या प्रेशराइज इरिगेशन सिस्टम असल्यामुळे याला पंप

0: असेल किंवा इतरही काही ऊर्जा स्त्रोत जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर या ऊर्जा स्त्रोताचा वापर करून आपण त्या पाण्याला एक ठराविक दाब किंवा प्रेशर देतो आणि ह्या प्रेशरद्वारे पाण्याचं जे वितरण आहे हे नियंत्रित केलं जातं. तर ही सर्वसाधारणपणे या दोन्ही प्रणालीमध्ये पाण्याचं जे नियंत्रण आहे हे करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. आता याच्यामध्ये मी जसं सांगितलं की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ह्या दोन मुख्य प्रणाली या आधुनिक सिंचन प्रणालीमध्ये आहेत. ह्या दोन प्रणालीमध्ये देखील अनेक उपप्रकार आहेत, जसं की ठिबक मध्ये ऑनलाईन आहे, इनलाईन आहे, सब सर्फेस आहे किंवा मायक्रो ट्यूब वगैरे आहे. तसं तुषार सिंचन मध्ये मिनी स्प्रिंकलर आहे, मायक्रो स्प्रिंकलर आहे, त्याचबरोबर रेनगन पद्धत आहे, रेन पाईप पद्धत आहे. या अशा अनेक विविध प्रणाली या आधुनिक सिंचन प्रणालीमध्ये देखील आता उपलब्ध आहेत.
1: आता सर, ठिबक सिंचन ही महत्वाची अशी पाणी घेण्याची पद्धती आहे किंवा प्रणाली आहे, तर ह्याचं जे कार्य आहे आणि साधारण याचे प्रकार जे आहेत हे कोणकोणते आहेत मग?
0: ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या प्रणालीमध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचनचा वापर हा तुषार सिंचनच्या पेक्षाही जास्ती प्रमाणात आपल्याला आढळून येतो. कारण ती पिकांसाठी उपलब्धता किंवा पिकांसाठी उपयोगिता ज्याला आपण म्हणतो, तर ठिबक सिंचनाचे हा अनेक प्रकारच्या पिकांसाठी आपण वापरू शकतो. या प्रणालीमध्ये सर्वसाधारणतः पिकाच्या जो रूट झोन असेल किंवा पिकाची जी मुळं असतील तर या मुळा भोवतालच्या भागामध्ये आणि पिकाला हव्या त्या मात्रेमध्ये आपण थेंबा थेंबाद्वारे पाणी देतो, म्हणून त्याला ठिबक सिंचन असं म्हटलं जातं. त्यामुळे पिकाची जशी गरज असेल तर त्याप्रमाणे आपण त्याला योग्य मात्रेत पाणी देतो आणि त्याचबरोबर पाण्याचा थेंबन थेंब थोडक्यात सांगायचं झालं तर वाचवला जातो किंवा
1: वापरला जातो
0: आणि त्यामुळे आपल्याला काटेकोरपणे पाण्याचा वापर करता येतो. आता जसं आपण ऐकलं असेल की आपली जी एक केंद्र सरकारची देखील एक टॅगलाईन आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप, ठिबक सिंचनसाठी ज्या योजना आहेत या देखील पर ड्रॉप मोर क्रॉप या नावाने राबवली जाते. त्याच्या मागचं गृहितक हेच आहे की प्रत्येक थेंबाचा वापर हा होणं आवश्यक आहे. आता ठिबक मध्ये देखील अनेक वेगवेगळे उपप्रकार आहेत, पीक पद्धती असेल आणि त्याचबरोबर किती क्षेत्र आहे तर यावर नुसार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ठिबक पद्धती अवलंब करू शकतो. त्यामध्ये एक ऑनलाईन पद्धत आहे, ऑनलाईन पद्धत म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये उपनळ्या असतात ठिबकच्या, त्याच्यावरती आपण ज्या तोट्या असतात ठिबकच्या किंवा त्याला एमिटर म्हणतो ह्या नंतर लावल्या जातात. आणि इनलाईन पद्धत यामध्ये ठिबकची जी उपनळी असते त्याच्यामध्ये जे एमिटर असतात ते फॅक्टरी फिटेड असतात, ते आपण वेगळे लावण्याची आवश्यकता नसते. तर ठराविक अंतरावरती त्यामध्ये पाईप जोडूनच या तोट्या किंवा एमिटर हे असतात. त्यानंतर मायक्रो ट्यूब पद्धत आहे. मायक्रो ट्यूब म्हणजे त्याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं तर ट्रिकल इरिगेशन आपण म्हणतो त्याला, की थेंब थेंब न पडता बारीक धारेच्या स्वरूपात पाणी हे बाहेर पडतं. यामध्ये ज्या उपनळ्या असतात त्याला ठिबक तोट्या लावण्याऐवजी आपण छोट्या मायक्रो ट्यूब लावतो. तर या मायक्रो ट्यूब ज्या आहेत ह्या विशेषतः समजा नारळासारखी जी झाड आहेत त्याला पाण्याची जास्ती गरज असते, तर अशा प्रकारच्या झाडांसाठी ही मायक्रो ट्यूब इरिगेशन सिस्टीम उपयुक्त आहे. त्यानंतर काही सब सर्फेस सिस्टीम देखील आहेत, म्हणजे जमिनीच्या काही खालून ही उपनळ्या गाडल्या जातात आणि त्यानंतर त्यामधून थेंबाद्वारे किंवा बुडबुडाच्या स्वरूपामध्ये पाणी हे बाहेर येतं. त्याचप्रमाणे जोडोळ पद्धत एक पद्धत चांगली आहे, की जी विशेषतः भाजीपाला पिकं असतील, मिरची वगैरे अशी पिकं आहेत, तर यामध्ये दोन ओळींमध्ये एक अशी झिगझॅग पद्धतीने ड्रिपची लाईन टाकून म्हणजे कमी खर्चामध्ये ही अशा पद्धतीने दोन ओळींना एक अशा पद्धतीने ही ठिबकची रचना ही केलेली असते. त्यामुळे एकरी जे खर्च आहे याच्यामध्ये बचत होते ठिबकच्या सुरुवातीच्या.
1: आता सर, ठिबक प्रणालीचे काही विविध भाग आहेत, ते कोणते?
0: ठिबक प्रणाली जी कार्य करते मी मगाशी असं म्हटलं की प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम आहे, त्यामुळे या प्रणालीसाठी आपल्याला मुख्यतः पंप सेट जो आहे हा प्रेशर तयार करण्यासाठी आपण पंप सेट वापरतो. आणि त्यानंतर पंप मधून आपण जे पाणी उचलतोय, एकतर आपली विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा नदी, जो काही आपला जलस्रोत आहे, तर हा पंपाद्वारे आपण पाणी उचलल्यानंतर ते पाईपलाईन द्वारे आपण वितरित करतो. त्यानंतर ही पाईपलाईन जी आहे ती आपली प्रत्यक्ष ठिबक संच जो असेल त्याला आपण जोडून याद्वारे त्याची आपण पाण्याचं हे वितरण करतो. आता ही जी पूर्ण वितरण प्रणाली आहे ठिबक सिंचन संचामध्ये, याच्यामध्ये अनेक वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामधला सुरुवातीला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे फिल्टर, कारण पाणी योग्य पद्धतीने फिल्टर होणं हे आवश्यक आहे ठिबकच्या चांगल्या कार्यासाठी. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर असतात, तर हे फिल्टर हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर जे एक आहे हेड असेंब्ली असं म्हटलं जातं, म्हणजे थोडक्यात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर गेज असतील किंवा सुरुवातीले जे व्हॉल्व्स असतात ते, ही पूर्ण एक हेड असेंब्ली असते आणि त्या हेड असेंब्लीद्वारे आपण मेन लाईन किंवा मुख्य वाहिनी आपण त्याला म्हणतो मुख्य पाईप, या मुख्य पाईप या असेंब्लीला जोडलेला असतो. त्यानंतर जसं शेताचं लेआउट असेल तर त्याप्रमाणे त्याला आपण दोन बाजूला सबमेन किंवा उपवाहिनी जी आहे ही जोडलेली असते. या दोन्ही मुख्य वाहिनी असेल किंवा ज्या उप मुख्य वाहिनी आहे हे शक्यतो पीव्हीसी जे पाईप असतात, ह्या पीव्हीसी पाईपच्या साधारणपणे जशी आपली शेताची साईज असेल म्हणजे 32 mm असतात, 50 mm, 64 ह्या
1: जसं क्षेत्र आहे त्याप्रमाणे आपण
0: तसं आपण त्याची निवड करतो. त्यानंतर जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे उपनळ्या किंवा लॅटरल आपण त्याला म्हणतो. तर ह्या लॅटरल ज्या आहेत ह्या ठिबकचा एक महत्वाचा भाग असं म्हणता येईल. उपनळी ज्या आहेत या आपण सबमेनला जोडतो आणि या उपनळीमधून प्रत्यक्ष

0: मॉइश्चराइज जे पाणी आहे हे एमिटरकडे जातं किंवा त्याला मराठीमध्ये आपण तोट्या म्हणतो किंवा ड्रिपर्स, तर ह्या ड्रिपर जे आहेत हे उपनळीला जोडलेले असतात आणि उपनळीच्या शेवटी एंड कॅप असते की जेणेकरून उपनळीच्या शेवटी जे पाणी आहे हे पूर्ण बाहेर वाया जाऊ नये. हे सर्व महत्वाचे या ठिबक प्रणालीचे घटक आहेत. आणि त्या व्यतिरिक्त ज्या इतर काही वॉल्व्स वगैरे लागतात म्हणजे त्याच्यामध्ये नॉन रिटर्न वॉल्व आहे किंवा एअर रिलीज वॉल्व, तर असे वेगवेगळे घटक आहेत छोटे, हे देखील या ड्रीपसाठी आवश्यक असतात. त्याचबरोबर आपल्याला जर खत द्यायचं असेल ज्याला आपण फर्टिगेशन म्हणतो, तर आपल्याला ठिबक सिंचन संचाद्वारे जर खत वितरण करायचं असेल तर खत वितरण करण्यासाठी देखील यंत्रणा आपल्याला घ्यावी लागते. त्यामध्ये देखील दोन तीन प्रकार आहेत, एक तर व्हेंचुरी आहे किंवा फर्टिलायझर पंप आहे. हे आपल्याला जिथे आपण फिल्टरिंग झाल्यानंतर आणि मेन लाईनच्या आधी त्या ठिकाणी आपल्याला ही यंत्रणा बसवावी लागते.
1: असं याचे विविध म्हणजे भाग आहे, त्याद्वारे हे कार्य चालतं. तर आता ठिबक सिंचनासाठी पाणी स्वच्छ केलं जातं, तर ते कसं? म्हणजे
0: ठिबक सिंचन संच हा पूर्णतः आपण बघतोय की त्याचा जो महत्वाचा जो पाणी वितरण करणारे जे भाग आहेत उपनळी आणि ड्रिपर्स, तर हे कमी व्यासाचे असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही काडी कचरा किंवा काही फॉरेन मटेरियल असेल किंवा शेवाळ वगैरे असेल, तर यामुळे हे भाग लगेच खराब होतात किंवा चोकअप होऊ शकतात आणि त्यामुळे ठिबकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला ठिबक संचामध्ये आपण जे पाणी सोडतोय हे चांगलं स्वच्छ करणं हे आवश्यक असतं. त्यासाठी आपण सुरुवातीला फिल्टरिंग युनिट जे आहे ते बसवत असतो. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर आपल्याला ठिबक सिंचन संचासाठी उपलब्ध आहेत. जसा आपला पाण्याचा स्त्रोत आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या फिल्टरची निवड करावी लागते. त्यातला पहिला आहे जो स्क्रीन फिल्टर आपण म्हणतो की जाळीचं गाळणी त्याला म्हणतात. ह्याच्यामध्ये एक सिंपल जाळी असते आणि ती गोलाकार फिल्टर असतो आणि त्याच्यामध्ये गोलाकाराची जाळी असते. तर हे स्क्रीन जे आहेत हे वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतात. तर स्क्रीन फिल्टरचं कार्य जे आहे की काडी कचरा जो असेल किंवा मोठे गोटे वगैरे असतील जे पाण्यातले, तर हे वेगळे करणं हे महत्वाचं काम स्क्रीन फिल्टर करतो. त्यानंतर जो आहे हा अतिशय महत्वाचा फिल्टर आहे फिल्टरिंग, ज्याला आपण सँड फिल्टर म्हणतो किंवा वाळूची गाळी. विशेषतः जिथे तलावाचं पाणी असेल किंवा नदीचं पाणी जे लोक वापरतात, तर त्याच्यासाठी सँड फिल्टर हा अतिशय गरजेचा आहे. कारण सँड फिल्टर मध्ये एक ठराविक प्रकारची वाळू असते, या वाळूवरती शेवाळ किंवा इतर जे मायक्रो सूक्ष्म शैवाल म्हणतो, तर हे ही वाळू शोषून घेते किंवा त्याच्यावरती ते चिकटते. त्यामुळे ज्यावेळी आपण या सँड फिल्टर मधून पाणी पास करतो, ते शेवाळ किंवा जैविक जो सूक्ष्मजीव असतील हे या सँड फिल्टर मध्ये निघून जातात आणि त्यामुळे पुढच्या ठिबकच्या वापरासाठी ते सुसज्जपणे ठिबक सिंचन यंत्रणा कार्य करू शकते. त्या व्यतिरिक्त डिस्क फिल्टर आहे किंवा त्याला चकतीची गाणी म्हणतात. डिस्क फिल्टर सुद्धा आपल्याला बारीक सूक्ष्म जो रेती वगैरे असेल किंवा कण असेल हे याच्यासाठी वापरता येतो. आणि हायड्रोसायक्लोन फिल्टर आहे, हा थोडा खर्चिक असतो. याच्यामध्ये सायक्लोन म्हणजे पाणी जोरात भोवऱ्याप्रमाणे फिरवून त्यातले जे इम्प्युरिटीज असतील त्या काढल्या जातात. तर कार्ट्रीज फिल्टर आहे, असे अनेक प्रकारचे फिल्टर आहेत. पण शक्यतो स्क्रीन फिल्टर आणि सँड फिल्टर हे दोन महत्वाचे फिल्टर हे जास्त वापरले जातात.
1: सर, आता ठिबक सिंचन प्रणाली बद्दल आपण बोललो, पण जी तुषार सिंचन प्रणाली आहे तर तिचं कार्य कसं आहे आणि तिचे प्रकार कोणकोण?
0: तुषार सिंचन ही देखील एक प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम आहे किंवा जी पाण्याच्या दाबावरती चालते. साधारणपणे ज्या पिकांमध्ये घन लागवड असेल किंवा जिथे पाण्याच्या झोतामुळे देखील काही जास्ती नुकसान होणार नाही, तर अशा प्रकारची जी पिकं आहेत मग त्याच्यामध्ये काही भाजीपाला पिकं आहेत किंवा काही चारा पिकं वगैरे आहेत, तर त्यासाठी आपल्याला ही तुषार सिंचन प्रणाली ही
1: फायदेशीर
0: आहे. किंवा आता मायक्रो स्प्रिंकलर जर आपण बघितलं तर जे फळबाग आहेत, तर तिथे देखील आपल्याला ही अशा प्रकारची सूक्ष्म तुषार प्रणाली आहे ही देखील फायदेशीर आहे. या प्रणालीमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर नावाचा तुषार आहे, त्यामुळे त्यामध्ये जे रायझर किंवा जे स्प्रिंकलर हेड असतात यामधून प्रेशराइज जे पाणी असेल हे पाण्याच्या फवाराच्या स्वरूपात पूर्ण गोलाकार पद्धतीने पिकाभोवती फवारलं जातं. आणि स्प्रिंकलर हे जे सिस्टीम आहे साधारणपणे 2.5 ते 3.5 kg इतक्या दाबावरती चालते. जसं आपण बघितलं की ठिबक सिंचनला साधारणपणे 1 kg दाब लागतो, परंतु तुषार सिंचनासाठी आपल्याला 2.5 ते 3.5 kg पर्यंत पाण्याचा दाब किंवा प्रेशर हे थोडं जास्त लागतं. कारण त्यामध्ये आपण पाणी जोरात पूर्ण क्षेत्रावरती उडवतोय. तर यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. जसं म्हटलं की म्हणलेला मिनी स्प्रिंकलर आहे किंवा मध्यम आकाराची आहे, तर साधारणपणे 3 ते 10 meter त्रिज्येमध्ये जे स्प्रिंकलर पाणी फेकतात त्याला आपण मिनी स्प्रिंकलर म्हणतो. 3 meter पेक्षा कमी जे असेल मायक्रो स्प्रिंकलर असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर मायक्रो जेट सिस्टीम आहे, ही छोट्या म्हणजे जेट स्वरूपामध्ये स्प्रिंकलर न करता पाण्याची तीव्र धार जी असते त्या स्वरूपामध्ये पाणी स्प्रे करते. त्यानंतर रेन गन पद्धत आहे, ही मोठ्या क्षेत्रावरती साधारणपणे याची 20 ते 25 meter पर्यंत पाणी फेकण्याची क्षमता असते. तर जिथे समजा लॉन आहे किंवा काही चारा पिकं जी आहेत मोठी वाढणारी नेपियर ग्रास वगैरे आहे, तर यासाठी आपल्याला ही रेनगन पद्धत

0: उपयोगी
1: उपयुक्त
0: आहे.
1: आहे. त्यानंतर रेन पाईप ही एक आता सिस्टीम नवीन
0: अच्छा
1: सध्या प्रचलित
0: बरं.
1: होऊ घातली आहे. ही देखील जी शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स आहेत त्यासाठी अतिशय उपयुक्त अशी एक रेन पाईप पद्धत आहे.
0: म्हणजे हे असे सगळे प्रकार आहेत,
1: हे सर्व प्रकार तुषार सिंचन पद्धतीमध्ये. तुषार सिंचन जी प्रणाली आहे यामध्ये आपल्याला तुषार संच पूर्ण घ्यावा लागतो. त्यामध्ये रायझर आहेत, स्प्रिंकलर हेड आहेत आणि अर्थात त्यामुळे त्याच्या स्प्रिंकलर हेड वगैरे जे आहेत हे थोडे नाजूक प्रकारचे पार्ट आहेत. ते योग्य प्रेशर असेल तर ते चांगले चालतात, त्यामुळे त्याचा मेंटेनन्स वगैरे हा देखील एक भाग आहे. परंतु रेन पाईप ही एक आता पद्धत जी आली आहे याच्यामध्ये लॅटरल वरतीच होल अशी केलेली असतात की त्याच्यामधून आपल्याला पाणी हे जेट स्वरूपात त्याची धार उडते किंवा त्या लॅटरल वरती आपल्याला रायझर किंवा स्प्रिंकलर हेड ही लावण्याची आवश्यकता नाहीये. जी लॅटरल असेल त्या लॅटरल वरतीच ठराविक अंतरावरती होल केलेली असतात आणि ही होल अशा पद्धतीने केलेली असतात की त्यामधून जे जेट उडतंय पाण्याचं हे एक प्रकारचा जो आपण पाऊस म्हणतो म्हणजे रेनफॉल सिम्युलेटर अशा पद्धतीच्या होलची जी रचना ही या रेन पाईप वरती असते. त्यामुळे या रेन पाईप जी सिस्टीम आहे ही कमी उंची जी पिकं असतील, भाजीपाला पिकं, उदा कोथिंबीर सारखं पीक आहे किंवा कांद्यासारखं पीक आहे, याला देखील अतिशय उपयुक्त अशी ही रेन पाईप सिस्टीम आहे. आणि आपले नेहमीचे जे स्प्रिंकलर आहेत त्याच्या साधारणपणे 50% किमतीमध्ये आपल्याला रेन पाईप सिस्टीम पूर्ण आपल्या क्षेत्रावरती करता येऊ शकते. आणि त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा जर वापर कमी होतोच त्याचबरोबर आपल्याला जे लेबर आहे
0: मजुरीवरचा
1: खर्च हा देखील आपल्याला
0: सर. आता ही जी रेन पाईप पद्धत आहे तर ही मग आपल्याला साधारण किती क्षेत्रावर वापरता येते?
1: रेन पाईप पद्धत जी आहे ही आपण मोठ्या क्षेत्रावर देखील वापरू शकतो, परंतु जे साधारण मध्यम किंवा लहान शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही
0: जास्ती
1: आपण फायदेशीर आहे असं म्हणता येईल. आता यामध्ये साधारणपणे 3 प्रकारचे रेन पाईप आहेत जे लॅटरल आहेत, 20 mm, 32 mm आणि 40 mm. तर जे कमी ज्यांची जमीनदारण असेल किंवा कमी आपल्याला लागवड असेल, छोटं क्षेत्र असेल, तर 20 mm हे जे लॅटरल आहे ही अतिशय उपयुक्त अशी सिस्टीम आहे. 20 mm जे लॅटरल आहे याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे 70 ते 75 लिटर प्रति तास पर्यंतचा आपल्याला डिस्चार्ज हा 20 mm च्या लॅटरल द्वारे मिळतो. आणि त्याची जी रेंज आहे ती दोन्ही बाजूला 5-5 फूट म्हणजे लॅटरलच्या पूर्ण 10 फुटाचा जो स्पॅन असेल ही एक लॅटरल कव्हर करू शकते. जर 32 mm ची आपण घेतली तर आपल्याला 10 फुटापर्यंत म्हणजे एका बाजूला 10 फूट असं म्हणजे थोडक्यात 15 ते 20 फूट पूर्ण ती 32 mm ची जर लॅटरल घेतली तर कव्हर करू शकते. आणि पाण्याचा डिस्चार्ज हा देखील जवळजवळ दुप्पट एवढा पाण्याचा डिस्चार्ज हा लॅटरल मध्ये मिळतो. परंतु त्याच्यासाठी ज्यांच्याकडे चांगल्या क्षमतेचा पंप आहे तर ते मोठी घेऊ शकतात. परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला 20 mm लॅटरल मध्ये देखील आपण
0: असं
1: रेन पाईप पद्धतीमधून आपण पिकाचं सिंचन करू शकतो.
0: नक्कीच, म्हणजे ही पद्धत चांगली आहे,
1: ही निश्चित चांगली पद्धत आहे.
0: छोटं क्षेत्र असलं आणि मोठं क्षेत्र असलं तरी
1: दोन्हीकडे
0: उपयोगी पडणार
1: आहे. मध्यम किंवा छोट्या शेतकऱ्यांना जास्त फायदा आहे.
0: बरोबर सर. आता आधुनिक सिंचन प्रणालीची जी देखभाल आहे किंवा दुरुस्ती असते किंवा त्याची एकंदरीत आपण काळजी कशी घ्यायला पाहिजे?
1: आता आपण या आधुनिक सिंचन प्रणालीचे अनेक प्रकार बघितले, परंतु त्याच्यामध्ये महत्वाचा जर आपण शेतकऱ्यांकडे जर आपण रिपोर्टिंग बघितलं तर बऱ्याच जणांकडचं जे सुरुवातीला वापर होतो आणि नंतर काही कालावधीनंतर काही ना काही कारणामुळे ते संच हे वापरामध्ये निघत नाही. त्याचं महत्वाचं कारण काय की ह्या प्रेशराईज सिस्टीम आहेत, त्यामुळे त्यामधून पाण्याचं जे वितरण होतं ते योग्य दाबावरती कायमस्वरूपी असेल तरच त्या आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा वारंवार देखभाल दुरुस्ती असेल किंवा ते वापरत असताना जी काळजी घ्यावी लागेल त्याच्याकडे सारखं लक्ष हे देणं क्रमप्राप्त आहे.
0: पाहणी करणं गरजेचं,
1: पाहणी करणं हे वेळोवेळी अतिशय गरजेचं आहे. कारण त्याला पाण्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा पाण्याचा प्रेशर हा एक भाग आहे, परंतु त्याचबरोबर ही आपली यंत्रणा फील्ड मध्ये असते, त्या फील्ड मध्ये इतर प्राणी असतात किंवा काही
0: कुठल्याही कारणामुळे ते
1: डॅमेज होऊ शकते.
0: बरोबर.
1: काही वेळा आपण फार्म इम्प्लिमेंट वापरतो तर त्या मजुरांना माहिती नसतं, तर त्यामुळे देखील ते डॅमेज होऊ शकते. आणि एका भागामध्ये जर डॅमेज झाला तर तो पूर्ण त्या सिस्टीम वरती
0: परिणाम होतो त्याचा.
1: त्यामुळे सर्व काळजी ही सिस्टीम चालवत असताना घेणं आवश्यक आहे. या सिस्टीम मध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वॉल्व्ह फिटिंग असतात किंवा हँड कॅप असतात. जिथे आपल्याला फिटिंग असेल त्या ठिकाणी एकतर प्रेशर लॉस होत असतो, काही कालांतराने तिथे गळती वगैरे देखील सुरू होते. हे देखील आपल्याला वेळोवेळी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या सर्व फिटिंग आणि ज्या तिथे झडपा आहेत याच्यामध्ये योग्य पद्धतीने पाण्याचा प्रवाह सुरू आहे किंवा नाही,
0: आणि त्याची स्वच्छता सुद्धा ठेवणं गरजेचं आहे.
1: संचाची स्वच्छता ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे,
0: तरच ते कार्यक्षम.
1: हो हो हो. आता या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं ठिबक सिंचन संचामध्ये विशेषतः आपल्याला दोन अडचणी जाणवतात. त्यामध्ये एक तर ज्या ठिकाणी क्षाराचं प्रमाण जास्ती असेल पाण्यामध्ये, त्या ठिकाणी पनळ्या असेल किंवा जिथे एमिटर जोडलेले आहेत त्या ठिकाणी क्षाराचा थरस असतो, त्यामुळे याची क्षमता कमी होते. त्याचबरोबर शेवाळ वगैरे असेल किंवा इतर काडी कचरा, फिल्टर आपण वापरतो परंतु बरेच वेळा फिल्टर जर आपण साफ केले नाही किंवा काही इतर कारणामुळे ते जे इम्प्युरिटीज आहेत या पुढे येतात आणि यामुळे संचाचं ब्लॉकेज होतं आणि त्यामुळे त्याचा उत्सर्ग जो आहे तो

0: नहीं होतं.
1: बरोबर आहे.
0: तर यासाठी सर्वसाधारणपणे आपण रासायनिक प्रक्रिया करू शकतो.
1: अच्छा.
0: यामध्ये दोन प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया आहेत,
1: हां हां
0: एक आम्ल प्रक्रिया आणि एक क्लोरीन प्रक्रिया.
1: अच्छा.
0: ठिबक सिंचन संचामध्ये आपण करतो.
1: तर
0: आम्ल प्रक्रिया ही शक्यतो जिथे आतमध्ये क्षाराचा थर साचून पाणी कमी जात आहे, तर त्या ठिकाणी आपण आम्ल प्रक्रिया, यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे किंवा सल्फ्युरिक ऍसिड, माइल्ड सल्फ्युरिक ऍसिड यांचा वापर करून आम्ल प्रक्रिया करतो. आणि क्लोरीन प्रक्रिया ही शक्यतो शेवाळ असेल किंवा जिथे सूक्ष्मजीव वगैरे असेल यांचा जिथे प्रॉब्लेम असतो त्या ठिकाणी आपण क्लोरीन प्रक्रिया करतो.
1: अशा प्रकारे रासायनिक प्रक्रिया करून आपण
0: आपल्या संचाचा आयुष्यमान आहे चांगला ठेवू
1: शकतो. बरोबर सर. एकंदरीत ही जी आधुनिक सिंचन प्रणाली आहे, तर तुम्ही सांगितलं की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन आणि दोन्हीची कार्यपद्धती थोडीशी वेगळी आहे, परंतु त्याचे फायदे मात्र सारखेच आहे.
0: थोड्याफार आपल्या पीक पद्धत असेल किंवा आपली जी क्षेत्र आहे
1: त्यानुसार क्षेत्र आहे
0: त्यानुसार आपल्याला निवडावं लागेल,
1: निवड करणं आवश्यक आहे. सर, आज आपण इथे आलात आणि या आधुनिक सिंचन प्रणाली जी आहे तर त्याचे फायदे काय आहेत, म्हणजे त्याची काळजी घेणं, निगा राखणं हे सुद्धा अर्थात खूप महत्वाचं आहे, तरच ते चांगलं कार्यक्षम राहणार आहेत. याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना आपण केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात आधुनिक सिंचन प्रणाली या विषयी सुधाकर पाध्ये यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोतेहो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैव तंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.
3: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
4: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
4: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी. शेतीविषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
4: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी. शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.

0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022 45 15 41 34 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नीट पेपर फुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि नेपाळमध्ये महापुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1000 वर. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरून केलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभरात अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळले सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. संघटनेबाबतचा भारताचा दृष्टिकोन आणि

0: शिक्षण हे सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे. सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात, असंही मोदी यावेळी म्हणाले. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि त्यांना मिळणारी आश्रयस्थानं यांची संपूर्ण यंत्रणाच नष्ट करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं. हा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना झाले आहेत. नीट पेपरफुटी विरोधातल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. हे FIR रद्द करावेत असे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या FIRचा तपास करू नये, अर्थात प्रकरण रद्द समजावीत, असंही पीठानं स्पष्ट केलं. 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा FIR नोंदवून घेऊ नये, असंही पीठानं सांगितलं. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली. या सर्वांच्या विरोधात नव्याने एकच FIR नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल इतकी आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि साधन सामुग्री अटत जाणं अशा विविध आव्हानांचा सामना एकजुटीनं करायला हवा, असं प्रतिपादन केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. भारत जर्मनी पर्यावरण मंचाच्या चौथ्या अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते. जर्मनीचे पर्यावरण आणि हवामान संरक्षण मंत्री कार्स्टन श्नाइडर यांच्याबरोबर त्यांनी या अधिवेशनाचं संयुक्त अध्यक्षपद भूषवलं. पर्यावरण विषयक लढा एकेकट्याने देता येणार नाही. विकास आणि पर्यावरणाचं रक्षण एकाच वेळी शक्य आहे हे भारतानं सातत्यानं दाखवून दिलं आहे, असं ते म्हणाले. रामसर स्थळांचा योग्य उपयोग करण्याच्या दृष्टीनं भारत आणि जर्मनी दरम्यान एक करार यावेळी करण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,60,88,000 अधिक नावं वगळली आहेत. राज्यातल्या एकंदर 12 मतदारसंघामधून प्रत्येकी 2,00,000 अधिक नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर, कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,00,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघामधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना ceo.maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत

0: नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे तीन पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 मध्ये घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
1: भारतीय हवाई दलातल्या एअर वाईस मार्शल शक्ती शर्मा या भारतीय संरक्षण दलात या दर्जापर्यंत पोहोचणाऱ्या बिगर वैद्यकीय श्रेणीतल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. शर्मा यांनी आज हवाई दल मुख्यालयात सहाय्यक हवाई दल प्रमुख शिक्षण या पदाचा कार्यभार स्वीकारला. 18 जून 1984 रोजी भारतीय हवाई दलाच्या शिक्षण शाखेत नियुक्त झालेल्या एअर वाईस मार्शल शक्ती शर्मा यांनी प्रशिक्षण संस्था, फील्ड स्टेशन्स, कमांड मुख्यालय आणि हवाई दल मुख्यालय अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या संस्थात्मक उपक्रमांचं नेतृत्व केलं आहे. यात IIT कानपूर आणि पुणे विद्यापीठ इथं IAF चेअर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसंच कपूरथळाच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्य म्हणून काम पाहताना तिन्ही संरक्षण दलांमधल्या सैनिक शाळेचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. CBI ने तपास केलेली भ्रष्टाचाराची 7200 पेक्षा जास्त प्रकरणं विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असून त्यापैकी 409 प्रकरणं 20 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत असं केंद्रीय दक्षता आयोगाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. प्रलंबित असलेल्या एकंदर 7229 पैकी 1612 प्रकरणं 3 वर्षांपेक्षा कमी, 806 प्रकरणं 3 ते 5 वर्ष, 1901 प्रकरणं 5 वर्ष ते 10 वर्ष प्रलंबित असल्याचं आयोगाच्या अहवाला समोर आला आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1000 वर गेली आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह बाहेर काढले जात आहेत. 583 परदेशी नागरिक आणि सुरक्षा दलांच्या अनेक कर्मचाऱ्यांसह सुमारे 4000 जण अद्याप बेपत्ता आहेत. सुमारे 12000 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या महापुरामुळे चीनमध्येही 16 जणांचा बळी गेला आहे तर तिबेटमध्ये 500 पेक्षा जास्त जण बेपत्ता आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि नेपाळमध्ये महापुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1000 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.